भावधारा या कार्यक्रमात शेवटी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर. यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण सुरू होईल.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज सोमवार भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948 इसवी सन 21 सप्टेंबर 2026 सकाळचे 5:56 झाली आहेत। आजची आमची पहिल्या सभेची सुरुवात होत आहे मंगलध्वनीनं। शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान।

आपण ऐकत होता शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान। यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर रावणकृत शिवतांडव स्तोत्र पठण केलं होतं रामदास कामत यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शरद जांभेकर यांच्या स्वरातला हा पंत बाळेकुंदरी महाराज यांचं हे गीत.

शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं तर कालिंदी जाधव यांच्या स्वरामध्ये मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं अनुराधा पौडवाल यांचं गीत.

प्रसन्न म्हैसाळकर यांच्या स्वरातला संत सोपानदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात आणि मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कान्हू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे देशभक्तीपर गीत

0: गायकवृंदाच्या समूहस्वरातलं कान्हू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य शांताराम नांदगावकर यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
2: सकारात्मक जग...

जगूया आनंदी कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, प्रेम ही माणसाची मूलभूत नैसर्गिक भावना आहे. प्रेमाची महती अगाध आहे. आईचं आपल्या मुलाविषयीचं प्रेम, जीवलग आप्त सोयरे यांचं प्रेम, भक्त देव यांचं परस्परांविषयी असलेलं प्रेम, अशी प्रेमभावनेची वेगवेगळी रूपं आहेत. प्रेम ही एक मोठी शक्ती असून प्रेमानं अगदी कठीण गोष्टी, असाध्य वाटणारी कामंही साध्य होतात. प्रेम आपल्या जीवनातील दुःखाचे काळे मेघ वितळून टाकतं, आपल्याला अर्थ देतं, जगण्याला एक नवा आयुष्यात आनंदाची पखरण करतं, जगण्याला नवा अर्थ देतं. प्रेम हा केवळ अडीच अक्षरांचा शब्द, पण ज्याला प्रेमाचा अडीच अक्षरात सामावलेला नेमका अर्थ उमगला तो खरा विद्वान. सारांशानं सांगायचं तर जगातील सगळी तत्व संपत्ती एका पारड्यामध्ये आणि प्रेम दुसऱ्या पारड्यामध्ये टाकलं तर प्रेमाचंच पारडं जड होईल. आयुष्याचं तत्वज्ञान प्रेम या कल्पनेमध्ये सामावलं आहे.

आपण ऐकत होता कार्यक्रम जगूया आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्य धनसंपदा जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर यात गुढे पाचगणी पठार सहभाग पर्यावरण अभ्यासक अशफाक आतर. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर या दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. सकाळी 7:55 ऐसी अक्षरे रसिके यात पुस्तकांवर बोलू काही या मालेत निर्मोही फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले 7:40 8:40 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम विषय स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ निर्मिती आकाशवाणी धाराशिव केंद्र अज्ञात मुंबई क्रमशः वाचन लेखन नितीन साळुंखे भाग 132 सकाळी 9:00 सकाळी 11:05 सहज संवाद सादर करतील श्रीराम केळकर. वनिता मंडळी दुपारी 12:00 यात शांततेचा शोध हा ललितबंध तसंच बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची मुलाखत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 संध्याकाळी 5:30 युववाणी काव्यवाचन अनघा पंडित निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ यात प्राध्यापक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्याशी साधलेला संवाद निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 माझा वार माझा शिवार संध्याकाळी 7:30 राज्यस्तरीय प्रसारणामध्ये फळझाडांच्या पानांचं औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी डॉक्टर कैलास कांबळे यांची मुलाखत निर्मिती आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची. लोकसंगीत रात्री 8:15 स्पॉटलाईट 9:30 पब्लिक स्पीक दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सकाळी 10:30 पंडित योगेश समसी यांचं तबलावादन ताल झपताळ. दुपारी 2:30 अनिकेत बर्वे यांनी गायलेला राग शुद्धसारंग. संध्याकाळी 5:02 ज्योती यादवार यांनी गायलेला राग जैताश्री. रात्री 10:30 नीला भागवत यांनी गायलेला राग छायानट. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आता एक नजर हवामान वृत्तावर. आज सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 33 सेल्सिअस सांताक्रूज इथं 32 सेल्सिअस किमान तापमान कुलाबा इथं 25 सेल्सिअस सांताक्रूज इथं 26 सेल्सिअस सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं उपलब्ध नाही. सांताक्रूज इथं 89% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी 1-2 पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 32-26 सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी सूचना समुद्र खवळले.

0: राहील 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. वादळात हाच वेग 65 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. सकाळचे 6:40 होत आहेत. तर प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. विषय जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. विषय जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दूध उत्पादनानुसार शारीरिक अवस्थेनुसार जनावरांची वर्गवारी करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा आणि पशुखाद्य यांचा पुरवठा करावा. जनावरांना दररोज ताजा चारा खाण्यास द्यावा, तसंच बुरशीयुक्त चाऱ्याचा आहारात समावेश करू नये. उत्पादित चारा पशु आहारात वापर करतेवेळी पशुधनाच्या गरजेनुसार चारा कुट्टी करूनच द्यावा. अति किंवा कमी चारा देणं या दोनही बाबी दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा शरीर वजनाच्या 5 ते 7% तर वाढलेला चारा हिरव्या चाऱ्याच्या निम्मा द्यावा. आहारातील चाऱ्याचं प्रमाण ठरवताना त्या चाऱ्याची पौष्टिकता लक्षात घ्यावी. दुधाळ जनावरांच्या आहारात एकदल चारा पिकांचा एकूण हिरव्या चाऱ्याच्या गरजेच्या 60 ते 70% आणि द्विदल चाऱ्याचा 30 ते 40% एवढा वापर करावा. गाई म्हशींच्या आहारात 20 ते 30 किलो या प्रमाणात इतर चाऱ्यासोबत मुरघासचा वापर करता येतो. पशुखाद्य गायींसाठी प्रति लिटर दुधासाठी 300 ते 400 ग्रॅम तर म्हशींसाठी प्रति लिटर दुधास 500 ग्रॅम प्रमाणात द्यावं. गाभण जनावरांना गाभण काळाच्या शेवटच्या 2 ते 3 महिन्यात, देशी जनावरास कमीत कमी 1.5 ते 2 किलो तर जास्त उत्पादनशील जनावरांमध्ये 3 किलो प्रतिदिन या प्रमाणात पशुखाद्य द्यावं. पशु आहारात पशुखाद्याचं प्रमाण वाढवावं, तसंच आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करावा. ज्यावेळी पशु आहारात हिरवा चारा मुबलक असेल त्यावेळी पशुखाद्य कोरड्या स्वरूपात द्यावं. जास्त दुधाळ जनावरांमध्ये संरक्षित स्निग्ध पदार्थ आणि संरक्षित प्रथिनं यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. सर्वसाधारणपणे जनावरांना क्षार मिश्रण प्रति लिटर दुधासाठी 5 ग्रॅम या प्रमाणात द्यावं आणि इतर जनावरांना कमीत कमी 40 ते 50 ग्रॅम क्षार मिश्रण दररोज द्यावं. पशु आहारात दररोज 50 ग्रॅम मिठाचा समावेश करावा. TMR पद्धतीनं दिवसभरात लागणारा हिरवा चारा, वाळलेला चारा आणि पशुखाद्य एकत्रित मिसळून दिवसभरातून 2 वेळा खाण्यास द्यावं. यामुळे रवंथ प्रक्रिया सुधारून दूध उत्पादन आणि प्रत यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. दुय्यम पदार्थ आणि पशुखाद्य यांचं प्रमाण शारीरिक अवस्थेनुसार पोषण तत्वांची गरज लक्षात घेऊन घ्यावं आणि त्याची संपूर्ण खाद्य गोळी पेंड बनवून जनावरांना खाण्यास द्यावं. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळून दूध उत्पादनात वाढ होते, दुधाची प्रत सुधारते, दूध उत्पादन खर्चात बचत होते. संपूर्ण खाद्यामध्ये कमी उत्पादनक्षम जनावरांसाठी पशुखाद्याचं प्रमाण 30%, मध्यम उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी 40% आणि उच्च उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी 50% द्यावं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करावेत. जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याचं पशुखाद्याचं आहारातील प्रमाण ठरवण्यासाठी वेळोवेळी पशु आहार तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय संस्था यांचं मार्गदर्शन घ्यावं.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना

विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 101.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय, याविषयी वैद्यकीय आहारतज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं. त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा, आणि ती नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का झोप न झाल्यामुळे, तर त्यांना पोस्ट पार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
2: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो, की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं, पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाही आहे आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं, या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही, तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम, पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत, वरचा BP आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहारतज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 मिनिटांनी पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

0: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराणे, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढे पाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढे पाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढे पाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढे पाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढे पाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. राष्ट्रिय हरित प्राधिकरणस्य सम्मेलनम् अवलम्ब्य राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः प्रावोचत् यत् प्राकृतिक विपदः जलवायु संरक्षणाय अस्मान् प्रेरयन्ति. तया प्रतिपादितं यत् जलवायु परिवर्तनं मानव जीवनस्य जैव विविधतां जलसम्पदं च दुष्यति। अतः जागतिक समुदायेन संघटितः प्रयासः कर्तव्यः। जलवायु परिवर्तनं जैव विविधतां जलसुलभतां भूसंसाधनानि च समाविश्य मानव जीवनस्य विविध पक्षेषु महन्तं वैषम्यं जनयति। राष्ट्रपतिना आहूतं यत् प्रकृति पर्यावरणयोः संतुलन रक्षणं न हि केवलं प्रशासनिक कर्तव्यं प्रत्युत सकल मानव जातेः निरपेक्षं अस्तित्व साधकमस्ति। गुजरात राज्यं संप्रतिष्ठमाना राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः त्रिदिवसान् प्रवत्स्यति। श्वः तया केवड़िया नगरे राष्ट्रिय चलचित्र पुरस्काराः वितरिष्यन्ते। वडोदरायां दीक्षांत समारोहं संबोधयन्ति राष्ट्रपतिः ब्रह्मकुमारी संस्थायाः आध्यात्मिक केन्द्रं समुद्घाटयिष्यति। जोधपुरे प्रचलति वीर गार्डन 20-26 वायुसैन्याभ्यासे भारतीय वायुसेनाध्यक्षः एपी सिंहः जापानी समकक्षः जनरल ताकेहिरो मोरिता स्वदेशी युद्धविमाने तेजसी सहैव उड्डयनम् अकार्ष्टाम्। वायुसेनाध्यक्षेण प्रोक्तं यत् भारतीयधरायां जापानी युद्धविमानानां प्रथम प्रचालनम् उभयोः देशयोः रक्षासम्बन्धेषु ऐतिहासिकं सोपानम् अस्ति। नवमे दिनांके आरब्धः एषः अभ्यासः श्वः पूर्णताम् एष्यति। कोलकातानगरे मत्स्यपालन विभागः अद्य समीक्षा सभाम् आयोजयति। अस्यां सभायां केन्द्रीयमन्त्री राजीवरञ्जनसिंहः मुख्यमन्त्री शुभेन्दु अधिकारी च सहैव अध्यक्षतां विधास्यतः। पश्चिमबंगे मत्स्य सम्पदः विकासं लक्ष्यीकृत्य एतत् उपवेशनम् अकारि। एतेन विभिन्न योजनानाम् आनुपूर्विक प्रगतिः समीक्ष्यते तथा हि नूतन मार्गचित्रं प्रस्तूयते। 44वीं शतरंज ओलंपियाड स्पर्धायां प्रज्ञानन्दः गुकेशः च उत्कृष्टं क्रीडित्वा नेदरलैंड दलं पराजितवन्तौ। अनेन भारतेन 3-1 इति अंकांतरालेन विजयः समासादितः। महिलानां स्पर्धायां भारतं पोलैंड देशेन पराजितम्। अवधेयं यत् सम्प्रति भारतं जर्मनी उज्बेकिस्तान दलानि 10 सह शीर्षस्थाने वर्तन्ते। रूस देशीय युद्धकाले आयोजितं संसदीय निर्वाचनं ह्यः समाप्तम्। निर्वाचनायोगानुसारं 55.66% यावज्जनाः मतदानं कृतवन्तः। अमुष्मिन्नेव अवसरे युक्रेन दलानि सहस्राधिकान् ड्रोनान् अपातयन्। अमेरिका राष्ट्रपतिः ट्रम्पः ईरान विषये निर्णयं विधातुम् उद्युक्तः अस्ति। ईरान देशः मध्यस्थराष्ट्रैः सह होमोर्ज मार्गं मोचयितुं 7 सह सन्धि परामर्शान् अप्रेषयत्। ईरानी राष्ट्रपतिः पेजेश्कियन न्यूयॉर्क नगरं गमिष्यति। ट्रम्पः अकथयत् यत् तेषां पार्श्वे पूर्ण विनाशः आर्थिक प्रतिबन्धः सन्धिः च इति त्रयः विकल्पाः सन्ति। हौसी विद्रोहिणः अमेरिकी बलैः सह संग्रामं कर्तुं नैव स्वीकृतवन्तः। सुदीर्घकालस्य प्रतीक्षानन्तरं भव्य श्रीराममन्दिरस्य निर्माणेन श्रीरामनगर्याम् अयोध्यायां नूतन स्वर्णयुगस्य अभ्युदयः सञ्जातः। कृतप्रयत्नेन अयोध्या पुनः एकदा वैश्विक धार्मिक पर्यटनस्य अथ सनातनधर्मस्य मुख्य केन्द्रम् अभवत्। सर्वोच्चन्यायालयस्य निर्णयेन मन्दिरनिर्माणस्य मार्गः प्रशस्तः अभवत्। दीपोत्सव सदृशैः भव्य आयोजनैः च अस्याः सांस्कृतिक वैभवस्य पुनरुद्धारः साक्ष्यसिद्धः अभवत् इति वार्ताः।
3: सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम 80 अक्षरे रसिके। तत्पूर्वी एक संदेश।
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पुस्तकांवर बोलू काही ही नवीन मालिका घेऊन येत आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया निर्मोई फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: हे नवं कोरं पुस्तक वाचायला आणलं आणि मुखपृष्ठावरील अथाव हे निळ्या रंगातील शीर्षक, नक्षी आणि छटा बघून मन भरून आलं. जणू काही माझं मनच निळ्या रंगाने भरलं. अथाव म्हणजे ज्याचा थाव लागत नाही. थांग हा शब्द माहीत असतो, अथांग हा शब्द आपण ऐकलेला असतो, पण अथाव शीर्षक मात्र ऐकलेलं नव्हतं. पण मजकूर मात्र जीवाभावाचा भावनेला हात घालणारा आहे हे नंतर लक्षात आलं. अगा किती खोल प्रकाशाचं पाणी, कोण मला न्हाणी अंतर्बाह्य, शंकर रामाणी यांच्या कवितेतल्या ओळींनी पहिलं पान सजलं आहे. कविता समजणं सोपं नसतं. या पुस्तकात 32 कवितांचं रसग्रहण उर्फ आस्वाद देणारं स्पष्टीकरण आहे. जीवनाशी रेशीम बंधाने बांधल्या गेलेल्या या कवितांचे गूढ उकलताना केलेलं हे लेखन विशेष आहे. शेवटच्या भागामध्ये कविता आणि कवितेच्या गोष्टी असं वर्णन आलं आहे. अर्थात पुस्तकाची सुरुवात ही कवितेच्या गोष्टींच्या गोष्टींनी होते. लहानपणी जसं माता आपल्या बाळाला अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं शिकवते ना, तसाच मातृत्वभाव कवितेच्या अभिव्यक्तीच्या लेखाने डॉक्टर निर्मोही फडके यांनी केला आहे. पहिलाच आस्वादक लेख हा कवी केशव सुतांच्या कवितेबद्दल आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जग तया आम्हा खेळायला. इथपासून सुरुवात होऊन नंतर शिक्के चष्मा कवितेचे आकाश बिंदू अशा प्रकारचे कवितांबद्दलचे लेख आहेत. एक वेगळ्या घाटणीचा अगं कविते सोशल मीडियावर तू सुखी राहा असा लेख सुद्धा आहे. दुर्बोध थापाडे कूळ भोग्य बालपण देगा देवा कवींची गटबाजी मी नेणे गा शुभा शुभाचे फिटे किनारा समीक्षा शेती भाजी भेळ होडी असे खूप वेगळे कवितांबद्दलचे लेख आहे. होडी या लेखात गडद निळे जलद भरून आले या बाब बोरकर यांच्या कवितेचा संदर्भ आहे. जुन्या नव्या कवितांबद्दलचे अतिशय वाचनीय लघुलेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्या पाटेकर लिहितात. लेखिका स्वतःच्या मनाला बोलतं करून कवितेचं असणं साजीवंत व्हावं म्हणून कवितेची चर्चा घडून आणतात. कवितेविषयी समजुतीला गैरसमजुतीला समाजाच्या मध्यभागी ठेवून त्याची अशी काही वीण लेखिकेने गुंफली आहे की वृक्ष न वाटता कलात्मक

0: सुंदरतेचा बंध साधला जातो असं म्हणतात. पुस्तकाचा आस्वाद अथवा परीक्षण ही एक पाऊलवाट असते जी प्रत्यक्ष वास्तूकडे किंवा महालाकडे हम रस्त्याकडे जाण्याची उत्सुकता निर्माण करते. या पुस्तकातील कवितांच्या आस्वादपर लेखांवरून आपणास नक्कीच वाटेल की मूळ कवितांची पुस्तकं आपण वाचावी, संग्रही ठेवावी. माझ्या या आस्वादांजलीचा शेवट प्रस्तावनेतीलच एका वाक्याने करते. कवितेला हे इतकं अंगोपांगी पांघरून चर्चेच्या मध्यभागी आणून तिच्या बाह्यरूपाचा आणि अंतरंगाचा तपास करणं म्हणजेच अथाव होय. कवितेचं चांगुलपण आणि कवितेच्या शुद्ध आत्म्याला स्पर्श करायचा असल्यास हे पुस्तक वाचणं हा त्यासाठीचा एक पर्याय आहे.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला निर्मोही फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: गणपती बाप्पा मोरया।
3: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड। स्वप्न तुमचे, साथ आमची।
3: अटी लागू।
5: थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।
6: सात वाजून 7 मिनिटं, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचे हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पर्यावरणाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या. हवामान बदलामुळे जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप होत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर सर्व घटकांमध्ये सक्रिय सहकार्य वाढवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींमध्ये राष्ट्रीय हरित लवादाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार त्यांचा हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कामगार संहिता 2025 बद्दल.
1: कामगार कायद्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणं, त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करणं, कामगारांना अधिकाधिक सक्षम आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं 29 जुन्या कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि 21 नोव्हेंबर 2025 वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित 4 कामगार संहिता लागू झाल्या. या संहितांमुळे जुन्या क्लिष्ट कामगार कायद्यांची जागा नवीन व्यवस्थेने घेतली. ही सुसूत्रीकरण प्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरली आहे. नियोक्त्यांसाठी कमी नियम आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षा कवच अशा स्वरूपाच्या या नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या संरक्षणाची व्याप्तीही वाढली असून गिग कामगारांनाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. या नव्या बदलांमुळे संरक्षित कामगारांचं प्रमाण 2015 19% वाढून 2025 64% अधिक झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: येत्या 10 वर्षात नागपूर सोलर इकोसिस्टीमचं हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाच्या सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी करताना बोलत होते. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास याविषयी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उदयाला येत असून तिथं 4 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे. एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन आज देशामध्ये कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे.
0: राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात गणेश मंडळांचे प्रबोधनपर आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पुण्यातल्या दृष्टीहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर गणेश विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे संदेश आणि घोषवाक्य सादर करण्यात आली. पालघरमधल्या झांझरोळी पाटीलपाडा इथल्या आदिवासी युवक गणेशोत्सव मंडळानं रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. तसंच जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं शहरातील गणेश मंडळांना सायबर सुरक्षितता जनजागृतीसाठी

फलकांचं वाटप करण्यात आलं आहे. बीडमध्ये ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे नागरिकांचं आकर्षण ठरत आहेत. गणेशोत्सवादरम्यान राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या लोकसंवाद अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात आता अत्याधुनिक 200 वोल्वो बसगाड्या दाखल होणार आहेत. खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा तसंच 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसगाड्या आणि रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शयनयान क्षमतेच्या 30 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन केलेलं कृती दल आज छत्रपती संभाजीनगरमधल्या स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधणार आहे. याआधी पुणे, नागपूर आणि अमरावती इथं संवाद पूर्ण झाला असून येत्या 29 सप्टेंबरला मुंबईत तर नाशिकमध्ये 30 सप्टेंबरला संवाद होईल. उमेदवारांच्या सूचनांच्या आधारे हे कृती दल शासनाला भरती परीक्षांबाबत शिफारसी सादर करणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या PNG महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल मिलिंद गाडगीळ आणि राजीव गाडगीळ यांच्या हस्ते झालं. या एकांकिका स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळाचं मोठं संकट आहे, मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नांदेडमध्ये विष्णुपुरीमधल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा काल नदीत बुडून मृत्यू झाला. मुंबईत कोस्टल रोडवर काल पहाटे झालेल्या कार अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणारी गाडी नियंत्रण सुटल्यानं उड्डाणपुलावरून खाली कोसळली. अतिवेगामुळे अपघात झाल्याचं कोस्टल रस्ता नियंत्रण कक्षानं सांगितलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकं जिंकली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलाविनील वलारियन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं तर इलाविनीलनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्य पदक जिंकलं. हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजय नोंदवले. याशिवाय महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव केला. सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बॅडमिंटनमध्येही भारतानं महिला सांघिक गटात कझाकस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिस, जलतरण या क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात काही ठिकाणी पाऊस झाला.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आप

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार, दिनांक 21 सप्टेंबर 2026. श्रोते हो, मराठी संगीत रंगभूमीला खूप मोठी परंपरा लाभली आहे. 31 ऑक्टोबर 1880 रोजी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर 1883 ते 1910 हा शाकुंतल, मानापमान, सौभद्र यासारखी नाटकं संगीत रंगभूमीवर आली. 1932 साली चित्रपट बोलू लागल्यानंतर संगीत नाटकाला उतरती कळा लागली आहे की काय असं वाटत होतं. पण यामध्ये आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, मो ग रांगणेकर यांच्यासारख्या नाटककारांनी संगीत रंगभूमीची पताका आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यानंतर ज्याला आधुनिक संगीत नाटकाचा कालखंड म्हटलं जातं, त्या आधुनिक संगीत नाटकाच्या कालखंडामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी 60 संगीत रंगभूमीवरती केली. आज पंडित जितेंद्र अभिषेकी यांची जयंती. तसंच नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर जसे उत्तम नाट्यलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे उत्तम नाट्य दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं संगीत नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांची सशक्त नाटक संहिता, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत दिग्दर्शन, प्रभाकर पणशीकर यांची निर्मिती आणि संगीत सूर्य, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं गायन आणि सशक्त अभिनय या चारही घटकांचा सामंजस्य आणि ताळमेळ यांच्या यशस्वीतेचा पाया म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. आज पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा स्मृती दिन. आपण ऐकत होतो दिनविशेष. आपण ऐकताय प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आपण ऐकत आहात पहिल्या सभेचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्हाला आज काय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फरक जाणवतोय, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा दळणवळणाची इतर साधनं असतील तर त्यामध्ये काय फरक?
1: निश्चितपणे आता दळणवळण खूप फास्टेस्ट झालंय. आता ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे ते आता पूर्वी ज्या ठिकाणी 10 ते 12 तास लागायचे म्हणजे नागपूरवरून मुंबईला यायला तिथे आता 6 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. 6 ते 7 तासामध्ये फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. आता हा एक्सप्रेसवे जो आहे त्या ठिकाणी कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. म्हणजे शिवमडका ते आमणे हे 701 किलोमीटरचे जे अंतर आहे, शिवमडका नागपूरमध्ये आणि आमणे ठाण्यामध्ये, तर 701 किलोमीटरमध्ये कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. 24 ठिकाणी असे इंटरचेंजेस आहेत.
0: बरं,
1: म्हणजे ज्या ठिकाणी हायवेज क्रॉस होतात समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी इंटरचेंजेस आहेत, तिथे एक्झिट एंट्री पॉईंट आहेत. पण अशा ठिकाणी जे काही टोलबूथ्स आहेत ते मुख्य महामार्गावरती नाही आहेत. महामार्गाच्या खाली जे रॅम्प्स आहेत एक्झिट एंट्रीचे त्या ठिकाणी टोलबूथ आहेत. त्यामुळे सिमलेस अगदी म्हणजे विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन आपण 701 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. त्यामुळे हे अंतर 6 तासामध्ये आपण पूर्ण करू शकतो. 120 स्पीड लिमिट आहे.
0: 120
1: हा लाईट व्हेकलसाठी, बसेसाठी 100 आणि हेवी व्हेकलसाठी 80 असा स्पीड लिमिट आहे. तर त्या स्पीड लिमिटमध्ये जर लोकांनी प्रवास केला तर ते त्या विहित वेळेमध्ये पोहोचू शकतात. आता हे अंतर एवढं म्हणजे शॉर्टलिस्ट आता कमी वेळेमध्ये आपण पार करू शकलो असल्यामुळे आता जे काही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत, ट्रक्स आणि ट्रेलर्स आहेत, त्यांना पण आता सुविधा झाली आहे. ते पण नॉनस्टॉप अगदी म्हणजे त्यांना असं कुठं चढ उतार वगैरे असा काही प्रकार नाही आहे. अव्हरेज जर ग्रेड पाहिला या महामार्गाचा तर 1.5% हा अव्हरेज ग्रेड आहे. म्हणजे ऑलमोस्ट रस्ता फ्लॅट आहे. आता काही काही ठिकाणी जिथे म्हणजे असं थोडं कटिंगचा पोर्शन आहे, कुठे हिल्स आहेत, अशा ठिकाणी 2.5% पर्यंत मॅक्सिमम आपण ग्रेड घेऊन गेलो. म्हणजे इव्हन टनेलमध्ये जर आपण विचार केला जो कसाऱ्याचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये 2.5% मॅक्सिमम ग्रेड आहे.
0: बरं,
1: तर हा एक फ्लॅट महामार्ग असल्यामुळे इव्हन हेवी व्हेकल्सला सुद्धा आता सोपं झालं आहे. यामुळे उद्योगधंदे ह्या इंटरचेंजच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेत. आता म्हणजे जे इंटरचेंजचे लोकेशन आहे जिथे एंट्री एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत. आता वेअर हाऊसेस येत आहेत. आता शासनाने आता नुकताच निर्णय घेतलाय, पूर्वी न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून MSRDCला घोषित केलं होतं की काही लोक कन्सेंटवरती जमीन देतील आणि लँड पुलिंगच्या माध्यमातून काही टाऊनशिप, छोट्या टाऊनशिप डेव्हलप करण्याचं नियोजन होतं MSRDCचं. पण त्यानंतर कन्सेंट काही आम्हाला मिळाल्या नसल्यामुळं आम्ही आता 16 असे लोकेशन्स निवडले आहेत, म्हणजे इंटरचेंजेस लोकेशन्स. अशा ठिकाणी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आता MSRDCला डिक्लेअर केलं गेलं आहे. आणि अशा इंटरचेंजच्या ठिकाणी 100 ते 120 स्क्वेअर किलोमीटर प्रत्येक इंटरचेंजला, तर तेवढ्या क्षेत्राचं एक नियोजनबद्ध विकास व्हावा त्या दृष्टीने आम्ही आता प्लॅनिंग अथॉरिटी झालो आहे. त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट प्लॅन्स आम्ही तयार करू. त्या भागाच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे इंडस्ट्रीच्या गरजा असतील, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येतील, त्याच्या गरजा विचारात घेऊन आम्ही त्याचं प्लॅनिंग करू. आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज या इंटरचेंजेसच्या भोवती विकसित होतील. तर इंडस्ट्रीज विकसित झाल्यामुळे निश्चितच GDP वाढ होईल. आणि हे 10 जिल्हे जे आहेत ह्या 10 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज झाल्यानंतर रोजगाराची पण निर्मिती होईल.
0: नक्कीच सर, रोजगार निर्मिती होईल. आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे, कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
1: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे हा 9.8 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर, आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
0: बरं,
1: पहिला कनेक्टर बांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे ऑटर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे, आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर चार कनेक्टर आणि मुख्य जी सीलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती, पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं, आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे, आणि त्या 2028 पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
0: बरं,
1: या सागरी सेतूचं तर टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला, आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत, तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाईड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
0: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत, आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो, तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
1: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतो आहे समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतो आहे. काम सुरू आहे त्याचं, 405 किलोमीटर लांबीतलं, म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गोलायू करतो आहे. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ॲक्टिवेट होईल 405 किलोमीटरची सप्टेंबर 2026 आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ते आम्ही डिसेंबर 2026 पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्समध्ये राहील.
0: अच्छा.
1: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4,800 कॅमेरे असतील 700 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावरून जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रिडर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिडर कॅमेरेज पण आहेत.
0: बरं,
1: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ते आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
0: अच्छा.
1: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
0: बरं,
1: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे म्हणजे ही ITMS सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटची प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, ITMS सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केलेत त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल.
0: अच्छा.
1: त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना, म्हणजे जे काय आता स्पीड लिमिट्स घालून दिले आहेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतं आहे का? कारण कसं आहे, आता समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला, म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं, तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे, तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आत स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल, 120 वर जर त्याचा ॲव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो, तिथे टोल
2: स्टेशन
1: भोंगा वाजतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
2: त्याला,
1: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढा वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं आरटीओ. राष्ट्रपतीची सुविधा त्या काळात होती, पण आता आयटीएमए झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
2: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
1: निश्चितपणे त्यांना, म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे, म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन रेज केले जातात तसे चलन त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: तीस मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहो ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाली. सूचना:
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
2: श्रोत्याहो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्यासोबत. अजित सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: हे लोणच्यात मुरलेले जे मुरलेपण आहे ते गेले 114 वर्षांचं आहे अर्थातच. तर यामध्ये काय काळानुरूप बदल झाला आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे लोणचे मसाला लोणची आहेत या सगळ्याबद्दल सांगा ना.
3: बरोबर. 114 वर्ष आमच्या व्यवसायाची सुरुवात होऊन झाली. लोणचं बनवायला लागून म्हणजे लोणचं बनवण्याची आमची सुरुवात 1921 साली झाली. म्हणजे त्याला सुद्धा 100 वर्षाहून जास्त काळ लोटला. माझे आजोबा म्हणजे अण्णासाहेब बेडेकर यांनी लोणचं बनवायला सुरुवात केली. त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. त्यावेळेला आमचं गिरगावामध्ये मुगभाटमध्ये जे आमचं दुकान होतं त्या दुकानात पुढच्या बाजूला दुकान आणि मागच्या बाजूला त्यांचं घर अशा पद्धतीने ते दुकान चालवत होते. गुजराती लोक म्हणतात त्याप्रमाणे आगे दुकान पिछे मकान अशीच परिस्थिती होती. आणखीन अशा परिस्थितीत त्यावेळेला त्यांना एक दिवस काही तब्येतीचं कुरबूर चालू होती आणि तोंडाची चव गेली होती. जेवणा खाण्यावरची इच्छा उडाली होती. आणखीन त्याच्यामुळे चेहरा पण जरा नरम दिसत होता. त्यांच्याकडे नेहमीच्या येणाऱ्या एका गिराईकांनी हे सगळं बघितलं. आणखीन म्हणाले काय झालंय तुला, तर तोंडाची चव गेली असं कळल्यावर त्यांनी घरातनं एक वाटीवर लिंबाचं लोणचं आणून दिलं आणि सांगितलं भाताबरोबर वगैरे खा, तोंडाला चांगली चव येईल. आणि तसंच झालं. हे बघितल्यावरती अण्णासाहेबांच्या मनात असं आलं की त्यावेळेला गिरगावामध्ये चाकरमानी बरेच राहायचे आणि त्यांची घरं असायची गावाकडं. आणखीन इथे बिराड करून राहायचे. त्यामुळे अशा लोकांना अशा पद्धतीचा जर का गरज उत्पन्न झाली तर त्यांना लोणचं कुठे मिळणार हा विचार करून त्यांनी 200 लिंब बाजारातनं विकत आणली आणि त्याच्यापासून लोणचं पहिलं बनवलं आणि तिथून बेडेकर लोणचं ह्या व्यवसायाची सुरुवात झाली.
2: वा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्येही उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगताय लोणच्यांबद्दल, मग आता या लोणच्यांमध्ये काय काय प्रकार आहेत आणि मसाल्यांमध्ये?
3: हो, मगाशी म्हटलं तसं लिंबाच्या लोणच्यापासून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली. परंतु मग त्याच्यानंतर कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, हिरव्या मिरचीचं लोणचं या सगळ्यांचं मिश्रण करून केलेलं मिक्स लोणचं इत्यादी 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो. बेडेकर लोणची ही सर्व भारतातच नव्हे देशापरदेशातही निर्यात होतात. आणखीन त्यांना त्यांची चांगल्यापैकी मागणी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे गेली कित्येक वर्ष कृषी विभागातर्फे काही प्रदर्शनं भरवली जायची.
2: अच्छा.
3: त्याला फळांची प्रदर्शनं किंवा आंबा वर्गीय फळ प्रदर्शनं, लिंबू वर्गीय फळ प्रदर्शन अशी म्हटली जायची. आणखीन ह्या प्रदर्शनांमध्ये शेतकरी जसे आपापल्या शेतात उत्पन्न होणारे आंबे किंवा लिंब हे डिस्प्लेला ठेवायचे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्या त्यांची उत्पादनं डिस्प्ले करायची. आणखीन गव्हर्नमेंट तर्फे त्यातील सर्वोत्कृष्ट उत्पादनाला बक्षीस देण्याची पद्धत होती. तर अशा भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमध्ये बेडेकर उत्पादनांना सुवर्ण पदक हे वर्षानुवर्ष मिळत आलेलं आहे.
2: वा वा. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशा चटण्या, तसंच गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. अजित बेडेकर सरांसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले

0: बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी काही संदेश.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुवर्णा दातार यांच्या स्वरातलं बजरंग सरोदे यांचं गीत.

सुवर्णा दातार यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. तर कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रमोद खंदारे यांच्या स्वरातलं गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्रमोद खंदारे यांच्या स्वरातलं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मोहिनी बर्डे यांच्या स्वरातलं प्रभाकर धाकडे यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य राजा बढे यांचं गीत.

मोहिनी बर्डे यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ञांबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत. तसंच या दौऱ्यात डॉ जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत. देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं. भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं. उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनरल मोरिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाई

0: झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 अधिक मृतदेह सापडले आहेत. पूल आणि इतर सुविधांच्या पुनरुभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेलिन वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलिननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी एक रौप्य पदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-2 असा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनिल वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर इलावेनिल वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामानविषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.
2: प्रसारित करत आहोत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं आहे श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य आहे दौलत निपाणीकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींना महत्त्व देतो, जसे की पैसा, घर, नाती, आठवणी. पण या सगळ्यांमध्ये सर्वात मौल्यवान असते ती म्हणजे आपली स्मृती. आपल्या सर्वांना आपल्या बालपणीचे अनेक दिवस आठवत असतील. कुणाला आईच्या हातच्या जेवणाची चव, कुणाला वडिलांनी दिलेला मार, कुणाला बालपणीच्या वर्गातील प्रसंग, तर कुणाला आपल्या मुलांच्या बालपणीतील आठवणी. आपल्या आयुष्याच्या या सगळ्या आठवणी आपल्या मनात एक सुंदर घर करून राहतात. या आठवणी आपल्या नात्याला घट्ट जोडून ठेवतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. पण श्रोते हो, जरा विचार करा, जर ह्या आठवणी हळूहळू मनातून पुसत गेल्या तर आपलं आयुष्य कसं गेलं, काय घडलं हे आठवलं नाही तर आपल्या जीवाभावाच्या माणसांची ओळख धूसर होऊ लागली तर अशा परिस्थितीमध्ये अनेकदा एक आजार असू शकतो, तो म्हणजे अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंश. आणि या अल्झायमर आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन म्हणून पाळला जातो. श्रोतेहो, अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंश हा आजार म्हणजे काय याविषयी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील मनोविकृती विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात.
3: स्मृतिभ्रंश नावाप्रमाणेच मेमरीचा होणारा ऱ्हास, मेमरी म्हणजे आपली स्मरणशक्ती, तर स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया या आजारामध्ये आपल्या मेमरीचा हळूहळू ऱ्हास होत जातो, म्हणजे ती व्यक्ती स्वतःला देखील विसरून जाईल अशा पद्धतीने ह्या आजाराचा प्रोग्रेस होऊ शकतो. तर स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया मध्ये कॉग्निटिव्ह क्षमतांचा ऱ्हास होतो. आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत, जसे की मेमरी आहे, स्मरणशक्ती, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे एखादं कार्य जे आपण शिकलेलो आहे ते शिकून ते करण्याची जी आपली कृती असते ते कृती करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक क्रिया, ज्याला आम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, तर ह्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये देखील त्या व्यक्तीला आता अडथळे यायला लागतात. वाढत्या वयोमानानुसार येणारा हा आजार आहे, चोर पावलांनी येणारा आजार आहे असं मी म्हणतो. कारण त्या पेशंटला, त्या रुग्णाला लक्षात येत नाही की माझ्या मेमरीचा ऱ्हास होतोय किंवा माझी मेमरी आता कमी होत चालली आहे, परंतु नातेवाईकांना लक्षात येतं की आज आपले आवडती व्यक्ती, माझे वडील किंवा माझी आई, पूर्वी हे काम सहजपणे करू शकायची, आज त्यांना हे काम तितक्या सहजपणे जमत नाहीये, आणि हळूहळू ह्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात.
2: श्रोते हो, वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणं स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटतं, परंतु हे विसरणं कितपत योग्य आहे, विसरणे किंवा विसरभोळेपणा ही सवय नसून डिमेन्सिया किंवा अल्झायमर तर नाही ना, याकडे आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तर श्रोते हो, अल्झायमर आजाराची लक्षणं कशा प्रकारची असू शकतात याविषयी प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे सांगतात.
3: सगळ्यात महत्वाचं आहे की विसर पडणे, ज्यामध्ये विशेषतः नवीन शिकलेल्या गोष्टी, ज्याला आम्ही रिसेंट मेमरी असं म्हणतो. तर काल आपण काय केलं होतं, काल आपण काय जेवलं होतं, काल कुठल्या व्यक्तीला आपण भेटलो होतो, अशा पद्धतीच्या ज्या नुकत्याच घडलेल्या गोष्टी आहेत, ताज्या मेमरीमध्ये सगळ्यात आधी इथे डिस्टर्बन्स यायला सुरुवात होते. सो नवीन गोष्टींचा विसर पडणे, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवत असतात, ज्याला आम्ही रिमोट मेमरी म्हणतो, म्हणजे आपलं गाव, शिक्षण कुठे झालंय, आपण काय व्यवसाय करत होतो, ही ती व्यक्ती सुरुवातीला विसरत नाही. आजाराची तीव्रता वाढल्यावर, जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया होतो त्यामध्ये हे विसर पडायला चालू होते, पण सुरुवातीला रिसेंट मेमरीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. वारंवार त्याच त्याच गोष्टी विचारायला चालू करते व्यक्ती, की मी जेवण केलं होतं का, मला तुम्ही जेवायला दिलं का, मला भेटायला कोण आलं होतं, तू कामाला गेला नाहीस का, तू कामावरून कधी आला, कधी आली, अशा प्रकारचे नातेवाईकांना वारंवार प्रश्न विचारणं सुरू होतं. डिसऑर्गनाइज्ड बिहेवियर व्हायला चालू होतं, की त्यांचं जे एक दैनंदिन नित्यक्रम असतो, रुटीन असतं, आंघोळ व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित घालणं, स्वतःची काळजी घेणं, केस विंचरणं, आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात, जेवण व्यवस्थित करणं, हातानी खाता येणं, चमच्यानी खाता येणं, ताट वाढून घेणं, ताट वाढलेलं ठेवणं, पाणी घेणं, ह्या दैनंदिन क्रियामध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा यायला लागतो, त्याला आम्ही डिसऑर्गनायझेशन असं म्हणतो. शिकलेले काम करण्यामध्ये अडथळा येतो. समजा त्या व्यक्तीला लिहायला वाचायला येत असेल तर त्यांना लिहिणं वाचण्यामध्ये अडथळा यायला चालू होतात. एखादं काम ते करत असतील,

0: त्याचं ड्रायव्हर आहे तो व्यक्ती, आणि त्याला माहिती आहे की गाडी चालू करण्यापासून ते गिअर टाकून गाडी कशी चालवायची, तर ते त्या जो एका लईमध्ये येणाऱ्या क्रिया आहेत ते जमणार नाही त्याला. आधी चावी कुठे लावू, आधी गिअर टाकू का आधी क्लच दाबू, आधी ब्रेक दाबू का स्टिअरिंग पकडू, ही जी एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ज्याला आम्ही म्हणतो ते त्याला जमणार नाही. एकटे बसायला चालू करतात, त्यांचं जे सोशलायझेशन असतं समाजात मिसळणं, आवर्जून मिसळणं जो आपल्या सगळ्यांना आवडत असतं ते कमी होतं, बोलणं कमी होतं, शब्दांचा वापर कमी होतो, एखाद्या वस्तूला नेमक्या शब्दांनी ओळखणं कमी होतं, भावनांची आणि विचारांची जुळवाजुळव करायला अडचण येतात, त्याला आम्ही स्पीच इम्पेअरमेंट असं म्हणतो. इमोशनल चेंजेस डिस्टर्बन्सेस दिसायला लागतात, की गरज नसताना चिडचिडेपणा, गरज नसताना रडणे, किंवा तिथे आवश्यकता नसताना हसणे, तर भावनांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो. ह्या व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यावर घरी येताना कदाचित रस्ता हरवतात. कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर त्याला ते हे सांगू शकतात की अरे मला रस्ता सापडत नाहीये, मला घरी नेऊन सोडा. तर हे विसरभोळेपणामध्ये हे सुद्धा दिसायला लागतं. आणि गोळ्या औषधं ते चालू असतील ते घेणार नाहीत, किंवा पुढे पुढे जाऊन काही सायकॅट्रिक लक्षणं म्हणजे बिहेवियरल वर्तणुकीच्या समस्या देखील यायला लागतात. संशय वाढणे, स्वतःशी बडबड करणे, झोप बिघडते, झोपेचा जो दिनक्रम असतो आपण बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो की माणूस दिवसा जागी राहतो आणि रात्री झोपतो, तर ह्यांना दिवसा झोप यायला लागते आणि रात्री झोप येत नाही, आणि दिनक्रम बदलल्यामुळे ते चिडचिडे होतात. घरामधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवणं किंवा काही कारण नसताना अंगावर चालून येणं, अशा प्रकारचा आक्रमकपणा देखील काही वृद्धांमध्ये बघायला मिळू शकतो.
1: श्रोते हो, अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या परिचित व्यक्तींना किंवा आपल्या जवळील नातेवाईकांना जर असतील तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अल्झायमर हा आजार व्यक्तींच्या इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे होत नाही, तर त्या विसरण्यामागे इतर काही वैद्यकीय कारणं देखील असू शकतात. आणि ते कारणं कोणती आणि स्मृतिभ्रंशाचे प्रकार कोणते याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे.
0: डिमेन्शिया स्मृतिभ्रंशसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हा आहे की वाढतं वय. रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही विचारतो की तुम्हाला एवढा उशीर का झाला दवाखान्यामध्ये यायला, तर त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं की सर वयानुसार हे होत असेल आम्हाला असं वाटलं. मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की वाढत्या वयानुसार येणारा हा आजार जरी असला तरी सगळ्या वयोवृद्धांना डिमेन्शिया होईलच असं बिलकुल नाही. तर डिमेन्शियाचं प्रमाण किती आहे, 8-10%, वयोवृद्धांमधल्या 8-10% लोकांना डिमेन्शिया नावाचा आजार होतो. त्यामध्ये वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत, त्यात अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्यात कॉमन आहे. 70% वृद्धांना अल्झायमर्स डिमेन्शिया असा आजार होऊ शकतो ह्या 8-10% पैकी. इतर वॅस्क्युलर डिमेन्शिया आहेत, लेवी बॉडी डिमेन्शिया आहेत, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहेत, हंटिंग्टन्स नावाच्या मुव्हमेंट डिसऑर्डरमुळे येणारा एक डिमेन्शिया आहे, कंपवात म्हणजे पार्किन्सन आपण म्हणतो तर त्या पार्किन्सनच्या आजारामुळे येणारा डिमेन्शिया आहे. हे न्यूरोलॉजिकल आजार देखील त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, परंतु वय हा सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. याचबरोबर आहार, कमी पोषण आहार जर एखादी व्यक्ती आयुष्यभर घेत असेल, लेस न्यूट्रिशियस डाएट जर त्याचा असेल, तर त्याला पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. मानसिक आजार हे डिमेन्शिया येण्याची शक्यता वाढवतात. साधे मानसिक आजार, डिप्रेशन आहे, अँग्झायटी आहे, गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, हे जर आधीच्या वयामध्ये त्या व्यक्तीला मानसिक आजार झालेले असतील तर मेंदूचा ऱ्हास व्हायला चालू होतो, त्याला आम्ही न्यूरो डिजनरेशन असं म्हणतो. तर ह्या न्यूरो डिजनरेशनमुळे पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. व्यसनाधीनता, अतिमद्य सेवन, तंबाखू, सुपारी, गुटखा यासारखे व्यसन मेंदूच्या पेशींना डायरेक्ट डॅमेज पोहोचवत असतात, आणि हे जर व्यसन कमी वयात चालू केलेलं असेल तर उतार वयामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. त्याचबरोबर साधे शारीरिक आजार ज्याला नियमित उपचारांची गरज असते आणि त्यावर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात, जसं डायबिटीस, मधुमेह, शुगर आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार, हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शियाला कारणीभूत ठरत असतात. बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील राहू केतू म्हणजे हे शुगर आणि बीपी. जर तुम्ही त्याचं कंट्रोल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ॲक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. तर हे त्याचे जोखमीचे घटक आहेत.
1: श्रोते हो, रोगाचं निदान जितकं लवकर होतं तितकंच त्या आजाराचे योग्य व्यवस्थापन आणि उपचार सुरू करता येतात. आणि अल्झायमर या बाबतीतही हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांचा तर असा गैरसमज आहे की अल्झायमर या आजारावरती उपचार नाहीत. अल्झायमर या आजारावर वैद्यकीय उपचार कसे केले जातात, कोणती औषधं वापरली जातात याविषयी सांगत आहेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर झाला म्हणजे उपचारच नाहीत हे साफ चुकीचं आहे. आज काही औषधं आहेत जी मेमरी आणि कॉग्नेटिव्ह सिमटम्समध्ये काही प्रमाणात मदत करू शकतात. उदाहरणार्थ डोनेपेझिल, रिवास्टिगमिन, गॅलांटॅमिन आणि काही परिस्थितीमध्ये मेमेंटेन. परंतु ही औषधं अल्झायमर्स पूर्णपणे बरा करत नाहीत. त्यांचा उद्देश उपलब्ध कॉग्नेटिव्ह फंक्शन्स किंवा दैनंदिन फंक्शनिंग शक्य तितक्या चांगल्या ठेवण्याचा असतो. याशिवाय स्लीप प्रॉब्लेम्स, डिप्रेशन, अँग्झायटी, ॲजिटेशन किंवा इतर वागणुकीतील बदल याची योग्य मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये अल्झायमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्त्वाची प्रगती झाली आहे. लेकॅनिमॅब आणि डोमानेमॅब यासारखे अमोलॉइड टार्गेटिंग मोनोक्लोनल अँटीबॉडीजची ट्रीटमेंट काही निवडक पेशंटमध्ये आजाराचं प्रोग्रेशन काही प्रमाणात हळू करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पण हे प्रत्येक अल्झायमर्सच्या पेशंटसाठी योग्य नाही. यासाठी आजाराचा स्टेज, अमोलॉइड पॅथॉलॉजीची खात्री, MRI व इतर मेडिकल फॅक्टर्स यांचा विचार करून आपल्याला त्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं.
1: श्रोते हो, अल्झायमर हा केवळ रुग्णांचा आजार नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळं अशा रुग्णांना औषधोपचाराबरोबरच कुटुंबाचा प्रेमळ आधार, संयम आणि सुरक्षित वातावरण मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. अल्झायमर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर निखिल नवले सांगतात.
2: केअर गिव्हरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अल्झायमर्समध्ये रुग्णाची मेमरीपेक्षा पुढे जाऊन त्याची सेफ्टी, औषधं, पैसे, स्वयंपाक, बाहेर जाणं, ड्रायव्हिंग आणि रोजच्या अनेक गोष्टींमध्ये मदत शक्य होऊ शकते. पण केअर गिव्हरने रुग्णाला सतत दुरुस्त करणं किंवा तुम्हाला हे का आठवत नाही असं म्हणणं किंवा रुग्णावर चिडणं टाळावे. रुग्णाशी शांतपणे किंवा सोप्या भाषेत बोलावं. एक ठरलेली डेली रुटीन ठेवावी जेणेकरून रोज रोज पेशंटला आठवण करून द्यायची गरज भासणार नाही. औषधं वेळेवर मिळत आहेत का, जेवण पाणी व्यवस्थित घेतलं जात आहे का, घर सुरक्षित आहे का, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाची डिग्निटीचा आदर केला जातो का नाही याची काळजी घ्यावी. अल्झायमर्सचं एक सर्वात मोठं लक्षण म्हणजे घराच्या बाहेर जाऊन रस्ता विसरणे किंवा व्यक्ती हरवणे हे खूप कॉमन लक्षण असतं. बऱ्याच वेळेस निदानच ह्या गोष्टीमुळे होते की व्यक्ती एखादी हरवली किंवा सारखी सारखी हरवते. मग अशा वेळेस आपल्याला पेशंटला आय कार्ड किंवा आता नवीन जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली तर एअर टॅग्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला GPS एनेबल्ड काही टॅग्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटची पोझिशन कळते आपल्याला कुठे आहे, किंवा पेशंटला काही बँड्स दिले जातात ज्याच्यावर त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्याची माहिती असते, तर अशा काही आपल्याला नॉन फार्माकोलॉजिकल मॉडिफिकेशन्स करावे लागू शकतात.
1: श्रोते हो, अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा करणारा सार्वत्रिक उपचार सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळं वय वाढत असताना या आजाराला शक्य तितकंच लांब ठेवलेलं हे अधिक चांगलं. आणि म्हणूनच अल्झायमर पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांना विशेष महत्त्व आहे. अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैली कशी असावी याविषयी माहिती सांगताना डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर टाळण्यासाठी किंवा तो उशिरा व्हावा यासाठी सर्वप्रथम आपली लाईफस्टाईल चेंजेस बदलणे हे खूप गरजेचे असतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यायाम करणे. दर आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम, मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाईज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपण स्नायूचे बळकटीकरणासाठी केले जाणारे व्यायाम करतो ते करणे हा अल्झायमर्सची रिस्क कमी करण्यात किंवा त्याला त्याची सुरुवात प्रोलॉंग करण्यास मदत केली जाते. त्या व्यतिरिक्त डाएट ज्याच्यामध्ये ताजी फळं, भाज्या, ड्राय फ्रुट्स, जसे परत मासे किंवा अंडे, मांसाहार काही प्रमाणात, बॅलन्स्ड डाएट हा महत्त्वाचा. त्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे, त्यानंतर ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड व कोलेस्ट्रॉल याचं योग्य नियंत्रण करणे हे त्याचे महत्त्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं शरीराला व्यायाम करतो तसं मेंदूचा व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये शब्द कोडी सोडवणे, किंवा कुठला तरी छंद जोपासणे, बुद्धिबळ खेळणे, या खेळाव्यतिरिक्त सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक वावर आपण किती जास्त ठेवता येईल त्याच्यामुळे देखील अल्झायमर्सची रिस्क कमी होते किंवा अल्झायमर्सची सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो. कुठल्या तरी क्रियाशील गोष्टी करणे, मेंदूला रोजच्या रोज चॅलेंज करणे आपल्या मेंदूला, ह्याच्याने आपल्या मेंदूची कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी, ब्रेनची कॅपॅसिटी सुधारते. नवीन एका रिसर्चमध्ये आढळण्यात आलंय की 50 वर्षाच्या नंतर एखाद्याची हँड ग्रीप स्ट्रेंथ, पकड, याच्या स्ट्रेंथ अनुसार तुम्ही अल्झायमर्सची रिस्क प्रेडिक्ट करू शकता. त्यांचे काही कट ऑफ्स आहेत, त्या कट ऑफपेक्षा तुमची स्ट्रेंथ कमी असेल तर तुम्हाला अल्झायमरचा धोका जास्त आहे असं आढळलं जातं. त्यामुळे डेफिनेटली शारीरिक क्षमता वाढवायचे जे काही व्यायाम आहेत त्याच्यामुळे अल्झायमर्स आपण टाळू शकतो किंवा जी सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो.
1: श्रोते हो, स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शिया या आजाराविषयी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताना आणि आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं आपल्या संदेशात प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात,
0: शासन स्तरावरून यासाठी बऱ्याचशा योजना चालू आहेत. जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग वगैरे करण्यात येते आशा कार्यकर्त्यांकरवी. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल्स असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत, इथे मेमरी क्लिनिक चालू करण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग नेहमी करण्यात येते वयोवृद्धांची. तर ह्या स्क्रीनिंगचा फायदा घेतला पाहिजे, त्याचं नियमित प्रमाणात तपासणी करून घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्याला स्वतःला डिमेन्शियाची लक्षणं तर येत नाही आहेत ना. सो ह्या लक्षणांबद्दल आपण खबरदार राहिलं पाहिजे. मी म्हटलं की हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे, यासाठी कुठलंही आजार पूर्णपणे बरं करणारं औषध अस्तित्वात नाही आहे अजून तरी. त्यावर संशोधन चालू आहे, त्यामुळे औषधं उपलब्ध नसतील तर आपण प्रिव्हेंशन शिवाय आपल्या हातात दुसरं महत्त्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून निदान होण्याच्या अगोदर आपल्याला जी काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार करणं, आपल्या डॉक्टरांशी तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, शारीरिक आजारांची काळजी घेणं, नातेवाईकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची, भावनिकतेची, शारीरिक सुरक्षतेची काळजी घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं ठरतं. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय चोरपावलांनी आपल्या घरात येणारा हा आजार आहे आणि डिमेन्शिया न झालेलाच बरा कुणाला. त्यामुळे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया होण्याआधी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकू आणि आपण एक मानवजात म्हणून सगळ्यांनी ह्याबद्दल एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला हरकत नाही.
1: श्रोते हो, कुठल्याही आजाराची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं विस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका आणि विस्मरणाला अल्झायमर समजू नका. आणि श्रोते हो, लक्षणं वारंवार दिसत असतील, वाढत असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील तर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. रुग्णाला फक्त रुग्ण म्हणून पाहू नये तर तो आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला औषधोपचारा इतकीच गरज असते ती आपल्या प्रेमाची, संयमाची आणि आधाराची. कारण आठवणी कमी होत गेल्या तरी माणसांची किंमत मात्र नक्कीच कमी होत नाही.
3: आत्ताच आपण ऐकलत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं होतं श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य होतं दौलत निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
4: जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: चिंचपोकळीचा शोध घेत असताना या ठिकाणी असलेल्या काही बंगल्यांच्या पत्त्यात चिंचपोकळी हिलचा उल्लेख आलेला पाहून मी चकितच झालो होतो. या ठिकाणी चिंचपोकळी नावाची टेकडी असल्याचं माझ्या ऐकिवात नव्हतं, तसं वाचनातही कधी आलेलं नव्हतं. म्हणून संदर्भ शोधायला सुरुवात केली आणि खरोखरच त्या ठिकाणी या नावाची टेकडी अस्तित्वात असल्याचे संदर्भ सापडत गेले.
2: मुंबई, वरळी, माझगाव, परळ या बेटांच्या किनारपट्टीवर एकेकाळी टेकड्यांच्या रांगा होत्याच. या रांगा तशा सलग परंतु मधून येणाऱ्या लहान मोठ्या खाड्यांच्या प्रवाहानं विभागलेल्या होत्या. सलग असलेल्या या टेकड्यांच्या लहान मोठ्या उंचीच्या शिखरांना नावं मात्र वेगवेगळी होती. पूर्व किनाऱ्यावर माझगावच्या टेकड्यांना डोंगरी, नवरोजी हिल, माझगाव किंवा घोडपदेव हिल आणि सिग्नल हिल अशी नावं होती. परळ शिवडीत असलेल्या दोन शिखरांना शिवडी हिल आणि गोलंजी हिल. वडाळ्याच्या टेकडीला अँटॉप हिल आणि सायनच्या टेकड्यांना रावळी आणि सलामती हिल अशी नावं होती. मलबार हिलचा उत्तर बाजूचा उतार म्हणजे कंबाला हिल आणि कंबाला हिलचा पूर्वेकडचा उतार म्हणजे ताडदेवची फ्लॅग स्टाफ हिल.
1: यातल्या दोन्ही किनाऱ्यांवरच्या काही टेकड्या पूर्ण तर काही अर्ध्या तोडून त्यांच्या दगडमातीने मुंबईच्या बेटांमधली भरणी केली गेली. आता त्यातल्या काही टेकड्या अस्तित्वात नसल्या तरी त्यांची नावं मात्र आजही प्रचलित आहेत. परंतु यातही चिंचपोकळी हिलचा उल्लेख मात्र कुठेही नव्हता. काही संस्था आणि सरकारी अहवालात मात्र ही टेकडी अस्तित्वात होती. उदाहरणार्थ रॉयल एशियाटिक सोसायटीच्या 1847-48 मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांमध्ये मुंबईतल्या काही टेकड्यांची उंची दिलेली आहे. यात मलबार हिल ही मुंबईतली सर्वात उंच टेकडी असून तिची उंची 180 फुटांची आहे असं नमूद केलंय. चिंचपोकळी हिल 153 फूट उंचीची आहे असंही म्हटलंय. तिचा गाभा काळ्या दगडांचा आणि टेकडीवर विरळ स्वरूपात वृक्ष दिसून येतात असंही नोंदवलेलं आहे.
2: या टेकडीचा दुसरा उल्लेख सापडला तो मुंबईच्या पाणी पुरवठा योजनेच्या कागदपत्रात. 1850 मध्ये मुंबई सरकारनं मुंबई शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जेव्हा विहार योजना सुरू करायचं ठरवलं तेव्हा मोठमोठ्या नळांनी मुंबईत वाहून आणलेलं पाणी प्रथम शहरातल्या टेकड्यांच्या पोटात टाक्या म्हणजे रिझर्वॉयर बांधून साठवायचं आणि नंतर तिथनं त्या परिसरातल्या रहिवाशांच्या घरापर्यंत नळाद्वारे पोहोचवायचं अशी योजना होती. त्यासाठी 1853-54 मध्ये एक सर्वेक्षण करून पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरच्या काही टेकड्यांची निवड करण्यात आली होती. त्यात पूर्वेला माझगाव हिल, चिंचपोकळी हिल किंवा गोलंजी हिल पैकी एक आणि पश्चिमेला मलबार हिल आणि कंबाला हिल यापैकी एका टेकडीची निवड करायची होती. बऱ्याच विचारांती पूर्वेला माझगाव हिल आणि पश्चिमेला मलबार हिलची निवड करण्यात आली होती. यापैकी माझगाव हिल रिझर्वॉयरला आज आपण भंडारवाडा रिझर्वॉयर म्हणून तर मलबार हिल रिझर्वॉयरला त्या टेकडीच्या नावानंच ओळखतो.
1: आत्ता सांगितलेल्या या दोन्ही अहवालात चिंचपोकळी हिल नेमकी कुठं होती याची माहिती दिलेली नव्हती. पण नावावरून ती चिंचपोकळीतच कुठंतरी असावी एवढं मात्र निश्चित होतं. म्हणून मी मुंबईच्या जुन्या नकाशांमध्ये तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. 1864 आणि 1909 अशा दोन नकाशात चिंचपोकळीच्या अगदी उशाशी एक टेकडी दिसते. वास्तविक ही टेकडी म्हणजे कधी काळी दक्षिणोत्तर विस्तार असलेल्या शिवडीच्या गोलंजी हिलचा दक्षिण उतार म्हणता येईल. नकाशात मात्र या टेकडीला चिंचपोकळी हिल म्हटलेला आहे. काही ठिकाणी ती ब्रे हिल म्हणूनही येते. हे विचित्र वाटणारं नाव इथे कधी काळी असलेल्या आंबराई या मराठी शब्दाचा अँब्री असा इंग्रजी अपभ्रंश आहे अशी माहिती मुंबई शहर गॅझेटियर देत.
2: परळहून येणारा गद आंबेकर मार्ग म्हणजे या टेकडीच्या पायथ्याला लागून येणारा मार्ग.

0: हा रस्ता म्हणजे चिंचपोकळी हिलची पश्चिमेकडची हद्द. या रस्त्याची पातळी आजही उंच सखल असल्याचं स्पष्ट दिसतं ते त्यामुळेच. या रस्त्याला लागून असलेलं संपूर्ण अभ्युदय नगर या टेकडीच्या जागेवर वसलेलं आहे. अभ्युदय नगरच्या पुढे परळच्या दिशेनं जाताना तर आजही ही टेकडी असल्याचं दिसेल. हीच ती परळची गोलंजी किंवा चिंचपोकळी हिल. टेकडीच्या ह्या बाजूच्या उतारावर ते ब्रिटिश बंगले असावेत ज्यांच्या पत्त्यात चिंचपोकळी हिलचा उल्लेख आहे.
1: या टेकडीची दक्षिण पूर्व हद्द साधारण आजच्या कॉटन ग्रीन स्टेशनपर्यंत होती. या टेकडीच्या पूर्व बाजूला मात्र समुद्र होता. पुढच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरणी करण्यात आली आणि नवीन जमीन तयार करण्यात आली. हा परिसर त्या काळात फार रम्य दिसत असावा. बुखानन यांचा चिंचपोकळी बंगला या टेकडीच्या उतारावर आणि पायथ्याशी असावा. नंतरच्या काळात आणखीही काही बंगले बांधले गेले असावेत आणि कालांतरानं हा भाग ब्रिटिश इलाखा म्हणून नावारूपाला आला असावा. याचा एक पुरावा आणखी एका सरकारी अहवालात दिसून येतो. हा अहवाल मुंबईत करायच्या भरणीसंबंधीचा आहे. मुंबईतल्या भरणीसाठी लागणारी दगडमाती ट्रॉम्बे हिल तोडून मिळवता येईल का याची यात चर्चा केली होती. यात ट्रॉम्बे हिल आणि चिंचपोकळी हिल या टेकड्या न तोडता त्या ब्रिटिशांच्या निवासासाठी राखीव ठेवाव्यात असं या अहवालात स्पष्ट म्हटलं आहे.
0: मग चिंचपोकळी हिल गेली कुठे? मुंबईतल्या काही मोजक्या टेकड्या वगळता इतर टेकड्या मुंबापुरीच्या पोटात गडप झाल्याय. डोंगरी नवरोजी हिल, घोडपदेव हिल, वरळी हिल, सिग्नल हिल, गोलंजी हिल, रावळी आणि सलामती हिल हे तोडून त्यातनं मुंबईतली भरणी रस्ते तयार केले गेले आहेत. वरळीची टेकडी काही प्रमाणात तोडून तिची दगडमाती रेसकोर्स आणि त्या परिसराच्या भरणीसाठी वापरली. या टेकड्या साधारण 1890 ते 1925 या काळात तोडण्यात आल्या आणि त्यातच चिंचपोकळी हिल सुद्धा असावी.
2: आणि श्रोते हो, ही होती चिंचपोकळी नाव आलं कुठून याबद्दलची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्विता गोडसे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आपण ऐकत होतात अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं वाचन, भाग 132. आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला पडछा या चित्रपटातलं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: लेणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
0: तुझ्या कळ्या तुझी फुले।
2: सकाळचे 9:15 झाली आहेत। या पुढील गीत ऐकण्यापूर्वी काही संदेश।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा। वा, दिवस वसूल झाला।
6: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी।
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
2: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत धन्यते संताजी धनाजी चित्रपटातलं वसंत।

कार्यक्रमात यानंतर चिमुकला पाहुणा चित्रपटातलं स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत.

0: सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: आपण ऐकत होतात कधी करीसी लग्न माझे, चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं पी सावळ.

कलाराम यांचं गीत. आणि गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत लीला कंठसे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कौल दे खंडेराया चित्रपटातलं बाळ पळसुले यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत. गीतरचना म. यू. पेठकर यांची आहे.

लीला कणसे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत भूमानंद बोगम यांनी स्वरबद्ध केलेलं श्यामा चित्तार यांच्या स्वरातलं संजीवनी मराठी यांचं गीत.

सुधा जोशी यांच्या स्वरातलं कवयित्री वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अच्युत ठाकूर यांच्या स्वरातलं इलाही जमादार यांचं गीत।

0: ही गझल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत कानू घोष यांनी दिलं होतं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं वसंतराव देशपांडे आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत मंत्र्यांची सून या चित्रपटातलं हे गीत होतं आणि संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकलाकारांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. वैशाख वणवा चित्रपटातलं एक गीत होतं, संगीत दत्ता डावसेकर.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: थापाड्या चित्रपटातले हे गीत अण्णासाहेब देऊळगावकर यांचं होतं. बाळ पळसुले यांनी संगीत दिलं होतं आणि मुख्य गायक होते रामदास कामत. गीतबहार चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: छोटा गंधर्व आणि सहकलाकाराने गायलेलं पुढारी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राम कदम यांचं संगीत होतं, गीतरचना जगदीश खेबुडकर.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

0: शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट स्वप्न तेचं लोचनी. गीता दत्त आणि सहकलाकारांनी हे गीत गायलं होतं आणि संगीत होतं आदिल अहमद यांचं.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: संजय उपाध्याय यांचं गीत आपण ऐकलं, चित्रपट विश्वविनायक. गायक होते सुरेश वाडकर आणि संगीतकार श्रीधर फडके. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन ताल झपताल. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारूख लतीफ खान, संवादिनी लहरा साथ गुरुप्रसाद गांधी. ऐकूया योगेश शमसी यांचं तबलावादन ताल झपताल.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश शमसी यांचं तबला वादन आपण ऐकलं, ताल झपताल. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारुख लतीफ खान यांनी केली. संवादिनीची साथ होती गुरुप्रसाद गांधी यांची. श्रोते हो, शास्त्रीय संगीतामध्ये आज दुपारी 2:30 आपण ऐकणार आहोत अनिकेत बर्वे यांचं गायन, राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 ज्योती यादवार यांचं गायन, राग जैतश्री. आणि रात्री 10:30 नीला भगवत यांचं गायन, राग छायानट.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी

0: ची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: सकाळचे 11 वाजते. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सहज संवाद. श्रोते हो, याच कार्यक्रमात मागे दोन भागांमध्ये आपण प्राण्यांवर आधारित असणारी गाणी, म्हणजे ज्या गाण्यांच्या ध्रुवपदामध्ये प्राण्यांचा उल्लेख आहे अशी गाणी घेतली होती, त्याच मालिकेत आज पक्ष्यांचा समावेश करूया. चला सुरुवातीला एका दुर्लक्षित उपेक्षित पक्षाविषयीची दोन गाणी ऐकूया. लहानपणी त्याचा संबंध गोष्टीमध्येही येतो, अगदी बालपणी, आणि नंतर तो खूप उशिरा येतो.

ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिभेचं अलौकिक पण इथे दिसून येतं. ते या कावळ्याला आपला सखा करतात आणि आपला लाडका विठुराया केव्हा येणार आहे हे त्याला विचारतात, त्याची साद घालण्यासाठी त्याला विनंती करतात. लोकसंगीतामध्ये या पक्षाचं प्रतिबिंब उमटलं ते असं.

0: कावळ्यावरची दोन गाणी आहे आपण ऐकली. आता कावळा आला की त्याच्या जोडीला येणारा दुसरा पक्षी, ज्याची आपण लहानपणी काऊची ओची गोष्ट ऐकली. आता कावळ्यानंतर चिमणीकडे.
1: एक होता चिमणा, एक होती चिमणी.

0: चिमणी.
1: या चिमण्या संवादही साधतात, फक्त तो आपल्याला ऐकता आला पाहिजे. आपण बोललेलंही त्यांना कळतं, फक्त त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे.

0: एक चिमणी उडायला शिकली, उडण्याची धडपड करत होती. पंखांमधलं बळ तिला आजमायचं होतं. जमलं तिला.
1: एक चिमणी थोडी उडली, थोडी पडली, पडल्यावरती पंख पसरली थोडी.

तुमच्या मनातलं गाणं मी ओळखलं. चिमण्यांवरची ही गाणी ऐकल्यानंतर ते एक गाणं ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, बरोबर?

रागूचा विषय निघाल्यानंतर साहजिकच जोडीदाराची आठवण येणं स्वाभाविक आहे. रागूबरोबर अगदी हां, रागूच्या जोडीला रागूबरोबर येते ती मैना.

शेवटची 12 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत आणि या 12 मिनिटात आणखी एका पक्षावरची 3 गाणी आपण ऐकणार आहोत.

या पक्षाचं वर्णन करणारं, त्याचं महत्त्व सांगणारं एक गीत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया.

0: पक्ष्यांवर आधारित गाणी आपण उपलब्ध 55 मिनिटात ऐकवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या यादीतली काही गाणी राहिली असतील त्याची मला कल्पना आहे, पण घड्याळ आता आपल्याला सांगतंय की थांबावं लागेल. आज इथेच थांबूया.
1: सहज संवाद.
0: आपण ऐकला कार्यक्रम सहज संवाद. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रसारण. मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, या गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: भगिनींनो नमस्कार. विवाह संस्था आपल्या समाजाची एक अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे. विवाह वेळेवर झाले पाहिजेत हे अत्यावश्यक असतं, परंतु आजकालच्या काळामध्ये शिक्षण आणि आपल्या जीवनात स्थैर्य आल्यानंतर लग्न करू असं म्हणताना लग्नासाठी बऱ्याच वेळा उशीर होतो. पण त्याच सोबत अनेक ठिकाणी असंही पाहायला मिळतं की बालविवाह आपल्या समाजातून अजूनही संपलेला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी बालविवाह होत आहेत, होत असतात, आणि त्या संदर्भामध्ये शासन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी, त्यांच्याशी आपण संवाद करूया. दीपकजी नमस्कार.
2: नमस्कार
1: दीपकजी. जागतिक बालविवाह प्रतिबंध दिवस जाहीर झालाय 27 नोव्हेंबर रोजी, याची एक पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी सांगा ना.
2: सर सर्वात आधी धन्यवाद हा जो विषय घेतल्यासाठी, खूप खूप धन्यवाद, कारण या विषयावर बोलणारे खूप कमी जे म्हणतात की सेक्टरल आहे किंवा एन जी ओ आहे, कारण बालविवाह हे आजचं इश्यू नाही, हे गेल्या म्हणजे अधिक पारंपरिक ह्याच्यामध्ये कल्चर जुळलेलं आहे, ह्याच्यामध्ये बरेच सामाजिक संस्था यंत्रणा जुळली, आणि कारण कुठलंही त्यातमध्ये फॅमिली जुळलेलं आहे. तर बालविवाह निर्मूलन दिवस हे जाहीर करण्यासाठी आय थिंक गेल्या 100 वर्षाची तरतूद मी म्हणायला नकार नाही देणार, कारण सध्या आता UN जेव्हा 162 कंट्री एकत्र येऊन UN मध्ये 4 सप्टेंबरला एक कॉन्फरन्स झाला आणि

0: त्यामध्ये जेव्हा प्रत्येक देशाने, ज्यातमध्ये भारताचा नंबर वन आपण कुठे ना काय प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नंबर वन आहोत, पण बालविवाहाच्या केसेसमध्ये पणही आपण नंबर वन सध्या सिद्ध झालो आहे. मग तेव्हा जेव्हा कंट्री एकत्र येऊन आणि या विषयावर चर्चा झाली, म्हणून हे 27 नंबर हे चाइल्ड अँटी चाइल्ड मॅरेज एलिमिनेशन डेट म्हणून, जे बालविवाह निर्मूलन दिवस म्हणून असं साजरा आपण म्हणे चुकीचं नाही आहे.
1: बरं, आणखी एक प्रश्न असा आहे की बालविवाह नेमकं कशाला म्हणता येईल?
0: कुठलाही विवाह ज्यामध्ये मुलं आणि मुलीचं वय जे वय ठरल्याप्रमाणे कमी असेल, जर मुलीचं वय 18 खाली असेल आणि मुलाचं वय 21 खाली असेल, ते असलं कुठल्याही विवाहाला आपण बालविवाह म्हणू शकतो. ते विवाह जर दोन्ही कन्सेशुअल असेल किंवा नॉन कन्सेशुअल असेल, या दोन्ही विवाहाला भले दोघांची हमी असेल किंवा दोघांची हमी नसेल, असेल किंवा नसेल, तरी असल्या विवाहाला आपण बालविवाह ठरवतो कानूनी तौरवर.
1: भारतामध्ये बालविवाहाची काय परिस्थिती आहे सध्या परिस्थितीमध्ये?
0: भारतामध्ये जर गेल्या NFHS डेटा तुम्ही बघितलं तर 23% केसेस रिपोर्ट झाले होते, म्हणजे 23% केसेस महिलांचे रिपोर्ट झाले होते जे बालविवाह झाले. म्हणजे जास्त करून बालविवाहाचा परिणाम मुलींवर होतो, कारण मुलांचा वयगट दरवेळी 21 खाली नसतं, पण मुलीचं 18 खाली असतंच. आता त्याला बरेच कारण आहे, पण 23% म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे वुमेन्समध्ये रिपोर्ट होणं. तर तुम्ही समजू शकतात की काय परिस्थिती आहे भारताची बालविवाहाला घेऊन.
1: महाराष्ट्रामध्ये काय सध्या परिस्थिती?
0: महाराष्ट्र आपण जर बोलायला गेलो तर भारतात 3 नंबरवर येतं बालविवाह केसेस लागेल, म्हणजे राजस्थान, बिहार नंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र तसं आहे मोठं, पण एक बघायला गेलो एक चांगली गोष्ट आहे की रिपोर्ट होत्या त्यामुळे आपल्याला केसेस करतात. तर महाराष्ट्र 3 म्हणजे रँकवर आहे म्हणायला गेलो भारतात बालविवाहाला घेऊन.
1: बरं, हे रिपोर्ट कसे होतात म्हणजे?
0: तर कुठलाही विवाह, एकतर आज आपल्याला माहिती आहे की विवाह प्रत्येक ठिकाणी जेव्हा होतं तर ते सगळ्यांना, जेव्हा कुठलेही बालविवाह असते ते सगळ्यांना सांगितलं जात नाही, कारण जर तुम्ही पत्रिका बघितल्या त्याच्यावर वयगट नसतं. तर जर ज्यांना अवेअरनेस असेल, ज्यांना माहिती असेल की बाबा कुठलाही विवाह ज्या मुलीचं 18 खाली असेल किंवा मुलाचं 21 असेल हे बालविवाह आहे, आणि जर कोणी रिपोर्ट केलं, रिपोर्ट इन द सेन्स जे गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, प्रत्येक गावात आपल्याला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका ज्या विषयावर काम करतात, 1098 चाइल्डलाईन जो गव्हर्नमेंटचा नंबर आहे, 118 आहे जो महिलांच्या हितासाठी काम करतो हा नंबर, जर ह्या नंबरवर कोणी रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टच्या आधारवर ते बालविवाह आपण नोंद केलं जातं आणि त्याच्यावर कारवाई होते.
1: बालविवाहाची कारणं काय काय सांगता येतील?
0: बालविवाहाची कारणं तर असे तर बरेच कारणं आहे, पण आपण सर्वात आधी गरिबी म्हणू शकतो. ठीक आहे, कारण तोच एक मोठा कारण आहे की घरात जास्त मुलं आहे आणि मुलगी ला कसं बसं आपण फॅमिलीमधून बाहेर काढून, कारण नंबर कमी करता येईल. दुसरा हे एज्युकेशन लेवल जिथे कमी आहे, म्हणजे असक्षरता म्हणता येईल, जिथे आता मुलीचे शिक्षण बंद केलं मग आता घरी बसून करणार काय. तिसरा, हल्ली आत्ता जो केसेस येतोय लव्ह अफेअर्स, म्हणजे हल्ली पेरेंट्स घाबरतात की बाबा जर मुलगी घरी असली की हिचं जवळ आहे ना वयाच्या जवळ आहे की लग्न लावून टाका, म्हणजे आपल्या समाजात म्हणजे आपल्या पारिवारिक किंवा कुटुंबामध्ये असं कायला नको. चौथं मेन कारण बोलेल की आता सोशल मीडिया हा जो एक डिजिटली लोक इन्फ्लुएन्स होत आहे. आणि पाचवा कारण आपल्याला हे झालं की संस्कृती, पारंपरिक जे गोष्टी आहे. माझ्या आम्ही जेव्हा काम करतो, जेव्हा गावात जातो, तर आमच्याकडे आजीबाई येतात, ते म्हणतात की माझं लग्न तर 13 झालं होतं, माझ्या सुनीचं माझ्या मुलीचं लग्न 15, पण ते सुरक्षित आहे, मग हिचं का नाही, म्हणजे पारंपरिक रूढी प्रथा हेच चालली. मग हे 5 कारण जे मेन आहे ज्याच्यामुळे बालविवाहासाठी ह्या मुली बळी पडतात.
1: आपण एनजीओ मध्ये काम करता आणि बालविवाह प्रतिबंधासाठी काम करता, तर काय एखादा अनुभव असा सांगता येईल का की जो तुम्ही जवळून पाहिलेला आहे?
0: तर मी सध्या CCDT म्हणून कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट ही एनजीओ आहे. आम्ही 1200 गावात काम करतोय, म्हणजे 1200 गावात, म्हणजे हे गाव असे आहे जिथे बालविवाहाचं प्रेव्हलन्स जास्त रिपोर्ट झालं होतं गेल्या काही वर्षामध्ये. आणि मग आम्ही जेव्हा गावात गावात व्हिजिट किंवा आमची टीम जेव्हा जाते, आणि आम्ही आमचं एवढं हे आहे की आम्ही गव्हर्नमेंटबरोबर काम करणं आम्हाला खूप गरज आहे, कारण कुठलेही एनजीओ काही वर्ष काम करते ते निघून जातात, पण जर गव्हर्नमेंट आणि तिकडच्या यंत्रणाला आपण सक्षम केलं तर कुठलाही इश्यू भविष्यातील ते स्वतःहून त्याला सॉल्व्ह करू शकते. त्यासाठी दरवेळी गव्हर्नमेंट किंवा एनजीओची गरज लागत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा काम करताना आम्हाला असे केसेस आले जिथे की एक मुलगी 15 आहे आणि ती सोशल मीडियावर तिने कोणाशी कनेक्ट झाली आणि त्यांचं लव्ह अफेअर झालं आणि त्यांना पकडलं गेलं, म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पण मुलगी 15 होती, आता समाजाला कळेल आणि तो मुलगा 22 होता, तिचं लग्न लावून दिलं आणि ती म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात ती प्रेग्नेंट झाली. आता मुलगी प्रेग्नेंट झाली तर आता मुलगा घाबरला, कारण ऍक्च्युली जर लॉ म्हणतं बालविवाह कायदा अधिनियम तर लागेल 2006, पण पॉक्सो कायदा पण लागतो, कारण मुलगी 18 खाली आहे आणि कुठेतरी सेक्शुअल एन्काउंटर चालू, मुलगा होता 22, मग त्यांनी येऊन हिला परत सोडून दिलं घरी. घरी आल्यानंतर आता ती जेव्हा पण

0: हेल्थ सर्व्हिसेसला घ्या, म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा हेल्थ पोस्टला जे प्राथमिक उपचार सेंटरला घेऊन गेले, तिथे आता त्या मुलीला कुठं केस घेतलं जात नाही, कारण हे कानूनच्या अंतर्गत त्याने सांगितलं गेलं की कुठल्या असं मूल आलं की आधी रिपोर्ट झाल्याशिवाय करायचं नाही. दुसरे असे केसेस आहे की एका घरामध्ये 5 मुली आहे आणि खायला नाही आहे, मग आता काय करायचं, मग मुलींचं लग्न लावून टाका. मग आता तिथे ॲज अ NGO आम्ही फक्त त्यांना लाईव्हलीहूड किंवा स्किलिंग ह्याशी जोडू शकतो, पण त्यांचं भरण पोषण नाही करू शकत. कुठेतरी आपण त्यांना अवेअरनेस करू शकतो, त्यांना अवगत करू शकतो की बाबा कानूनी तौर पर तुम्ही पण ह्याच्या लिगल ह्याच्यात आलं तर तुम्ही पण जेलमध्ये जाल. पण आता 5 मुले तर करणार काय, मग त्यांना बालविवाह करणं भाग आहे. तिसरं, आम्ही ज्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये काम करतो, ज्या आदिवासी पाडा आहे, तिथे तर त्या ऐकतच नाही. जर आम्ही गेलो तर ते आम्हाला कोयता वेयता मारायला येतात की आमची परंपरा आहे, तुम्ही आमची परंपरा मोडू नका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इशू आहे आणि त्या प्रत्येक इशूला एन्काउंटर NGO करणं, म्हणून इथे गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल येतो की कसं त्याने एकत्र येऊन या विषयावर काम केलं पाहिजे. कारण शेवटी मूल बळी पडतं, म्हणजे ती मुलगी ही बळी पडते. कारण कमी वय जर लग्न झालं तर आणि जर ती तिचं शरीर तयार नाही आहे आणि जर ती गर्भवती झाली तर ते दोन्ही जच्चा बच्चा, म्हणजे मुलामध्ये मूल असं बोलणं पण बोलायला चुकीचं नाही, कारण ती छोटी मुलगी स्वतःच आहे. त्यामध्ये जर ती मुलाला जन्म दिली त्याचं शरीर तयार नाही, उलट तो मुलगा कुपोषण होऊ शकतो, त्या मुलीचं लाईफ रिस्क मध्ये आहे. मग ह्या बरेच गोष्टी आहे. नंतर अशा जबाबदारीमध्ये जो मुलगा भले तो 22 वर्ष असो, 21 वर्षा खाली तर तो आपण त्याला काउंटच करत नाही, पण तो किती मॅच्युअर असेल त्याचाही लाईफ कुठे ना काही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात, का लीगल पर्स्पेक्टिव्हनी तो भरपूर ह्याच्यात अडकू शकतो. म्हणून हा बालविवाह आणि कुठलीही फॅमिली येतात हॅपी राहत नाही. म्हणजे कुठे ना काही ती एक भीती असते मनात, किंवा कुठे ना काही एक सुंदर, आपण विवाह म्हटलं की 2 कुटुंब जोडणं, एक नवीन सुरुवात करणं, पण बालविवाह म्हणजे कधी नवीन सुरुवात झाली, उलट नवीन प्रॉब्लेम्स म्हणू शकतात, किंवा नवीन त्यांना जे म्हणतात ना त्रास, किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतात आणि कुठले ह्याचं बेस्ट सोल्युशन निघतं. म्हणून मला असं वाटतं की बालविवाह जेवढं आपण अवेअरनेस करू शकतो आणि आता जागतिक ज्या दिवस जे आपण साजरा करणार त्याचा हेच उद्देश होता की बाबा सगळ्यांना कळावं की असा एक हा दिवस का साजरा केला जातो. बालविवाहाच्या खिलाफ कोणी नाही आहे, पण बालविवाह होण्याच्या मागे जे कारण आहे, जे निगेटिव्ह कारण आहे, परिणाम आहे, जे नकारात्मक परिणाम आहे, ते कशामुळे होऊ शकतं, त्यामुळे कुठलंही कुटुंब, कुठलंही मूल खुश नसणार आणि हे आपल्या समाजासाठी पण चांगलं नाही आहे.
1: आता समजा बालविवाह एखादा झालेला आहे आणि त्याला होऊन काही वर्ष झालेली आहेत, मग अशा संदर्भामध्ये शासनाची भूमिका काय असते?
0: तर बघा, जे बालविवाह प्रतिबंधक कानून आहे 2007 त्याच्यानुसार कुठलंही लग्न आपण त्याला नल आणि वाईट ठरवू शकतो, पण त्याचे कारण वेगवेगळे परिस्थिती असतात. आता बरेच वर्ष झाले, मग ते केस बेस्ड केस असतात, म्हणजे असे प्रत्येक केसला तुम्ही नल आणि वाईट करू शकत नाही. कुठलाही बालविवाह झाले खूप वर्षाआधी आणि जर ते आता रिपोर्ट होते, मग त्यामध्ये कोण रिपोर्ट करतंय, ठीक आहे, का रिपोर्ट करतंय, है ना, आणि आत्ता का रिपोर्ट करते, आधी का ना रिपोर्ट झाला, ह्या प्रत्येक गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन होतात. CMPO जे चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात, अंगणवाडी सेविका, ब्लॉक ऑफिसर, जर हे गावात झालं असेल किंवा शहरात झालं असेल तर चाइल्ड लाईन किंवा महिला बालविकास डिपार्टमेंट रोल घेतं. आणि त्यामध्ये की सध्या जर मुलीची परिस्थिती खूप विकट आहे किंवा अवघड आहे तिथे जगण्यासाठी, किंवा त्या शारीरिकवर त्रास होतोय किंवा मानसिक त्रास, कुठलाही त्रास आहे, आणि आणि त्यामुळे त्या मुलीला परिणाम, तिचा जो परिणाम आहे तो खूप भयंकर असेल, मग अशा केस बेस्ड केसेसवर ठरवलं जातं आणि त्या दोघांचं कन्सेक्शुअल घ्यायचं होतं, पारिवारिक दोघांना इन्वॉल्व्ह केलं जातं. कारण कुठल्याही बालविवाहामध्ये दोन्ही कौटुंबिकला तेवढीच आपण बोलतो ना सजा आहे, म्हणजे 2 वर्ष कारावास आहे आणि 1 लाख रुपयाचं फाईन आहे, आणि ते दोन्ही होऊ शकतात. मग ते केस बेस्ड केसवर येतं की किती जुनं लग्न आहे, आता काय त्यांची सिच्युएशन आहे, त्यांचं इकॉनॉमिकल कंडिशन बघितलं जातं, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं जातं, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, प्रत्येक केसला घेऊन काय सिच्युएशन आहे, किती ती सिच्युएशन क्रिटिकल आहे, ह्याच्या पुढे याचा रेपोकेशन काय होऊ शकतो, परिणाम काय झाला जर आता आपल्याला रिपोर्ट केला, मग हे वेगवेगळे असतात. तर केस बाय केस त्याला आपण असंच बोलू डिक्लेअर नाही करू शकत की प्रत्येक बालविवाह रिपोर्ट झाले की त्याच्यावर काहीतरी कानूनी कारवाई होईल, पण केस बाय केसवर क्रिटिकल सिच्युएशन आणि मुलीचं स्पेशली, कारण जास्त करून त्याच बळी पडतात आपल्या मुली, मग तिचं जे काय कन्सिडरेशन, तिचं काय पार्श्वभूमी आणि तिचं काय बोलणं या विषयावर, त्या बेसवर ह्या विषयावर आपण ठरवलं जातं.
1: बालविवाहाचं रिपोर्टिंग ज्यावेळेस प्रशासनाकडे येतं, तर बालविवाह ज्या दोघांचा झालेला आहे त्याच्यानंतर दोघांकडचे पालक आणि त्या बालविवाहाला उपस्थित असलेले वऱ्हाडी मंडळी या सगळ्यांच्या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय असते?
0: सर्वात आधी कुठलाही बालविवाह जर होत असेल त्यामध्ये डीजे पासून कार्ड प्रिंटिंग पासून भटजी पासून वराडी आहेच फॅमिली तर कारण ते तर पार्ट ऑफ त्या विवाह पण डिसिजन मेकिंग पण डीजे वाल्याला माहीत नसतं ठीक आहे ज्यांनी कार्ड

0: केलंय बळीजी किंवा जे केटरस ह्यांनाही अटॅक होतो ह्यांना, म्हणजे ते तर अटॅक होणार पण ह्या ज्या गोष्टी इनडायरेक्टली, हे तर डायरेक्ट लोक इन्वॉल्व्ह आहे पण इनडायरेक्टली ह्या लोकांनाही अटॅक होतो. आणि हा जो कायदा आहे बाल विवाह अधिनियमक 2006 अंतर्गत 2 वर्षाचं अटक किंवा 1 लाख रुपये त्यांना फाईन आहे. पण तीच जबाबदारी की बाबा बालविवाह होत असेल तर थांबवा. थांबवायचा एकच उद्देश असतो की जे आपण रेपोकेशन ज्या मुलीवर पडतात की उद्या जाऊन, कारण काय जर कुठलंही बालविवाह झाला आणि जर आई वडील तयार नाही आहे मग काय असतं, तर जे नियम म्हणतं की मुलीला मग बालगृहात ठेवलं जातं सुरक्षित असून 18 वर्षापर्यंत, आणि मुलाला जर मुलगा 18 वर्षाच्या म्हणजे 21 खाली असेल तर त्याला भाई समजून काउन्सिलिंग केलं जातं. पण जर ते लोक अग्री नसतात, कारण बरेच ठिकाणी ते लोक अग्री नसतात, मग त्याला अटॅक केलं जातं. मग जर एक पहिलं रोल असतं सगळ्यांचं की त्यांना काउन्सिलिंग करावं, समापदेशन करावं की समजून द्यावं की बाबा हे बालविवाह गुन्हे म्हणजे कुठेतरी तुम्ही गुन्हा करताय आणि ह्या गुन्ह्याचे ह्या कायदा आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला अटक किंवा जे काय होऊ शकतं. आणि जर ते समजले फॅमिलीने बालविवाह थांबवलं तर काही होऊ शकतं. पण जर ते नाही अग्री झाले किंवा त्यांना करायचंच नाही, आम्ही एवढं खर्च केलंय आता आम्ही आमचे हे कारण आहे, बरेच कारण, कारण बरेच असे प्रॉब्लेम होतात, लोक मारायला येतात, काही लोक चक्कर येऊन पडतात, काही लोक सुसाईड करायला प्रयत्न करतात आई वडील, कारण आम्ही एवढे पैसे खर्च केले. मग त्या पार्श्वभूमीवर ठरवलं जातं की पुढचं काय करायचं आहे. पण बालविवाह थांबवणं आणि मुलीला बालगृहात पाठवलं जातं, मग सगळ्यांचा एवढंच रोल आहे की बाबा अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही साथ देऊ नका. बालविवाह करायचंच नाही, लपून असो किंवा हे नसो, असतं की बरेच समाजमध्ये आम्हाला ठरवायचं आहे, आम्ही साखरपुडा, हा साखरपुडा ही एक प्रमाणे तुम्ही जबाबदारी टाकली, म्हणजे एकदा साखरपुडा जर समाजासमोर केला तर उद्या काय बिनसलं म्हणून तुम्ही त्या भीतीपाळी त्या लग्न करतात. ठीक आहे, म्युच्युअली म्हणजे दोन फॅमिलीचा अग्रीमेंट करून ठेवा की आम्ही मुलाचं किंवा मुलीचं लग्न करणार आहे पण 18 वर्षाच्या नंतर आणि 21 वर्षाच्या नंतर, पण ते सामाजिक करू नका. म्हणजे जर तुम्हाला आम्ही तसंच बोलतो की तुम्ही जेव्हा आम्ही बालवेळ थांबवतो, आमचं हेच काउन्सिलिंग असतं की तुम्ही हे फिक्स करून ठेवा, म्युच्युअली फिक्स करून ठेवा, तुमच्या इंटरनल अंडरस्टँडिंग ठेवा, आणि जर त्यांचं वय झालं 18 वरती आणि 21 वरती मग तुम्ही पार पडा सामाजिक जे काय तुम्हाला प्रोग्राम करायचं रिच्युअल किंवा. पण कमी वय असेल आणि हे वयगट असेल त्या वयगटच्या अंतर्गत जर हे लग्न होत असेल तर करू नये, कारण ते कानून ही गुन्हा आहे.
1: बालविवाह कुठेतरी ठरतोय, होतोय किंवा होणार आहे असं जर कळलं सामाजिक वातावरणामध्ये, तर हे आपल्याला कोणाला रिपोर्टिंग करता येतं, काय करता येतं की हा बालविवाह रोखला जाऊ शकेल?
0: सध्या आम्ही काय करतोय, आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाने हेच ट्रेनिंग देतोय की बालविवाह हा विषय, जे कारण आम्ही सांगितलं की जर मुलगी ड्रॉपआउट असेल, मुलगी शाळेत जात नाही, मग एक मोठा कारण असतो, गरिबी असेल, लव्ह अफेअर असेल किंवा एका वयात येते अडॉलेसन्स आणि डिजिटली ती जास्त ऍक्सेस, तर अशा गोष्टीला अशा मुली जास्त करून बालविवाहाला बळी पडतात. मग अशा ठिकाणी तुम्ही जाऊन 1-to-1 अवेअरनेस करा. आणि एक अंडरटेकिंग म्हणून एक फॉर्म आहे जिथे ते आम्ही प्रत्येक पालकांना समजवतो आणि भरून घेतो की बाबा मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही, मला या सगळ्या गोष्टीची ना अवेअरनेस आहे आणि मी शपथ घेते का एक काइंड ऑफ अ प्रतिज्ञा आहे की मी बालविवाह करणार नाही. ह्याच्यामुळे काय होतं की ती अंगणवाडी सेविका घरोघरी जाते, या विषयावर बोलते, एक फॉर्म साईन करून घेते आणि त्या फॉर्मचा इनडायरेक्टली अर्थ आहे की बाबा जर मी केलं तर मी कुठे ना काही गुन्ह्याला भागीदारी आहे. मग त्यानिमित्ताने प्रत्येक पॅरेंट्स अवेअर आहे. दुसरी गोष्ट, जर मग त्यानिमित्ताने ते ऑलरेडी घाबरले असतात की या विषयावर बोलायचंच नाही, कारण आपण कुठे ना काही अग्रीमेंट करून दिलंय छोटंसं, म्हणजे हे अनऑफिशियली आम्ही करतो पण एक अवेअरनेसचा पार्ट आहे की त्यांना की बाबा, कारण आम्हाला माहिती आहे की कुठल्या घरी किंवा कुठल्या वस्तीमध्ये बालविवाह होऊ शकतात, अंगणवाडी किंवा आमचे सोशल वर्कर जाऊन ह्या गोष्टी अवेअरनेस करतात आणि त्यांच्याकडे साईन करून घेतात की बाबा नका करू. एक आहे. दुसरा अवेअरनेसच्या पार्ट आम्ही काय, जेवढे पण आपण हे रिलीजनल प्लेस आहे तिथे आम्ही एक पोस्टर लावलं की हे मंदिर बालविवाह मुक्त आहे, हे गाव बाल, म्हणजे जे जिथे जाईल तिथे हे बालविवाह त्यांना दिसेल की बाबा बालविवाह हे प्रतिबंधक आहे, बालविवाह प्रतिबंधक. एक ती भीती ऑलरेडी मनात आहे, पण जर आणि ऑलरेडी अवेअरनेस आहे की जर तुम्हाला कुठे हे आढळलं किंवा कुठे ऐकलं तर 1098112118 ह्या 3 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता बरेच मुलं कॉल करतात. आता सध्या काय आलंय का, छोट्या भावानी कॉल करून सांगितलं की तिच्या वहिनीचं लग्न, कारण 2 दिवस ती शाळेत आली नाही मग आणि अचानक म्हणजे परीक्षाच्या वेळी केस काय होती की मुलगी आहे होती 10वी, तिचं वय 15 होतं आणि मुलगा होता 7वी, ते रोज शाळेत एकत्र जायचे. एक दिवस आई वडील बोलले की बाबा आज तू जा, ताई येणार नाही. त्यांनी विचारलं की का नाही येणार, कारण पाहुणे येणार आहे घरी, मग थोडं काम आहे. मग तो थांबला, पाहुणे नाही तर मी पण नाही जाणार, बोलले नको तू जा, पण तो मुलगा थांबल्यानंतर त्यांनी बघितलं की मुलीला सजवून म्हणजे पाहुणे आले ती चहा वाजवते, मग त्याला कळलं की हे लग्नच आहे. कारण त्यांनी अवेअरनेस, आता आपण शाळेत करतोय, गावात गावी नुक्कड नाटक करतोय, बरेच प्रोग्राम करतोय. त्यांनी 1098 कॉल केला आणि लगेच BDO म्हणा ना, विलेज डेव्हलपमेंट म्हणा, ग्रामसेवक सगळे आले आणि ते बालविवाह थांबवलं गेलं. म्हणजे कुठे ना काही

0: त्यांना काही आपण फक्त त्यांचा निगेटिव्ह परिणाम होतो, पण त्यासाठी बरेच योजनाही शासनाने बनवल्या आहेत. तर त्यासाठी एक एक योजना आहे बाल संगोपन. कुठेही जर बालविवाहामध्ये विक्टीम मुलगी जर म्हणजे ती ठरली की बाबा ह्या मुलीचा बालविवाह, त्याने आता काय करायचं, तर त्यासाठी एक बाल संगोपन योजना आहे. त्यानंतर चाइल्ड केअर इन्स्टिट्यूटमध्ये बरेच त्यांचं 18 वर्ष शिक्षणाचं गव्हर्नमेंट जबाबदारी घेते की बाबा या कारणामुळे तुम्ही बालविवाह घेताय. त्यामध्ये एक संजय गांधी निराधार योजना आहे. जर कुठलंही बरेचदा असतं की आजार आहे घरात, आजारी व्यक्ती आहे म्हणून आम्ही तिला सांभाळू शकत नाही, औषधं नाही, मग त्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यानंतर स्पॉन्सरशिप योजना आहे, त्यामध्ये मुलीचं 18 वर्षापर्यंत सगळं शिक्षणाचं जे काय भार असेल ते गव्हर्नमेंट घेतं. तर कुठे ना काही पॉक्सोचे केसेस रिपोर्ट झाले, बालविवाह झाल्यानंतर रिपोर्ट होतं, त्यासाठी मनोधैर्य म्हणून योजना आहे, म्हणजे मुलीला दिलं जातं तसे. आणि प्रत्येक आता राज्यामध्ये ना भारतात म्हणलं की प्रत्येक राज्याची पण एक वेगळी योजना आहे, प्रत्येक गावात त्यांनी एक योजना ठरवली, प्रत्येक गावकरी म्हणजे आता प्रत्येक ग्रामपंचायतने ग्रामसेवकने एक योजना बनवून ठेवली की जर आमच्याकडे असे कुठले केस रिपोर्ट झालं तर आपण कसं त्या मुलीला पाठिंबा करून की त्यामुळे तिचा बालविवाह होऊ नये. कारण काही ना काही कुठे ना काही हेच असतं की शिक्षण नाही आहे किंवा गरिबी आहे किंवा जे काही आहे मग पॉवर्टी, या सगळ्याला घेऊन बरेच योजना जे युजफुल आहे.
1: बालविवाह रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्थाही कार्यरत आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं?
0: तर सामाजिक संस्थाचा खूप मोठा रोल म्हणेल, कारण गव्हर्नमेंटला बघायला गेलो ते ऑलरेडी बऱ्याच इश्यूवर काम करतात ना, कुठे ना काही एक पाठिंबा एक सपोर्टची गरज आहे जिथे हे सामाजिक संस्था येतात. आणि सामाजिक संस्था एक जस्ट राईट फॉर चिल्ड्रन म्हणून एक मोहीम सुरू झाली आहे भारतात, त्यांचा हा मोठा रोल आहे. हे जे बालविवाह प्रतिबंध निर्मूलन दिवस ठरलाय 27 नोव्हेंबरमध्ये, हे भारतात 726 डिस्ट्रिक्टमध्ये काम करतंय बालविवाहाला घेऊन या विषयाने. आणि त्यांचा हेच उद्देश आहे की 2030 पर्यंत कसं बालविवाह मुक्त भारत करायचं. कारण आपण बालविवाह मुक्त भारत हे फक्त स्लोगन किंवा धरणा नाही आहे, आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कसं बालविवाह मुक्त करायचं 2030 पर्यंत त्या विषयावर काम करणं. हे जे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे जे आपण कॅम्पेन म्हणू शकतात, ह्यांनी एकत्र येऊन आय थिंक 7 कंट्री म्हणजे 7 देशात ह्या मोहीम चालू जिथे बालविवाहाचे जास्त प्रमाण येत आहे, आणि हे एक उद्देश घेऊन चालले. मग सामाजिक संस्थाचा रोल आहे मोठा, कारण जिथे गव्हर्नमेंट कमी पडतो जीएनजीने एकत्र काम केलं पाहिजे गव्हर्नमेंट आणि एनजीओ, म्हणजे जिथे गव्हर्नमेंट कमी पडतं तिथे एनजीओ त्यांना ब्रिज करतं एकत्र येऊन. आणि एनजीओचा रोल तेवढाच आहे की ते वेगळं काही करत नाही, ते गव्हर्नमेंटला सप्लिमेंट करतं म्हणजे एकत्र येऊन, कारण हा विषय एनजीओचा नाही आहे, हा विषय गव्हर्नमेंटचा, हा विषय देशाचा आहे. तर सामाजिक खूप मोठा रोल आहे.
1: सामाजिक संस्थांची एक भूमिका, प्रशासनाची भूमिका आणि कायदा, इतक्या सगळ्या गोष्टी समोर असताना बालविवाहाची आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे?
0: महाराष्ट्राची आजची परिस्थिती म्हणायला गेलो तर खूप सुधारणा झाली, कारण जो गेल्या वर्षीचा डेटा होता जे NFHS 6 मध्ये जो रिसेंटली एक सर्व्हे झाला होता, कारण आता अवेअरनेस, आता महाराष्ट्र खूप ऍक्टिव्ह झालंय. ज्याप्रमाणे जेव्हा आपण हे नॅशनल कन्सल्टेशनमध्ये कळालं की महाराष्ट्र बालविवाहामध्ये पुढे होत चाललंय, त्यामध्ये महाराष्ट्राने खूप खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यामध्ये आता गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले, म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो किंवा गावातली आजी रिपोर्ट करू शकते किंवा अंगणवाडी स्वतःहून रिपोर्ट करताय, म्हणजे कुठे ना काही त्यांना या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे, आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये. आणि कुठे ना काही आय थिंक आपण जे बालविवाह मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा गावचा एक मोहीम घेऊन चालतोय, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू सिद्ध करायचं.
1: बालविवाह खरं तर एक म्हणजे सामाजिक समस्या नाही, ही त्या व्यक्तिगत त्या बालकांची सुद्धा समस्या आहे, ज्यांचं जीवन म्हणजे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं नुकसान आहे. तर आशा करूया की लवकरच आपण बालविवाह मुक्त महाराष्ट्र, भारत आणि जगभरात सुद्धा ही मोहीम चांगल्या पद्धतीनं कार्य करेल आणि बालविवाह मुक्त असा संपूर्ण समाज होईल अशी अपेक्षा करूया. दीपकजी, आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि बालविवाह संदर्भामध्ये जी माहिती दिली आमच्या श्रोत्यांना, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की बालविवाह ते करतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक ही मुलाखत ठरेल. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: शांतता हवी आहे हे वाक्य आपण किती सहज म्हणतो नाही. घरात भांडण झालं की अरे शांत बसा, ऑफिसमध्ये गोंधळ झाला की अरे जरा शांतता ठेवा ना, आणि रस्त्यावर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज झाला की काय हा गोंधळ आहे.
1: पण गंमत अशी आहे की आपण शांतता बाहेर शोधतो आणि तिचा सर्वात मोठा अभाव मात्र आपल्या मनात आणि माणसामाणसात निर्माण झालेला असतो.
0: आज गोंगाट फक्त रस्त्यावर नाही, हॉर्नचा गोंगाट आहे, टीव्हीचा गोंगाट आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशनचा गोंगाट आहे, सोशल मीडियावरच्या मतांचा गोंगाट आहे, सतत पुढे जाण्याच्या धावपळीचा गोंगाट आहे, आणि या सगळ्या आवाजांमध्ये कधी कधी आपल्या मनाचा स्वतःचा आवाजच हरवून जातो.
1: पूर्वी गावात दुपारी अशी शांतता असायची की दूर कुठेतरी वाजणारी घंटाही ऐकू यायची. घराच्या ओट्यावर दोन माणसं निवांत बसून बोलायची. शेजारच्या घरात काय शिस्तय, कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, या सगळ्या गोष्टी माणसांना माहीत असायच्या.
0: आणि आज परिस्थिती उलटी आहे. आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे पण शेजाऱ्याचं नाव माहिती नसतं. आपल्याकडे शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत पण मन मोकळं करून बोलायला एखादा माणूस शोधावा लागतो. आपण जगाशी सतत जोडलेलो आहोत पण कधीकधी आपल्या घरातल्या माणसांपासून मात्र मनाने खूप दूर गेलो आहोत. म्हणूनच प्रश्न पडतो, शांतता खरंच कमी झाली आहे का, की आपणच तिच्यासाठी वेळ देणं बंद केलं आहे.
1: पूर्वी माणसं गरीब होती पण नाती श्रीमंत होती. पूर्वी साधनं कमी होती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, प्रत्येक मिनिटाला कोणीतरी अपडेट मागत नव्हतं, पण माणसांकडे एकमेकांसाठी वेळ होता.
0: संध्याकाळी काम आटोपलं की अंगणात बसून गप्पा होत, शेजारी आले की चहा व्हायचा, कोणी दुःखी असेल तर विचारपूस व्हायची, आणि महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये मतभेद झाले तरी नातं संपत नसे.
1: आज मात्र एखाद्या किरकोळ कारणावरून ब्लॉक, कधी अनफॉलो, कधी तुझ्याशी बोलायचंच नाही.
0: पूर्वी भांडण झालं की दोन दिवसांनी एखादा माणूस म्हणायचा अरे चल चहा घेऊया जरा, आणि भांडण संपायचं. आणि आज चहा घेण्याआधीच दोघं आपापल्या मोबाईलवर स्टेटस टाकतात. ही बदलाची गंमतच नाही का.
1: आज माणूस जास्त शिकला पण एकमेकांना समजून घेणं कमी झालं. आपण विज्ञानात पुढे गेलो, चंद्रावर पोहोचलो, एका क्लिकवर जग समोर आणलं, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण समोर बसलेल्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख ओळखण्याची आपली बुद्धिमत्ता मात्र कमी होत चालली आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
0: आज प्रत्येकाकडे मत आहे आणि ते मत व्यक्त करण्याची घाई त्याहून जास्त आहे. कोणी काही बोललं की लगेच उत्तर, कोणी काही विरोध केला की लगेच प्रतिवाद, कोणी आपल्याशी असहमत झालं की लगेच त्याला चुकीचं ठरवायचं. आपण ऐकण्यापेक्षा उत्तर देण्याची तयारी जास्त ठेवतो का, आणि कदाचित इथूनच शांतता हळूहळू निसटते.
1: कधी कधी वाटतं सगळा गोंगाट मागे सोडून एखाद्या तळ्याकाठी बसावं, जिथे ना हॉर्न, ना नोटिफिकेशन, ना वाद, ना घाई, फक्त पाणी, वारा, झाडं, पक्षी आणि स्वतःसोबत काही क्षण. कवी अनिलांनी याच शांततेचं किती सुंदर चित्र त्यांच्या कवितेत उभं केलंय.
0: अशा एखाद्या तळ्याकाठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते. जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवले उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून

0: करावे मला वाटते.
1: तळ्याकाठी ही कविता मला शांततेकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग वाटते. बाहेरचं जग आपण पूर्णपणे शांत करू शकणार नाही, पण आपल्या मनातील अस्वस्थता आपण नक्की कमी करू शकतो. आणि मन शांत झालं की आपल्या शब्दात, आपल्या वागण्यात आणि आपल्या नात्यातही ती शांतता उतरते.
0: कवीला जसा तो निवांत क्षण हवा आहे, तसाच एक निवांत कोपरा आपल्या मनातही निर्माण करता आला तर कदाचित शांततेचा शोध बाहेर घ्यावा लागणार नाही, तो आपल्याला आपल्या आतच सापडेल.

0: शांतता भंग करण्यासाठी अनेकदा आपण मोबाईलला दोष देतो, पण मोबाईल दोषी नाही, आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्त्वाचं. मोबाईलनं आपलं जीवन किती सोपं केलंय. दूर असलेल्या मुलाशी क्षणात बोलता येतं, परदेशात असलेल्या नातलगाला पाहता येतं, ज्ञानाचा खजिना आपल्या हातात आलाय, आणि म्हणूनच मोबाईलला दोष देण्यात अर्थ नाही.
1: कधी कधी एक विचित्र दृश्य दिसतं. एकाच घरात चार माणसं, चार मोबाईल, चार वेगवेगळ्या स्क्रीन, आणि बोलायला मात्र एकही शब्द नाही.
0: आई म्हणते,
1: अरे जेवायला ये.
0: मुलाचं उत्तर,
1: एकच मिनिट.
0: ते एक मिनिट कधी अर्धा तास होतं कळतही नाही. नवरा बायको शेजारी बसलेले असतात, पण दोघंही वेगवेगळ्या जगात रमलेले असतात. म्हणजे माणसं जवळ आली पण मन दूर गेली. तंत्रज्ञानानं अंतर कमी केलं पण संवाद कमी होऊ नये एवढी काळजी आपणच घ्यायला हवी, नाही का?

0: श्रोतेहो, शांतता म्हणजे फक्त आवाज नसणं नाही, शांतता म्हणजे घरात कोणी बोलत नाही अशी अवस्थाही नाही. शांतता म्हणजे मनात सूड नसणं, शांतता म्हणजे मतभेद असले तरी द्वेष नसणं, शांतता म्हणजे राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवणं, शांतता म्हणजे समोरचा चुकीचा असला तरी त्याचं माणूस पण नाकारणं नाही.
1: दोन माणसांची मतं वेगळी असू शकतात, पण त्यांच्यात माणुसकी समान असू शकते. तुझं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे, पण म्हणून तू माझा शत्रू नाहीस हे आपण पुन्हा शिकण्याची गरज आहे.
0: मंडळी, 21 सप्टेंबर जगाला शांततेची आठवण करून देणारा दिवस. दरवर्षी 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभरात पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस शांततेच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी निश्चित केला आहे. सन 2001 मध्ये 21 सप्टेंबर हा अहिंसा आणि युद्धविरामाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला. पण मला वाटतं शांततेसाठी वर्षातून फक्त एकच दिवस पुरेसा नाही.
1: 21 सप्टेंबरला शांततेची आठवण करून घेणं चांगलंच, पण 22 सप्टेंबरला पुन्हा भांडण सुरू केलं तर शांतता ही दिनदर्शिकेत छापण्यापुरती नसावी, ती आपल्या रोजच्या वागण्यात दिसायला हवी.
0: 2026 साठी संयुक्त राष्ट्रांनी इन्व्हेस्ट इन पीस फॉर एव्हरी वन एव्हरीवेअर एव्हरी डे अशी संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे शांततेत रोज गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय.
1: किती सुंदर विचार आहे.
0: आता शांततेत गुंतवणूक म्हणजे काय? पैसा खर्च करणं नव्हे, एखाद्याला वेळ देणं, एखाद्याचं म्हणणं ऐकून घेणं, गैरसमज झाला तर स्पष्ट बोलणं, चुकीच्या शब्दांसाठी माफी मागणं, द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी पुढे न पाठवणं आणि सर्वात महत्वाचं, माणसाला माणूस म्हणून पाहणं.
1: पूर्वी आपली माणसं होती, आज आपले ग्रुप झालेत.
0: पूर्वी शेजारी म्हणजे शेजारी, आज व्हॉट्सअप ग्रुप आहे.
1: पूर्वी सणाला घराघरात जाणं होतं, आज शुभेच्छांचा एक कॉमन मेसेज पाठवला की काम झालं.
0: पूर्वी आजारी व्यक्तीला आपण भेटायला जायचो, आज गेट वेल सून असं लिहून इमोजी पाठवतो.
1: पूर्वी एखाद्याच्या घरी दुःख झालं तर माणसं प्रत्यक्ष उभी राहायची, आज 2 मिनिटांचा फोनही कधी कधी जड वाटतो.
0: मंडळी, तंत्रज्ञान वाईट नाही, पण माणुसकीची जागा तंत्रज्ञानानं घेऊ नये आणि हा फरक आपण लक्षात ठेवायला हवा. शांतता हवी असेल तर आधी ऐकायला शिकावं लागेल. आपल्या आयुष्यातली कितीतरी भांडणं कोणी काय म्हटलं यावर नसतात, ती कोणी कोणाला समजून घेतलं नाही यावर असतात. कधी मुलगा आईशी रागानं बोलतो, आई म्हणते
1: याला माझी किंमतच नाही.
0: कदाचित मुलगा थकलेला असतो. कधी नवरा शांत असतो आणि बायकोला वाटतं
1: याला माझ्याशी बोलायचंच नाहीये.
0: कदाचित तो एखाद्या चिंतेत असतो. कधी मित्र फोन करत नाही,
1: आपण लगेच निष्कर्ष काढतो
0: याला आता माझी गरजच नाहीये.
1: कदाचित तो स्वतःच एखाद्या संकटातून जात असतो.
0: म्हणून प्रत्येक वेळी निष्कर्ष काढण्याआधी एक प्रश्न विचारूया, काय झालं? हा छोटासा प्रश्न कितीतरी मोठी भिंत पाडू शकतो, नाही का?
1: माफी म्हणजे हार नाही. आज सॉरी म्हणणं काही लोकांना कमीपणाचं वाटतं, पण खरं तर माफी मागण्यासाठी मोठं मन लागतं. माझी चूक झाली हे 4 शब्द उच्चारायला अहंकार आडवा येतो, पण एकदा ते शब्द बाहेर पडले की नात्याचं ओझं हलकं होतं आणि समोरच्यानेही माफ केलं तर नात्याला पुन्हा श्वास मिळतो.
0: म्हणूनच जिंकण्यासाठी प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते, काही वाद सोडून देण्यातच नातं जिंकतं.
1: शांत माणूस म्हणजे कमजोर माणूस नाही. शांत राहणाऱ्याला आपण कधी कधी काय बावळट आहे असं म्हणतो,
0: पण खरं तर शांतता ही मोठी ताकद आहे. राग आला असताना न बोलणं म्हणजे कमजोरी नाही. प्रत्युत्तर देता येत असूनही योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे कमजोरी नाही. बदला घेता येत असूनही क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही.
1: स्वतःच्या भावनांवर

0: नियंत्रण ठेवणं ही खरी ताकद आहे. जग जिंकणं सोपं असेल कदाचित, पण स्वतःच्या रागावर विजय मिळवणं कठीण आहे.
1: शांत घरात वाढलेली मुलं वेगळी असतात. शांततेचा सर्वात सुंदर परिणाम पुढच्या पिढीवर होतो.
0: घरात सतत भांडणं, आरडाओरड, टोमणे असतील तर मुलं तेच शिकतात. पण घरात संवाद असेल, मतभेद असले तरी आदर असेल, माफी असेल, प्रेम असेल तर मुलंही तसंच शिकतात. मुलांना आपण हजार गोष्टी शिकवतो,
1: अभ्यास कर, यशस्वी हो, स्पर्धा कर, पुढे जा,
0: पण त्याबरोबर हेही शिकवायला हवं.
1: हरलास तरी शांत रहा, जिंकलास तरी नम्र रहा, मतभेद झाले तरी माणूस गमावू नकोस.
0: ही शिकवण आयुष्यभर उपयोगी पडते.
1: तर मंडळी, शांतता बाहेरून येत नाही, ती आपण निर्माण करतो. आपण म्हणतो आजकाल समाजात शांतताच नाही, पण समाज कोण बनवतं? आपणच. आपण रस्त्यावर संयम ठेवतो तेव्हा रस्ता शांत होतो. तसंच आपण घरात प्रेमानं बोललो तर घर शांत होईल. आपण सोशल मीडियावर खोट्या किंवा द्वेषपूर्ण गोष्टी पुढे पाठवल्या नाहीत तर वातावरण शांत होतं. आपण दुसऱ्याचं मत ऐकलं तर संवाद वाढतो. म्हणून शांततेसाठी एखाद्या मोठ्या नेत्याच्या भाषणाची किंवा मोठ्या संस्थेची वाट पाहण्याची गरज नाही. शांततेचा पहिला दूत आपण स्वतः होऊ शकतो.
0: चला एक छोटासा प्रयोग करूया. उद्या सकाळपासून एक दिवस ठरवूया.
1: कोणी काही बोललं तर मध्येच तोडणार नाही.
0: राग आला तर लगेच मेसेज पाठवणार नाही.
1: कोणाचं स्टेटस पाहून त्याचा अर्थ लावणार नाही.
0: गैरसमज झाला तर थेट त्या माणसाशी बोलू.
1: घरातल्या एका माणसाशी मनापासून 10 मिनिटं बोलू.
0: ज्याच्याशी काही दिवस बोललो नाही त्याला फोन करू.
1: आणि शक्य असेल तर कोणाला तरी मनापासून म्हणूया, तू आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.
0: बघा मंडळी, कदाचित जग लगेच बदलणार नाही, पण आपल्या छोट्याशा जगात नक्कीच काहीतरी बदलेल.
1: शेवटी काय, शांतता म्हणजे युद्ध नसणं एवढंच नाही, शांतता म्हणजे
0: आईच्या चेहऱ्यावरची चिंता कमी होणं,
1: वडिलांना आपली मुलं आपल्या जवळ आहेत असं वाटणं,
0: मुलांना घर सुरक्षित वाटणं,
1: मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याकडे मन मोकळं करता येणं,
0: शेजाऱ्याला संकटात मदत मिळणं,
1: आणि दोन वेगवेगळ्या मतांच्या माणसांनी एकमेकांना शत्रू न समजणं.
0: पूर्वी माणसांकडे साधनं कमी होती, पण एकमेकांसाठी वेळ होता. आज साधनं अफाट आहेत, आता पुन्हा वेळ आणि मन द्यायचं आहे.
1: तेव्हा आज 21 सप्टेंबरला आपण जागतिक शांतता दिन साजरा करत असताना फक्त प्रतिकात्मक मेणबत्ती पेटवण्यापेक्षा मनातला रागही थोडा कमी करूया. फक्त शांततेची पोस्ट टाकण्यापेक्षा एखाद्या माणसाशी खरोखरच शांतपणे बोलूया. फक्त पीस लिहिण्यापेक्षा एखाद्या नात्यात शांतता आणूया. कारण
0: शांतता कुठेतरी दूरच्या देशात सुरू होत नाही,
1: ती आपल्या घरात सुरू होते,
0: आपल्या शब्दात सुरू होते,
1: आपल्या मनात सुरू होते.
0: आणि कदाचित उद्या कोणी आपल्याला विचारलं जगात शांतता कशी येईल, तर आपण सहज म्हणू शकू,
1: एकमेकांना हरवून नाही तर एकमेकांना समजून घेऊन. अहो, कारण शेवटी माणसाला जगण्यासाठी फक्त हवा, पाणी आणि अन्नच लागत नाही, तर त्याला एक शांत मन, एक आपलं माणूस आणि थोडीशी माणुसकी सुद्धा लागते. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसात शांततेची सुरुवात होऊ दे.

श्रोतेहो, शांततेचा शोध हा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. लेखन केलं होतं सुहिता मराठे हिने आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं बबन या चित्रपटातलं गीत. सुहास मुंडे यांची शब्दरचना होती, संगीतकार आणि गायक ओंकार स्वरूप.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: बबन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांनी गायलं होतं. गीतरचना डॉक्टर विनायक पवार आणि संगीत दिलं होतं ओंकार स्वरूप यांनी.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी

जोगवा चित्रपटातलं हे गीत हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. अजय अतुल यांचं संगीत होतं, गीतरचना संजय पाटील यांची. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर, त्याचप्रमाणे 558 kHz. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 प्रसारित होईल मुंबई जिल्हा वार्तापत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी। स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। उद्या त्यांच्या हस्ते केवडिया इथे एकता नगरमध्ये 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील। त्यानंतर येत्या बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल।
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे। या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे। साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी, तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला। रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला। 2017 त्याची अधिसूचना जारी झाली। त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले। महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली। नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं। कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली। रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं। रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली। रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात। त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते। घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे। त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे। रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो। घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते। प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं। त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे।
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला। यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे। मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली। फार्माकोव्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या। सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 पेक्षा जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या। जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या। नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन पटेल यांनी केलं। देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली, तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे एक शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्यपदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारचं सुचिका तरियालनं कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्त्व दिलं जात आहे. दरम्यान आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी.

0: स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबई शहर आणि उपनगरात 1.5, 5, आणि 7 दिवसांसाठीच्या गणरायाला भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप. मुंबईत 20वा रोजगार मेळावा संपन्न. आणि म्हाडाचा कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी करार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
2: मुंबई शहर आणि उपनगरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घराघरातही लाडक्या गणरायाचं पारंपरिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईत श्री गणेशा आरोग्याचा या उपक्रमात श्री गणेश मंडपांमध्ये आणि जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेश भक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून एक गणपती एक झाड हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांनी 1.5, 5, आणि 7 दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदा 44 समुद्र किनारे आणि जेट्टी, 23 नैसर्गिक तलाव असे 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 कृत्रिम विसर्जन स्थळं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20व्या रोजगार मेळाव्यात सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या युवकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. देशातील 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. मुंबईत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना नियुक्तीपत्रे बिर्ला मातोश्री सभागृहात प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी पद्धतीनं राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी भगीरथ हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत करार करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं.

दुपारचे 2:15 वाजले आहेत. आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला शरद जांभेकर यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत, संगीत प्रदीप वर्तक.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं सुधा जोशी यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पुस्तकांवर बोलू काही ही नवीन मालिका घेऊन येत आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया निर्मोई फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
2: हे नवं कोरं पुस्तक वाचायला आणलं आणि मुखपृष्ठावरील अथाव हे निळ्या रंगातील शीर्षक, नक्षी आणि छटा बघून मन भरून आलं. जणू काही माझं मनच निळ्या रंगाने भरलं. अथाव म्हणजे ज्याचा थाव लागत नाही. थांग हा शब्द माहीत असतो, अथांग हा शब्द आपण ऐकलेला असतो, पण अथाव शीर्षक मात्र ऐकलेलं नव्हतं. पण मजकूर मात्र जीवाभावाचा भावनेला हात घालणारा आहे हे नंतर लक्षात आलं. अगा किती खोल प्रकाशाचं पाणी, कोण मला न्हाणी अंतर्बाह्य. शंकर रामाणी यांच्या कवितेतल्या ओळींनी पहिलं पान सजलं आहे. कविता समजणं सोपं नसतं. या पुस्तकात 32 कवितांचं रसग्रहण उर्फ आस्वाद देणारं स्पष्टीकरण आहे. जीवनाशी रेशीम बंधाने बांधल्या गेलेल्या या कवितांचे गूढ उकलताना केलेलं हे लेखन विशेष आहे. शेवटच्या भागामध्ये कविता आणि कवितेच्या गोष्टी असं वर्णन आलं आहे. अर्थात पुस्तकाची सुरुवात ही कवितेच्या गोष्टींच्या गोष्टींनी होते. लहानपणी जसं माता आपल्या बाळाला अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं शिकवते ना, तसाच मातृत्वभाव कवितेच्या अभिव्यक्तीच्या लेखाने डॉक्टर निर्मोही फडके यांनी केला आहे. पहिलाच आस्वादक लेखक हा कवी केशव सुतांच्या कवितेबद्दल आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे. दिधले असे जग तया आम्हा खेळायला. इथपासून सुरुवात होऊन नंतर शिक्के, चष्मा, कवितेचे आकाश, बिंदू अशा प्रकारचे कवितांबद्दलचे लेख आहेत. एक वेगळ्या घाटणीचा अगं कविते सोशल मीडियावर तू सुखी राहा असा लेखसुद्धा आहे. दुर्बोध, थापाडे, कूळ, भोग्य, बालपण देगा देवा, कवींची गटबाजी, मी नेणे गा, शुभा शुभाचे फिटे किनारा, समीक्षा, शेती, भाजी, भेळ, होडी असे खूप वेगळे कवितांबद्दलचे लेख आहे. होडी या लेखात गडद निळे जलद भरून आले या बाब बोरकर यांच्या कवितेचा संदर्भ आहे. जुन्या नव्या कवितांबद्दलचे अतिशय वाचनीय लघुलेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्या पाटेकर लिहितात. लेखिका स्वतःच्या मनाला बोलतं करून कवितेचं असणं साजीवंत व्हावं म्हणून कवितेची चर्चा घडून आणतात. कवितेविषयी समजुतीला, गैरसमजुतीला समाजाच्या मध्यभागी ठेवून त्याची अशी काही वीण लेखिकेने गुंफली आहे की वृक्ष न वाटता कलात्मकतेचा बंध साधला जातो. असं म्हणतात पुस्तकाचा आस्वाद अथवा परीक्षण ही एक पाऊलवाट असते जी प्रत्यक्ष वास्तूकडे किंवा महालाकडे हम रस्त्याकडे जाण्याची उत्सुकता निर्माण करते. या पुस्तकातील कवितांच्या आस्वादपर लेखांवरून आपणास नक्कीच वाटेल की मूळ कवितांची पुस्तकं आपण वाचावी, संग्रही ठेवावी. माझ्या या आस्वादांजलीचा शेवट प्रस्तावनेतीलच एका वाक्याने करते. कवितेला हे इतकं अंगोपांगी पांघरून चर्चेच्या मध्यभागी आणून तिच्या बाह्यरूपाचा आणि अंतरंगाचा तपास करणं म्हणजेच अथाव होय. कवितेचं चांगुलपण आणि कवितेच्या शुद्ध आत्म्याला स्पर्श करायचा असल्यास हे पुस्तक वाचणं हा त्यासाठीचा एक पर्याय आहे.
1: श्रोते हो पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला निर्मोही फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती

0: सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दूध उत्पादनानुसार शारीरिक अवस्थेनुसार जनावरांची वर्गवारी करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा आणि पशुखाद्य यांचा पुरवठा करावा. जनावरांना दररोज ताजा चारा खाण्यास द्यावा, तसंच बुरशीयुक्त चाऱ्याचा आहारात समावेश करू नये. उत्पादित चारा पशु आहारात वापर करतेवेळी पशुधनाच्या गरजेनुसार चारा कुट्टी करूनच द्यावा. अति किंवा कमी चारा देणं या दोनही बाबी दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा शरीर वजनाच्या 5 ते 7% तर वाढलेला चारा हिरव्या चाऱ्याच्या निम्मा द्यावा. आहारातील चाऱ्याचं प्रमाण ठरवताना त्या चाऱ्याची पौष्टिकता लक्षात घ्यावी. दुधाळ जनावरांच्या आहारात एकदल चारा पिकांचा एकूण हिरव्या चाऱ्याच्या गरजेच्या 60 ते 70% आणि द्विदल चाऱ्याचा 30 ते 40% एवढा वापर करावा. गाई म्हशींच्या आहारात 20 ते 30 किलो या प्रमाणात इतर चाऱ्यासोबत मुरघासचा वापर करता येतो. पशुखाद्य गायींसाठी प्रतिलिटर दुधासाठी 300 ते 400 ग्रॅम तर म्हशींसाठी प्रतिलिटर दुधास 500 ग्रॅम प्रमाणात द्यावं. गाभण जनावरांना गाभण काळाच्या शेवटच्या 2 ते 3 महिन्यात, देशी जनावरास कमीत कमी 1.5 ते 2 किलो तर जास्त उत्पादनशील जनावरांमध्ये 3 किलो प्रतिदिन या प्रमाणात पशुखाद्य द्यावं. पशु आहारात पशुखाद्याचं प्रमाण वाढवावं. तसंच आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करावा. ज्यावेळी पशु आहारात हिरवा चारा मुबलक असेल त्यावेळी पशुखाद्य कोरड्या स्वरूपात द्यावं. जास्त दुधाळ जनावरांमध्ये संरक्षित स्निग्ध पदार्थ आणि संरक्षित प्रथिनं यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. सर्वसाधारणपणे जनावरांना क्षार मिश्रण प्रति लिटर दुधासाठी 5 ग्रॅम या प्रमाणात द्यावं आणि इतर जनावरांना कमीत कमी 40 ते 50 ग्रॅम क्षार मिश्रण दररोज द्यावं. पशु आहारात दररोज 50 ग्रॅम मिठाचा समावेश करावा. TMR पद्धतीनं दिवसभरात लागणारा हिरवा चारा, वाळलेला चारा आणि पशुखाद्य एकत्रित मिसळून दिवसभरातून 2 वेळा खाण्यास द्यावं. यामुळे रवंथ प्रक्रिया सुधारून दूध उत्पादन आणि प्रत यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. दुय्यम पदार्थ आणि पशुखाद्य यांचं प्रमाण शारीरिक अवस्थेनुसार पोषण तत्वांची गरज लक्षात घेऊन घ्यावं आणि त्याची संपूर्ण खाद्य गोळी पेंड बनवून जनावरांना खाण्यास द्यावं. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळून दूध उत्पादनात वाढ होते, दुधाची प्रत सुधारते, दूध उत्पादन खर्चात बचत होते. संपूर्ण खाद्यामध्ये कमी उत्पादनक्षम जनावरांसाठी पशुखाद्याचं प्रमाण 30%, मध्यम उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी 40% आणि उच्च उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी 50% द्यावं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करावेत. जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याचं पशुखाद्याचं आहारातील प्रमाण ठरवण्यासाठी वेळोवेळी पशु आहार तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय संस्था यांचं मार्गदर्शन घ्यावं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती ऐकली, वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय, याविषयी वैद्यकीय आहारतज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं. त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. आणि ती नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का, झोप न झाल्यामुळे तर त्यांना पोस्ट पार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
2: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं, पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाही आहे आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत, वरचा BP आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराने, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढे पाचगणी पठारावरून वारणा खोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात, त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढे पाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढे पाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढे पाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढे पाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार, हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

विलंबित खेळाची बंदी शेख तालात, बोल आहेत तपन लागी, द्रुत खेळ तीन तालात आजा ओ पिया घर, त्यांना तबला साथ राज भानुशाली, संवादिनी ऋतुजा कुंटे. ऐकूया अनिकेत बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग.

2:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिकेत बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिकेत बर्वे यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ राज भानुशाली यांची होती, संवादिनी साथ केली ऋतुजा कुंटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत

0: भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट्ट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 1,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सियॅट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या

0: आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 29 सप्टेंबरपर्यंत नियुक्त्यांची संख्या 2500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्दोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्यपदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्यपदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्यपदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टीयुद्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांची नोंदणी, सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारणात आपली भेट 4:58 होणार आहे. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. याच कालावधीत उत्तर कोकणात काही ठिकाणी तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि गोवा तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी आणि उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसासंबंधीचा इशारा याप्रमाणे. आगामी 24 तासांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. याच कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा या विभागात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये याच कालावधीत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई शहर आणि परिसरासाठी आगामी 24 तासांचा हवामानाचा अंदाज. आकाश काहीसं ढगाळ असेल. पावसाच्या 1-2 सरी अपेक्षित आहेत. कमाल तापमान 33, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील. आगामी 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या 3ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये केरळ, कर्नाटक किनारपट्टी तसंच लक्षद्वीप भागामध्ये ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग 55 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे सोमालियाची किनारपट्टी आणि नैऋत्य अरबी समुद्रात आगामी 24 तासात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. तसंच मन्नारच्या आखातात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या सर्व भागांमध्ये मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. दुपारचे 3:15 आहेत. माझं आवार, माझं शिवार.

0: माझावर माझं शिवारमध्ये ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे. जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा

0: मग त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात आणि लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
1: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार. साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात. हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात. या आजाराची लागण फार वेगाने होते. निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात. तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो.
0: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
1: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात. यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलॉसिस टीबी, जो माणसांमध्येही दिसतो. नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस, दगडी खास असं म्हटलं जातं. नंतर काळीपुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर लाळ्या खुरकूत, पीपीआर, बुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात. तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात.
0: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या
1: सगळ्यांमध्ये आजार आहेत. गाई म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत, पोल्ट्री बर्ड्स, तर सर्वांमध्ये हा आजार आढळून येतात.
0: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो, हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे. झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा माणसांपासून जनावरांना होऊ शकतो. हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात. हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो. निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते.
0: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार ना?
1: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत, जसं की स्तनग्रंथी आहे, सांधे, यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात. गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते. गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्तमिश्रित असा स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
0: अच्छा,
1: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते. काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
0: बरोबर आहे. पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल?
1: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत, जसं की आरबीपीटी दूध वापरून एमआरटी केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, सीएफटी, एलायझा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
0: अच्छा, आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का?
1: आहे, आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात आणि याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोग निदान करून देतो.
0: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
1: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे कारण

0: एक संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा, तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकता करिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मरतूक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं. दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?
0: या आजाराची कारण म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे, कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी. हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस गॅलेक्सी, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सियला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस असे वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आहेत. आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
1: अच्छा, म्हणजे हे घटक
0: कारणीभूत ठरतात.
1: पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते. कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते. दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते. दुधात गुठळ्या होतात. वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही. शरीराचे तापमान वाढते. तसेच जनावर खात पित नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो, त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात. आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं.
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे. तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत, जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावरांच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक, तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंत करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते. श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपोळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं, यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे.
1: हे ओळखायचं. अच्छा, मग मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता

0: सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे, की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्समध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्समध्ये रुपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्ट्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रुपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपोळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरताही वेळ उपलब्ध होत नाही. त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे. आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्तो व्हायरस, ऑफ्तो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार, जसे की ओ, ए, सी आणि एशियावन, असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा जर विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
0: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासामध्ये हे फोड फुटतात आणि तेथे चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध, म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे पण तरी एक जे लक्षण आहे त्याच्यावर, त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाळ्या खुरकूत, ज्याला FMD असं म्हटलं जातं, हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम, PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे तर हा कसा काय असतं, याचं PPR म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो. मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं. हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
0: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 107 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात, हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे, जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर, पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकांडी हा एक आजार आहे, ज्यामध्ये ज्याला रिंडरपेस्ट म्हणतात. तर ह्या रोगाची लस दिली तर पीपीआर या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय मुळकांडी लस दिली तर.
1: बरं,
0: त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या

0: भागामध्ये पीपीआर या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना ज्या केल्या जातात त्यामध्ये जनावरांचा महत्वाचा म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही.
1: बरोबर.
0: दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो. तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरास नवीन अशी सोयी वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी घेऊ
1: शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरवलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत जी लक्षणं दिसतात तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सादर करते रोशन जाधव.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम, धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर. मित्रांनो, असं जरी कवितेतून आपण म्हणत असलो तरी आपल्याला हवा तेव्हा पाऊस काही येत नाही, आणि कधी कधी तर खूप वाट पाहून सुद्धा तो येत नाही, आणि मग त्याचे दुष्परिणाम सगळ्या सृष्टीवर निसर्गावर दिसायला लागतात. आणि मित्रांनो, मग पावसाला म्हणावं लागतं ये रे ये रे पावसा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ये रे पावसा या नावाचीच एक बालनाटिका ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं बालगीत.
1: बोला ना अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बघ, अरे पाऊस पडेल का.

रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत येरे येरे पावसा ही बालनाटिका. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञेचं लेखन केलं आहे सुवर्णा सराफ यांनी, आणि या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे सारिका कुलकर्णी यांनी.

0: या वर्षी जरा जास्त सुकाडा होता नाही, पण आता मात्र हवे जरा गारवा वाटायला लागलाय।
1: मी तर बाई रोज देवाला प्रार्थना करत होते की पाऊस लवकर पडू दे बाबा, आणि देवाने माझं ऐकलं। हा कोण कोण आहात? कोण आपण
0: कोण आहात? कोण आपण?
2: गौरी, आईनी ज्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती ना, तुम्हीच पाऊस।
0: आया, पाऊस दादा तुम्ही?
2: हो मीच
0: दादा। अहो हे असं माणसाचं रूप घेऊन यायला कसं हो जमलं तुम्हाला? तुम्ही तर पाण्याच्या सरीसारखं येत असता ना, मग आज हे असं या रूपात?
2: यावं लागलं बेटा, आज तुझ्या आईची प्रार्थना ऐकून तुम्हाला भेटावं असं वाटलं, जरा तुमच्याशी बोलून हलक वाटेल म्हणून।
0: काय झालं, कशामुळे एवढे दुःखी झालात तुम्ही?
2: तुम्ही लोकांनी विकासाच्या नावाखाली, प्रगतीच्या नावाखाली माझ्याकडं लक्षच दिलं नाही। तुम्हा लोकांना जरा सुद्धा माझा विचार आला नाही का?
1: नाही हो, नाही दादा, आम्ही सगळेजण तर किती आतुरतेने वाट बघत असतो तुमची।
2: हो ना, बघता ना वाट बघता, पण केव्हा? जेव्हा पाणी टंचाई होणार हे कळतं तेव्हा, म्हणून मग मीही उशिरा येतो ना।
1: दादा, काय चुकलं आमचं सांगा ना बरं।
2: काय चुकलं? अरे काय नाही चुकलं ते विचारा।
0: दादा असे चिडू नका ना, काय तर स्पष्ट सांगा बरं।
2: काय आणि किती सांगू, तुम्ही तुमच्या सोयीसाठी निसर्गाच्या विरुद्ध जातात, घरातल्या सुखसोयींच्या वस्तूंसाठी झाडं तोडताय, मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरून मातीचा लवलेशही ठेवत नाहीत, मग मला सांगा मी कसं येणार तुमच्यापर्यंत?
0: पण तुम्हाला आमच्यापर्यंत यायला या सगळ्या गोष्टींचा कसा काय अडसर येईल? तुम्ही तर डायरेक्ट आभाळातून जमिनीवर येता ना।
2: हो गौरी, मी जरी आभाळातून डायरेक्ट आलो तरी जमिनीवर येण्यासाठी मला पृथ्वीवरच्या झाड पान फुलांचा, जमिनीवरच्या मातीचा आधार घ्यावाच लागतो ना। तुम्ही लोकांनी तर जंगल तोड सुरू केली, रस्ते मोठमोठ्या इमारती बांधत आहात ना।
0: दादा आम्ही तर कितीतरी झाड लावली घरात अंगणात गच्चीवर सुद्धा,
2: पण हे तुम्ही एकट्याने करून काय उपयोग? सगळ्या लोकांनी पण झाड लावायला हवीत ना।
0: अगदी बरोबर आहे दादा तुमचं, आम्ही एकट्याने हे सगळं करून काय उपयोग? सगळ्या लोकांनी पण झाडे लावायला हवीत ना, जेव्हा सगळ्या समाजाला या गोष्टीचं महत्त्व कळेल तेव्हा कुठे हे साध्य होईल।
1: आपणच आता झाड लावण्याचा आग्रह करू सगळ्यांना।
2: मला तर तुम्ही केलेल्या प्रदूषणाने पण त्रास होतो, तोही कमी करण्याचा जरा प्रयत्न करा।
0: दादा काल परवा तुम्ही अगदी थोड्या वेळच पडलात आणि त्या दिवसानंतर अजून पडलाच नाहीत, का हो दादा असं नका ना करू?
2: अग निसर्ग पुढे कोणाच काही चालत नाही।
0: खरंय दादा, आता पहा ना, कालच बातम्या सांगितलं की प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झालाय आणि यामुळे मान्सून यायला उशीर होणार।
1: ते तर अगदीच खरंय, निसर्गापुढे आपण कोणीच काही करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते तर आपण करायला सुरुवात करूया।
0: हो हो, ते तर आपण करूच शकतो, आपण सगळ्यांना पाऊस पडायला अडथळा होणाऱ्या गोष्टी टाळायला मात्र सांगू शकतो।
3: आयडिया, मला एक मस्तच कल्पना सुचली आहे।
0: कोणती कल्पना?
3: आई बाबा आपण ना लोकांना समजून सांगण्यासाठी एक गाणं तयार करू, ज्यातून लोकांना झाड लावायची, प्रदूषण कमी करण्याची प्रेरणा मिळेल।
1: मस्त कल्पना आहे, चला तर मग लागूया कामाला।
2: तुम्ही लागा कामाला, हा मी मात्र आता निघतो, तुम्ही खूप प्रेमाने मला हाक दिली म्हणून मी आलो तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलून जरा मन हलकं झालं।
0: पाऊस दादा तुम्ही परत याल ना, आम्ही सगळ्यांना तुमचं दुःख समजून सांगू। आता हे जे आम्ही गाणं तयार करू ना,
3: त्यातून तुमच्या भावना नक्की लोकांपर्यंत पोहोचतील.
2: छान, मग लागा कामाला, मी मात्र आता निघतो.
3: बाय पाऊस दादा. दादा आजच्या पुरतच बाय हा, लवकर या पुन्हा.
2: हो नक्की बाळा, बाय.
1: गौरी, बाबांनी बघ ही कविता तयार केली आहे, आता आपण ही चालीत म्हणू आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू.

0: सगळी शाळेची तयारी करून झाली आहे माझी. आई, मी काय म्हणतो, आई तो रेनकोट राहिला ना घ्यायचा, तो आज घेऊयात का?
1: अरे आता उगा चार थेंब पडल्यासारखा पाऊस पडलाय. चांगला पाऊस सुरू झाला की घेऊया. हा श्रीरंग, अरे गॅलरीचं दार बंद कर बरं, किती वारा सुटलाय बघते.
0: आई, ढगांचा पण खूप आवाज येतोय.
1: पाऊस येण्याचं चिन्ह दिसतंय हे.
0: आई आई, पाऊस सुरू झाला. ओ वाव, किती गार वाटतंय आणि मातीचा सुगंध तर किती छान येतोय.
2: आई बघ, आपण झाडं लावली आणि सगळ्यांनाही आवाहन केलं झाडं लावण्यासाठी, तर बघ पाऊस किती पडतोय. आपली प्रार्थना ऐकली बघ पाऊस दादांनी.
0: ताई, आता आपण खूप झाडं लावायची आणि प्रदूषण कमी करण्याचा पण प्रयत्न करायचा.
1: हो, आता जर कोणाला गिफ्ट द्यायचं झालं ना, तर आपण एखादं रोपच द्यायचं.
2: आमच्या मित्राच्या ग्रुपनी पण ठरवलंय की रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर असतात ना, त्यामध्ये झाडे लावायची आणि रोज ग्रुपच्या चार चार जणांनी मिळून त्याला पाणी घालायचं.
0: बाबा, मग रस्ते सुद्धा किती सुंदर दिसतील ना.
1: हा झाडे लावण्याचा उपक्रम आहे ना, तो मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना सांगितलाय.
0: आई, पण पाऊस कसा पडतो ग? म्हणजे देवाबाळातून शॉवर सुरू करतात असंच वाटतंय मला.
1: अरे नाही रे माझ्या राजा, देव असा कसा आकाशातून शॉवर चालू करेल, काहीही कल्पना असते तुमच्या लहान मुलांची.
0: मग तू सांग ना मला, पाऊस कसा पडतो ते.
1: बरं सांगते. समुद्राचं पाणी आहे ना, ते वाफेच्या रूपात आकाशात जातं, त्याचे ढग बनतात आणि हे ढग पुन्हा पाण्याच्या रूपात जमिनीवर पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो. तुझ्यासाठी आता एवढंच ठीक आहे, फार डिटेल तुला आता नाही सांगत.
2: आई, पण मला सांग ना ग, मला आहे या वर्षी अभ्यासक्रमात, मला मग आधीच धडा कळून जाईल.
1: चालेल मग, सांगते तुला मी. माझ्याकडे या धड्यावर आधारित एक पुस्तक सुद्धा आहे, ते तुला वाचून दाखवते. हे बघ, आणलं पुस्तक, ये इकडे. तर पावसाच्या रूपात जे पाणी जमिनीवर येतं ना, त्याचे हे मुख्य चार टप्पे, त्यालाच आपण पावसाचे जलचक्र असे म्हणतो. आता ते कोणते? तर पहिला बाष्पीभवन, दुसरा घन

0: करण तीसरा वर्ष आव आणि चौथा संकलन व झिरपणे. आता यात पहिला टप्पा हा बाष्पीभवन. यात जमिनीवरचं पाणी गरम होऊन त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ आकाशात जाते. तसंच झाडांच्या पानांमधून सुद्धा बाष्पीभवन होत असतं.
1: अच्छा, आत्ता मला कळलं पाऊस दादा जंगलतोडबद्दल का बोलत होते. झाडच जर नष्ट झाली तर झाडांच्या पानांमधून जे बाष्पीभवन होतं ते कसं होणार ना?
0: त्यामुळेच तर झाडं लावण्याची खूप गरज आहे. पुढचा टप्पा हा घनीकरण. या जी पाण्याची गरम वाफ आकाशात जाते ती उंच उंच जाताना थंड होते. त्या वाफेचे छोटे छोटे थेंब तयार होतात. हे तयार झालेले थेंब धुळीच्या कणाभोवती एकत्र होतात आणि त्याचे ढग तयार होतात.
2: ओ, तर ढग असे तयार होतात.
0: यानंतरचा टप्पा म्हणजे पर्जन्यवृष्टी. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे बरं का. यात काय होतं, जे तयार झालेले ढग आहेत यात पाण्याचे थेंब जमा होत राहतात आणि हळूहळू ढगांचं वजन वाढायला सुरुवात होते. जेव्हा हे ढग अधिक पाण्याचे थेंब साठवू शकत नाही त्यावेळी ते त्यांना परत खाली पाठवतात आणि त्यालाच आपण पाऊस म्हणतो.
2: हाऊ इंटरेस्टिंग.
1: काय निसर्गाची कमाल आहे ना. ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला माझं त्रिवार वंदन.
0: आता शेवटचा टप्पा हा जलसंग्रह. यात पावसाचं पाणी पुन्हा नद्या सरोवर महासागरात जमा होत असतं. काही पाणी जमिनीत मुरून भूजल तयार होतात.
1: आई, देवाने किती खोलवर विचार करून ही सृष्टी निर्माण केली ना.
0: हो तर, म्हणून निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही. बरं गौरी, मी जे वाचून दाखवलं ते थोडंफार तर कळलं ना.
1: एकदम डोक्यात पिट्ट बसलंय आई.
2: गौरीताई, आता तुला वर्गात पटापट उत्तर देता येतील बघ. आई थांब, मी उघडतो दार. आलो आलो. आई बाबा आलेत.
3: काय गप्पा चालल्यात वाटत.
1: आई पावसाचं जलचक्र वाचून दाखवत होती त्यावर गप्पा चालल्या होत्या.
3: कळलं ना मग तुम्हाला.
1: हो बाबा. बाबा, आता आपण शहरा शहरात गावागावातून सगळ्यांना झाड लावण्याचं आवाहन करू. जंगल तोड प्रदूषण हे टाळण्यासाठी उपाय शोधून काढू.
0: अहो, हे सगळं आपण आपल्या सोसायटी पासूनच आधी सुरू करूया.
3: मला तर वाटतं की एक वृक्षारोपणाचा कार्यक्रमच घेऊया, म्हणजे या निमित्ताने सगळ्यांशी बोलताच येईल.
0: श्रीरंग, सोसायटीत सांगूने बरे सगळ्यांना की 4 वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोलवलंय ते.
2: बर आई, येतो सांगून.
3: नमस्कार नमस्कार नमस्कार. आलात सगळे.
4: अनिल जी, आज अचानक वृक्षारोपणाचा कार्यक्रम कसा काय ठरवला?
3: हो हो सांगतो. सध्याची नैसर्गिक परिस्थिती तर तुम्ही जाणतातच. अहो, जून महिना संपत आलाय तरी म्हणावा तेवढा पाऊस नाही. कसं होणार हो?
4: निसर्गाचा कोप म्हणायचा. अजून काय?
3: निसर्गाचा कोप नाही तावडे साहेब, ही तर आपल्याच कर्माची फळ आहेत.
4: ते कसं?
3: आपण जंगल तोड करतो, प्रदूषण करतो, मग या सगळ्याचा त्रास निसर्गाला होणारच ना. या सगळ्याचा पावसाशी संबंध आहेच की आपण हे वेळीच थांबवलं नाही तर वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार.
0: म्हणूनच तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय. आपल्याला आजपासून सगळ्यांना झाड लावण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन करायचं आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्या सोसायटी पासूनच आधी करायची आहे. म्हणून तर आज हे वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे.
3: चला आज आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया.
4: चला तर मग घेऊया प्रतिज्ञा.

व परिचितांना झाडाचे महत्व पटवून देईन. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृक्ष संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे, ते मी आनंदाने पार पाडीन. प्रदूषण कमी

मित्रांनो, ऐकलं ना, पाऊस पडला नाही की काय काय दुष्परिणाम होतात, या नाटिकेतून आपल्याला त्याची खूप छान माहिती मिळाली, हो की नाही? मित्रांनो, येरे येरे पावसा ही बालनाटिका आत्ताच तुम्ही ऐकलीत. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञा लेखन केलं होतं सुवर्णा सराफ यांनी. या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं होतं सारिका कुलकर्णी यांनी, आणि सहभागी झाले होते फाउंडेशन स्कूलचे बालकलाकार. आई देवयानी शिंपी, बाबा श्री शैल्य वाघ, गौरी श्रावणी धुमाळ, श्रीरंग कृष्णा दळवी, पाऊस रितेश कोठाळे, सोसायटीतील नागरिक प्रथमेश सावंत, गायन आयुष मस्के. सिंथेसायझरची साथ केली होती मंगेश सोनवणे यांनी आणि तबल्याची साथ केली होती गोरक्ष तोडकर यांनी. मित्रांनो, या कार्यक्रमाला तंत्रसहाय्य लाभलं वंदना ठाकूर यांचं. मग काय मित्रांनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग, सादर करते नयन पवार यांच्यासह आज मी इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

आपण ऐकला कार्यक्रम गंमत जम्मत, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहोत. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

अरे पण तू आहेस तरी कुठे गंगाराम गंगाराम गंगाराम गंगाराम।

0: खुळ्या घर बांधायचं असतं आपलं आपण, ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला आज ऊन खरा धडाकेबाज. समजलं काय?
1: ते सर्व ठीक आहे गंगाराम, पण

0: खामोश। अरे जागो दे तो झातली आत्मा शक्ति, तीज खरी जादू बाकी सारा मनाचा खेल। चल उठ, अरे उठ, दीप उंटाक सार्या जगाला आज, आणि होऊन दाखव खरा धाकेबाज।
1: अरे पण आम्ही तुझे जादू नगरीत आलोय ना मग।

अरे नाही लक्षा नाही नाही नाही, आपलं घर आपणच बांधायचं असतं. जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला कोठ्यातच राहावं लागेल रे.

0: अरे वेड्या, ऐ पुन्हा तेच, ऐ अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? आय दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती. जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू?
0: झिम्मा झिम्मा, अरे

0: हाथ पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देऊनटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम परू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन

0: सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं धूमधडाका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना शांताराम नांदगावकर यांची होती आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 4:30 वाजले आहेत. मालिका विशेष.
1: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं स्वागत करतोय. श्रोतेहो, तमाशामधला पहिला वग जो होता, अर्थात टाकणीच्या लावण्या आणि त्यानंतरचा वग मोहना बटाव, हा कसा होता हे आपण गेल्या भागामध्ये ऐकलं. जो वग उमाबाबू सावळजकर यांना तमाशामध्ये सादर केला होता आणि तेव्हापासूनच तमाशामध्ये वग लावण्याची प्रथा सुरू झाली होती. त्याचेच जे समकालीन होते ते सातू हिरू कवलापूरकर यांनी देखील पुढं मग मैंदाचा वग लिहिला. त्यानंतर जिवंत भूत या नावाचा एक वग होता आणि चोरांचा बाजार असा एक वग होता. तरी पण सरसगट तमाशा फडामधून वग सादर केले जात नव्हते. त्याचं कारण एक की तमासगीर जे होते ते थोडेसे अडाणी होते, अज्ञानी होते त्या काळातले, अर्थात मग त्यांना वग लिहून कोण देणार हा प्रश्न होता. आणि याशिवाय लोकांना वगापेक्षा भेदिक कवनं जास्त आवडायची. 1910 सालापर्यंत भेदिक कवनानंच फड अधिक जोरजोरात चालायचे. जेव्हा पठ्ठे बापूरावांनी वग लिहून सादर करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना देखील जोर आला आणि मग वगाच्या तमाशानं जोर धरला. 1910 नंतरच्या काळामध्ये पठ्ठे बापूरावांनी मिठ्ठा राणीचा वग लिहिला होता. तो त्या काळामध्ये अतिशय गाजला होता कारण त्या वगाचं जे कथानक होतं ते अत्यंत उत्कंठावर्धक आणि नाट्यपूर्ण होतं. तो वग काय होता हे जाणून घेऊया एका

आज आपण बोलतोय शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेल्या मिठ्ठाराणीच्या वगाबद्दल. या वगाची सुरुवात शिलकारांना होते. ऐका ऐका हो मिठ्ठाराणी कन्या राजाची, उगवली कळी जशी चंद्राची, जशी काय परी राजा इंद्राची, ज्वानी तिची 14-15ची, प्रश्न करील शास्त्राचा धडा, तोच होईल लग्नाचा जोडा, नाहीतर ठरेल मूर्ख वेडा. जी जी जी. राजानं आपल्या उपवर झालेल्या कन्येचं स्वयंवर मांडलेलं असतं आणि त्यासाठी देशोदेशीचे राजपुत्र आलेले असतात. राजकन्येचा पण असा असतो की जो कोणी तिच्या प्रश्नांची उत्तरं देईल त्याच्याच गळ्यामध्ये ती वरमाला घालणार असते. तिचे प्रश्न मात्र भल्या भल्यांची मती गुंग करणारे असतात आणि ती तिथं जमलेल्या सगळ्या राजकुमारांना ते प्रश्न विचारते. काय असतात हे प्रश्न? बीज अधिका झाड आधी, कोण आधी पहिले वहिले, बीजापासून झाड आले का झाडापासून बीज आले, पाणी आधी का जमीन आधी, कोण पहिले वहिले, पाण्यापासून जमीन झाली का जमिनीतून पाणी आले, नर आधी का नार आधी, कोण आधी पहिले वहिले, नरापासून नारी झाली का नारीने नर केले. अनेक राजपुत्र तिच्या या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात पण त्यामध्ये त्यांना काही यश येत नाही. सरते शेवटी एक राजपुत्र तिच्या या प्रश्नांची उत्तरं देतो. ती उत्तरं काय असतात ते जाणून घेऊया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. यानंतरची ही लावणी गायलेली आहे बेला सुलखे यांनी. जगदीश खेबुडकरांचे शब्द संगीतबद्ध केलेत अशोक पत्की यांनी. काटा घुसला ग बाई घुसला.

बेला सुलख हे यांनी गायलेल्या या लावणीच्या आधी मिठ्ठा राणीचा जो वग आहे त्याबद्दल आपण बोलत होतो. आणि त्यामध्ये राजकन्येनं जे प्रश्न विचारलेले असतात की बीज अधिका झाड आधी, पाणी अधिका जमीन आधी आणि नर अधिका नार आधी, या प्रश्नांना एक राजकुमार उत्तर देतो. त्याचं म्हणणं असं की सर्व जगच ईश्वरमय आहे, जमीन पाणी झाड ही सर्व ईश्वराचीच रूपं आहेत, हेच तो या काव्यामध्ये सांगतो. त्यांनी असं लिहिलंय, माझा मीच व्यालो विस्तारलो, माझा मीच नाही खाणे नाही पिणे, मी अर्ध्या मातृकेचे मूळ, मी समाधी साधन फळ, मी आकार उकार मकार शब्द, ओंकार ध्वनी ऐकूनी झाले स्तब्ध, माझा मूळचा उद्भव असा टाकीला फासा, घेईल कसा मजवर आळ, म्हणे पठ्ठी बापुरा व तुला नमस्कार केला, अंगी घालूनी माळ, साऱ्या गोकुळी लावली कळ. मग हे उत्तर सगळ्यांना पटतं, पण तो राजपुत्र जो असतो तो राजकन्येच्या बापाचा शत्रू असतो, त्यामुळं तो खूप नाराज होतो, नाखुश होतो. तो राजकन्येला रागारागानं हकलून देतो. राजकन्या पुढं मग पतीबरोबर आनंदानं राहू लागते, पण त्याचं राज्य गेल्यामुळं दोघांनाही हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, त्यांना खायला प्यायला देखील नीट मिळत नाही. तेव्हा राजपुत्र राजकन्येची चोळी विकण्यासाठी एका राजाकडे जातो. राजा चोळी विकत घेतो, राजपुत्राला तिथंच गुंतवून ठेवतो आणि नोकरांकरवी राजकन्येला आपल्या वाड्यामध्ये आणतो. राजपुत्र येऊन पाहतो तर राजकन्या तिथं नसते. त्याला आपल्या पत्नीची चीड येते. त्याला असं वाटतं की स्त्रिया या विश्वासघातकीच का असतात, त्यामुळे तो संन्यास घेऊन पुन्हा रानात निघून जातो. राजकन्या युक्तीनं आपली सुटका करून घेते, पूर्वीच्या ठिकाणी येते, पण तिथं तिचा पती नसतो म्हणून त्याचा शोध घेत ती फिरू लागते आणि वनामध्ये त्या दोघांची भेट होते. पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका लावणीनंतर. वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये एन राईलकर यांची रचना आपण ऐकूया. संगीतकार शशांक पोवार. पाटील माझा दिलाचा राजा.

राजकन्या राजपुत्राला शोधत शोधत वनामध्ये येते आणि तिथं त्याला म्हणते, प्राणप्रिय करा तुम्हा वाचून जरा, मला करमैना हो घडी घडी, चैन पडेना मंदिरी, तुम्हा वाचून धाई धाई रडते, डोळे सुजले बघा तरी। वैतागलेला पती तिचा तिरस्कार करतो, जारिणी नारी घातकी भारी, यास दिलासा मला परोपरी, झोळी आणलीस माझ्या करी, नको दाखवू तोंड काळे, जा इथून माघारी। परंतु तिचे त्याच्यावर अढळ प्रेम असतं म्हणून ती पुन्हा त्याला म्हणते, काया तुम्हाला अर्पण केली, बसते तुमच्या शेजारी, करा कल्पना घेऊनी सुरी, तुम्हास सोडीने जाऊ कुठे, दुनिया उदास सारी। तो म्हणतो, आम्ही बैरागी फटिंग जोगी झालो नारी आता। मग ती म्हणते, कशा पायी झालं गोसावी असून मी कांता। तो म्हणतो, प्रपंचाची सोडूनी दिली आम्ही सारी चिंता। मग ती म्हणते, लक्ष्मी असता बळे अवधसा का तुम्ही पत्करता। अशा प्रकारे दोघांचे संवाद तिथं होत असतात। नको नको नारी संग आम्हाला भला घडला गोता, पंचामृत भोजन असता का शिळे तुकडे खाता। राजकन्येनं इतकं सांगितलं तरी पती आपल्या निश्चयापासून ढळत नाही, ती परोपरीनं त्याची विनवणी करत असते। ती म्हणते, तुम्ही शंकर मी पार्वती जशी जटेमध्ये गंगा, तो म्हणतो हाल खाण्यापिण्याचे मी नंगा। ती पुन्हा म्हणते, चाकरी करीन हाताला धरीन वागू एक सांगा, हे जना काय मिळेल शोभा अंगा, मला काय जगाचे घेणे असा माझा पंगा। एवढे सांगूनही त्याचा विचार काही बदलत नाही। शेवटी काकुळतीला येऊन ती म्हणते, तुम्ही झाला गोसावी मी पण होते जोगीण, तुम्ही अल्लख बोला मी भिक्षा घेईन, तुम्ही करा देवाची पूजा फुले मी तोडीन, तुम्ही भजन करा मागे मी म्हणू लागेन। आणि अशा पद्धतीनं वगाच्या शेवटी दोघांचं मिलन होतं आणि हा वग तिथं संपतो। पण हे सगळं करत असताना जीवनातली वेग

वेगवेगळी स्थित्यंतर यामध्ये मांडण्याचा शाहिरांनी प्रयत्न केलेला आहे. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. फ. मुम. शिंदे यांची रचना, संगीतबद्ध केली अनिल मोहिले यांनी.

तुमचं पाजी, मी म्हणून नव्हते राजी।

0: आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थोड्याच वेळात ऐकूया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे वस्त्र प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1588 नियोक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 71,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्यपदक पटकावलं. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 564 अंकांची वाढ झाली आणि तो 74,859 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 68 अंकांची वाढ नोंदवत 23,414 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन, राग जैतश्री, विलंबित गत 3 ताल आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहेत. विलंबित गत 3 तालाचे बोल आहेत. जब ते त्यांना हार्मोनियम साथ केली आहे प्रकाश वागल यांनी आणि तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. तर ऐकूया ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन, राग जैतश्री.

आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकला. त्या कार्यक्रमात आपण ऐकलं ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन, राग जैतश्री. त्यांना हार्मोनियम साथ केली होती प्रकाश वागल यांनी आणि तबला साथ केली होती भूषण परजुरे यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली.

0: आली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे. तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
1: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
0: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
1: नक्कीच.
0: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
1: वा वा वा वा. मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
0: सगळं सामावून घेणारा.
1: खरंच खरंच. तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
0: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत. त्यांच्या कविता ऐकत आले आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
1: खरंय खरंय.
0: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या. तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
1: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
0: हो,
1: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
0: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे ही.
1: अच्छा.
0: नाही, मी मूळची देवगडची आहे. तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली.
1: ओ,
0: हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
1: वा वा.
0: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? जे हे ताऱ्यांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे, पडेल पडदा, नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना, ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच, खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियाने सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग
0: व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये चढकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी. दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा, खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली, तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता, तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
0: वा वा.
1: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का, दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
0: वा वा.
1: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
0: वा वा वा वा, सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. प्रसारभारतीच्या वेव्ज टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 आणि 26 सेकंद झालेले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. बातम्या ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, चिंचपोकळी हे नाव आलं कुठून? त्याबद्दलची गोष्ट अवश्य ऐका नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22-29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आताच आपण तांबडी माती ह्या चित्रपटातील गीत ऐकलत. हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वर होता, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलं होतं, योगेश यांचं हे गीत होतं.

0: आताच आपण ऐकलं तर सगळीकडे बोंबाबोंब ह्या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पडवाल यांच्या स्वरातील, अरुण पडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण आताच ऐकलं. याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत कवी साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्याशी. डॉक्टर उत्तम अंभोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन इथे संचालक म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा सामाजिक आणि साहित्यिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. त्यांचे पत्ता बदलत जाणारा गनिम आणि धगीवरची अक्षरं हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर ते समीक्षा लेखन सुद्धा करतात. त्यांचा अस्मितेच्या नव्या वाटा हा समीक्षणात्मक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहात. मराठीची आवड आणि मराठी भाषेत लिखाण कधीपासून सुरू केलं, त्याची प्रेरणा काय होती?
1: मी इंग्रजीचा प्राध्यापक जरी असलो तरी मातृभाषा माझी मराठी आणि माझं जवळपास BA पर्यंत शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालं. त्याच्यातला प्रमुख विषय माझा इंग्रजी होता, परंतु मराठी भाषा ही मुळात माझी मातृभाषा असल्यामुळं त्या विषयीचं प्रेम. त्यानंतर मी ज्या शाळेत होतो, माझ्या गावच्या शाळेत, त्या गावामधलं भाषेवर अनेक प्रकारचे जे काही लोक प्रयोग करायचे बोलताना, वागताना, जीवन जगताना, ते मी पाहायचो. किंबहुना मी असं म्हणेल की मी ज्या शाळेत जायचो तेव्हा ती एकच गुरुजी, चार वगैरे पहिली ती चौथी पर्यंत एकच गुरुजी असेल, एक शिक्षकी शाळा. परंतु ते गुरुजी मराठी जितकं चांगलं शिकवायचे तेवढंच ते गणित पण शिकवायचे. सगळ्या मुलांना असं भोवताली उभं करून ते खुर्चीवर बसून शिकवायचे आणि ते कवितेचा आस्वाद घेताना विद्यार्थी हा कवितेमध्ये डुंबून जाईल इथपर्यंत ते रसग्रहण त्या कवितेचं करायचं. आणि काही मुलांना ती कविता किंवा कथा हे कृतिरूपानं सादर करण्याचं सांगायचे, म्हणजे ती कविता कृतिरूपानं कसा वाचणार, कशा पद्धतीने सादर करणार, याचा एक संस्कार मला असं वाटतं माझ्या मनावर होता. आणि म्हणून शब्दांशी खेळणं, आपला अनुभव शब्दामध्ये मांडणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं, ही काहीशी एक मला सवय लागली. आणि ती सवय मला न कळत पण ती कवितेमध्ये कधी रूपांतरित झाली हे मला कळलं. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की 8वी 9वी मध्ये असताना मी चांगल्या स्टेजवर एक माझी कविता सादर केली, ज्या संमेलनात अनेक प्रकारचे मोठे मोठे कवी होते. आणि मला तेव्हा असं वाटलं की आपली कविता लोक ऐकू शकतो आणि म्हणून मग तो मराठी कविता लिहिण्याचा छंद मी पुढे जोपासला. आणि मला असं वाटतं की ती कविता नंतर मग ती संग्रहाच्या रूपानं सुद्धा प्रकाशित झाली, ती अभ्यासक्रमात मध्ये सुद्धा लागली विद्यापीठांच्या, आणि त्याच्यावर अनेक लोकांनी संशोधन पण केलं. जगण्याची आवड, साहित्याची आवड, मांडण्याची आवड आणि साहित्याचं रसग्रहण करण्याचं माझं मुख्य भाषा ही मराठी असल्यामुळं मी तिला विकसित केलं कवितेच्या माध्यमातून आणि समीक्षेच्या माध्यमातून सुद्धा. मी ज्या अनेक कवींच्या कविता ऐकायचो, खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 1978 औरंगाबादला आलो आणि मी असं पाहिलं की या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्यिक कार्यक्रम होतात, मोठे मोठे कवी येतात. म्हणजे मी अनेक प्रकारचे कवी या ठिकाणी पाहिले. आणि 1978-1979 एक मोठा इव्हेंट औरंगाबादला झाला होता त्या काळातल्या, तो होतो म्हणजे अखिल भारतीय

0: साहित्य संमेलन, ज्याचं उद्घाटन कमलेश्वर हे हिंदीमधले फार मोठे लेखक आहेत, और कितने पाकिस्तान नावाची त्यांची कादंबरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची, त्यांच्या हातून त्याचं उद्घाटन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा कविता सादरीकरण हे पाहिलं, नाटकाचे प्रयोग पाहिले, भाषणं ऐकली, आणि मला असं वाटलं की आपण साहित्यामध्ये काहीतरी करू शकतो, आपल्याला सुद्धा असं बोलता येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की माझ्या मनातल्या ज्या काही भावना होत्या, त्या भावना आणि ते समोरचं जे काही वातावरण आहे, याच्यातून माझ्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली की आपण कविता लिहिली, आणि मग मी कविता लिहायला.
1: तुम्ही तुमच्या लेखनात काही शोध निबंध सादर केलेले आहेत, त्यात विशेष काय सांगता येईल?
0: हा, म्हणजे मी जसा इंग्रजीचा प्राध्यापक झालो तेव्हा केवळ प्राध्यापक असणं हे सुद्धा खरं म्हणजे पूरक आहे जगण्यासाठी, परंतु जर एखाद्या विषयामध्ये रस असेल तर त्याचं आपण संशोधनामध्ये रूपांतर करू शकतो. मी एम ए ला असताना अमेरिकन साहित्य हा माझा एक पेपर ठेवला होता, आणि त्याच्यामध्ये मला अतिशय महत्वाची कवी लेखक अभ्यासाले, म्हणजे जसं की अमेरिकन जीवनाला एक दिशा देणारा जी काही टीम आहे, ज्याच्यामध्ये वॉल्ट व्हिटमन आहे, एमर्सन आहे, या लोकांनी अमेरिकेला एक नवं जीवन तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते साहित्य त्यांचं निर्माण झालं. त्याचप्रकारे त्या अमेरिकन साहित्यामध्ये मला आणखी एक अशी ओळख झाली की अमेरिकेत जो नेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, मूळ रहिवासी, ज्याला भारतीय भाषेमध्ये आपण मराठीमध्ये आदिवासी म्हणतो, असा एक आदिवासी फार मोठा घटक अमेरिकेत आहे, ज्याच्या जवळपास 360 जमाती आहेत अमेरिकेमध्ये. आणि मग मी त्या काळामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये असं कुठलंही साहित्य उपलब्ध नव्हतं, तेव्हा मी ते साहित्य वाचण्यासाठी हैदराबादला गेलो आणि 10-15 दिवस हैदराबादला थांबून तिथल्या ASRC मध्ये मी सगळ्या पुस्तकं उपलब्ध करून पाहिले. ते पुस्तकं तेव्हा फोटोकॉपी करण्याची पद्धत होती त्यांच्याकडे, ते आपल्याला त्याची सत्यप्रत द्यायची फोटोकॉपी करून, तर ती पुस्तकं मी आणली 3 लेखकांची, त्याच्यावर अभ्यास केला. आणि अमेरिकेतल्या आदिवासी जगण्यामधल्या संस्कृतीमधल्या वागण्यामधल्या भाषेमधल्या व्यक्त करण्याच्या पद्धती, किंबहुना त्यांचा जो अतिशय समृद्ध असा इतिहास आहे जीवनाचा, ज्याच्यामध्ये माया कल्चर नावाची एक फार मोठी संकल्पना आहे, की माया नावाचं एक फार मोठं पिरॅमिड आहे अमेरिकेमध्ये, ते जगामधल्या अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे की इतकं मोठं त्या काळात त्यांनी कसं बांधलं. आणि त्यांना आपण आदिवासी म्हणतो परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारची शेती ते करायची, प्रगत शेती असं म्हणतात, सगळ्या प्रकारची पिकं ते घ्यायची, म्हणजे आपल्याकडचा बटाटा आहे हे त्यांचं पीक आहे मुळात अमेरिकेचं, मका आहे हे आदिवासींनी घेतलेलं अमेरिकेतलं पीक आहे, ते आपल्याकडे नंतर मायग्रेट झालं. तर या साहित्यावर मग नंतर मी अभ्यास केला, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला, भाषेचाही अभ्यास केला, आणि मग ते मी साहित्याच्या रूपाने हे मांडलं. आणि मला एक मांडताना आणखी एक असं जाणवलं की ह्या आदिवासी लोकांना जे व्हाईट अमेरिकन्स होते हे खऱ्या अर्थाने माणूसच मानत नव्हते. ह्या लोकांनी 1968 ते 1970 काळामध्ये प्रचंड मोठा संघर्ष केला, सामाजिक न्यायाच्या भूमिका त्यांनी मांडली, आम्हाला न्याय भेटला पाहिजे याचं आंदोलन उभं केलं, आणि या सामाजिक आंदोलनातून त्यांनी त्यांचं साहित्य सुद्धा उभं केलं. आणि या साहित्याला त्या काळामध्ये 1968 त्यांच्याकडे एनस्कॉट मम्माडे नावाचा एक फार मोठा लेखक आहे, त्यांचं हाऊस मेड ऑफ डॉन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं, जी अमेरिकन साहित्यामधली एक महत्वाची कादंबरी आहे, तिला 1969 पुलित्झर पुरस्कार भेटला, जो की जागतिक साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार एवढाच मान्यता प्राप्त असा पुरस्कार आहे. आणि त्यानंतर मग नेटिव्ह अमेरिकन किंवा अमेरिकन आदिवासींचं साहित्य, आदिवासींच्या कला, आदिवासींचा डान्स, आदिवासी म्युझिक हे सगळ्या जगासमोर आलं, त्याचा एक मला चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला आणि त्याच्यावर मी माझं संशोधन पूर्ण केलं आणि त्याचं ग्रंथरूपात सुद्धा मी नंतर इंग्रजीमध्ये त्याचं प्रकाशित.
1: सर, तुमचा प्रथम कविता संग्रह पत्ता बदलत जाणारा गनिम हा आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: खरं म्हणजे पत्ता बदलत जाणारा गनिम जो आहे, याच्यामधला गनिम हा जो शब्द आहे तो शत्रू या अर्थाने येतो, आणि शत्रू हा फक्त युद्धामधला शत्रू नसतो, हा बाह्य जगतामधला शत्रू असतो, हा आपल्या मनामध्ये पण एक शत्रू असतो. मला असं वाटतं की हा एकच शत्रू नसतो, अनेक प्रकारचे गनिम, अनेक प्रकारचे शत्रू आपल्या अंतर्गत असतात. खरं म्हणजे आपला कोण पराभव करतं यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेने जगतो याच्यावर विचार करण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे गनिमाच्या अनेक छटा मी समाजामध्ये जगताना, या जातीव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये शोधण्याचा एक प्रयत्न केला आणि मग त्याच्यावर मी त्या काही कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. ही खरं म्हणजे एका अर्थाने माझीच मला ओळख आहे. मला असं वाटतं की माझ्या सुद्धा एक गनिम आहे आणि प्रत्येक माणसामध्ये सुद्धा एक गनिम आहे जो कधी कधी त्याच्या विरुद्धच काम करत असतो. अशा काही कविता, जवळपास 100 कविता मी गनिम हे थीम घेऊन त्या लिहिल्या आणि मग त्या प्रकाशित केल्या. आणि त्या कविता मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याच्यावर नंतर मग त्याची मांडणी केली, त्याचं भाषांतर केली आणि त्यानंतर पुढे.
1: या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं की काय सांगायचंय तुम्हाला त्या.
0: हा मॅडम, हे जे पुस्तक आहे गनिम, याचं मुखपृष्ठ महत्वाचे चित्रकार दासू भगत यांचं आहे. दासू भगत हे असे चित्रकार की त्याने माझ्या कविता सगळ्या वाचल्या आणि मग त्यांनी चित्र तयार केलं. याच्यामध्ये जो गनिम आहे ह्या गनिमाची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही रूप त्यांनी आपल्या या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक अर्थाने जो गनिम येतो तो असा भाता बाण असं घेऊन येतो, त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा त्याचं रूप सुद्धा त्यांनी आपल्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मनाच्या दाट गुहेमध्ये सुद्धा एक गनिम असतो, त्याचं सुद्धा एक चित्रण कुठतरी आलं पाहिजे हेही त्यांनी या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या चित्राला पूरक म्हणून या संग्रहामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी रेखाटनं तयार केली जे की त्या त्या कवितेला पूरक आहेत. म्हणजे जवळपास 100 कवितांमध्ये जवळपास 30-40 रेखाटनं त्यांनी केली आणि त्या प्रत्येक रेखाटनामध्ये ही कविता काय सांगते
1: हे दाखवून दिले,
0: कोणत्या प्रकारचा आवाज हिला द्यायचा आहे, कोणत्या प्रकारची साथ घालायची आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न. त्यामुळे दासू भगतने याच्यावर खूप काम केले असं मला वाटतं.
1: सर, तुमच्या कविता संग्रहातील काही कविता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत,
0: हो
1: काय सांगाल?
0: खरं म्हणजे ही कविता जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा काही लोकांनी उत्स्फूर्तपणे याचे भाषांतर केले. म्हणजे मला न सांगता मला एका गुजराती कवीने असा फोन केला की सर तुमच्या संग्रहामधल्या ह्या कविता मला फार आवडल्या. डॉक्टर वनकर नावाचे कवी आहेत, म्हणजे ते सायकॉलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ फार मोठे. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या कविता भाषांतरित केल्या आणि गुजरातीमध्ये भाषांतरित करून मला ते पाठवल्या की ह्या कविता सर मला अशा अशा आवडल्या, मी ह्या गुजरातीमध्ये आता ट्रान्सलेट करू. ह्या मला एक आश्चर्याचा धक्का होता. त्याचबरोबर एक हिंदीमधले ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक नानासाहेब गोरे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी हा संपूर्ण संग्रह हिंदीमध्ये गनिम या नावाने भाषांतरित केला आणि तो राजस्थानमधल्या एका प्रकाशकाकडून तो प्रकाशित झाला. त्यानंतर याच्यामधल्या काही कविता, खरं म्हणजे हा संग्रहच ओझोन लेयर या नावाने डॉक्टर सुनील राऊत जे की महात्मा फुलेंच्या साहित्याचे अतिशय चांगले अभ्यासक आहेत, त्यांनी महात्मा फुलेचे अखंड भाषांतरित केले इंग्लिशमध्ये. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे एक सन्माननीय विद्यार्थी आणि एस आर टी विद्यापीठाचे पहिले माननीय कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या मुठभर माती नावाचं जे आत्मकथन आहे बंच ऑफ सॉइल हे त्यांनी भाषांतरित केलं, तर त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्या कविता त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या. त्याचं शीर्षक त्यांनी ओझोन लेअर असं ठेवलं. ओझोन वायू जो आहे तो माणसाच्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे त्याच्यावरून त्यांनी ओझोन लेअर असं त्याचं भाषांतर केलं. आणि पुण्याचे प्रकाशक दिलीप लाठी यांनी त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते प्रकाशित केलं. तर ह्या तीन भाषेमध्ये तर गेल्याच कविता, त्याशिवाय काही मित्रांनी आमच्या उर्दूमध्ये पण ह्या कविता भाषांतरित केलेल्या.
1: अच्छा,
0: हो उर्दूमध्ये पण त्या कविता पोचलेल्या आहेत.
1: कविता लेखन तर तुम्ही करताच,
0: हो,
1: पण तुमचं समीक्षा आणि वैचारिक लेखन सुद्धा बरंच आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: हा, कविता लिहितानाच जो काही विचार आपल्या मनात येतो प्रामुख्यानं सामाजिक विचार ज्या अंगाने मी विचार करतो त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं वैचारिक वाटचालीमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे किंवा सामाजिक परिवर्तनामध्ये जे काही पूरक अशा प्रकारचे विचार असतात त्या विचारांना मी बऱ्याचदा प्राधान्य देतो. आणि त्यामुळं समीक्षेमध्ये सुद्धा मी काय केलं की या लेखक कवींचं जे काही लिखाण आहे त्याचा एक चिकित्सकपणे मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावर भाष्य करण्याचं काम मी माझ्या संग्रहाच्या माध्यमातून केलं. जसं की अस्मितेच्या नव्या वाटा जसा आपण उल्लेख केला या समीक्षा ग्रंथामध्ये मी प्रामुख्यानं वामनदादा कर्डकांची एकूण कविता, खरं म्हणजे वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही चरित्र आहे ते काव्यरूपानं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मराठीमधलाच नव्हे तर जगातल्या एकूणच वाङ्मय प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं जीवन बालपणापासून ते अंत्यविधीपर्यंत कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम वामनदादा कर्डक या कवीनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खरं म्हणजे मराठीमध्ये कविता लिहिल्या, हिंदीमध्ये पण त्यांच्या कविता आहेत आणि केवळ बाबासाहेबांचं जीवन नाही तर जागतिकीकरणापर्यंत त्यांच्या अनेक प्रकारच्या कविता आहेत. जवळपास 15-16 हजार कविता वामनदादा कर्डकांनी लिहिल्या असं म्हणतात. तर मी त्यांच्या कवितेवर सुद्धा एक वैचारिक लेख समीक्षेच्या माध्यमातून मांडला. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर एक निळ्या नभातला लाल तारा असं त्या लेखात शीर्षक आहे तो या ठिकाणी मांडला. वसंत आबाजी डहाके जे मराठीमधले अतिशय महत्त्वाचे कवी आणि समीक्षक आहेत, लेखक आहेत, त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृती यावर एक अतिशय मोठा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं परीक्षण मी केलं. जवळपास 350-400 पानाचा तो डेमी आकारातला मोठा ग्रंथ आहे, त्याचं मी परीक्षण केलं. अरुण काळे, हेमंत डिवटे, किंवा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्यांनी की आदिवासी साहित्यावर फार मोठा संशोधन प्रकल्प केला होता, त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करण्याचं काम केलं. तर हे एकूण समीक्षेच्या अंगाने ते मांडण्याचा प्रयत्न केला मी स्मृतीच्या नव्या वाटामध्ये. आणि त्यासोबत काही परिवर्तनवादी जी काही विचार परंपरा आहे त्याची मांडणीसुद्धा मी माझ्या वैचारिक लिखाणामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फुले आंबेडकरी साहित्य भान आणि भूमिका असा एक समीक्षा ग्रंथच म्हणा तो मी त्या वैचारिक लिखाणाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे. समीक्षेमध्ये मला प्रामुख्यानं विलास सारंग जे आहेत अतिशय मोठे लेखक आहेत, इंग्लिशचे प्राध्यापक होते, मुंबई विद्यापीठात ते होते, नंतर सौदीमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांनी समीक्षेमध्ये, कथेमध्ये, कवितेमध्ये आणि कादंबरीकार म्हणून फार मोठं काम केलेलं आहे. त्यांची समीक्षा मी खऱ्या अर्थाने महत्त्वाची मानतो. त्यासोबत भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले सर यांचंसुद्धा समीक्षेमधलं काम मला महत्त्वाचं वाटतं.
1: सर, आपण वाचन भरपूर करत असाल, आवडता लेखक किंवा कवी कोणता आहे?
0: खरं तर आता खूप आवडते कवी लेखक आहेत असं एक सांगणं म्हणजे थोडंसं बाकीच्या कवी लेखकावर अन्याय करण्यासारखं होऊ शकतं. परंतु मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीमधले मी अनेक कवी वाचले ज्याचा मला कविता लिहिताना खरं म्हणजे न सांगता काही त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर, ज्याच्यामध्ये डब्ल्यू बी येट्स आहे, हा अतिशय महत्त्वाचा कवी आहे इंग्रजीमधला, किंवा पी बी शेली आहे, किंवा वर्ड्सवर्थ आहे, किंवा मी त्याचा उल्लेख केला आता की एन स्कॉट ममाडे आहे, लेसी मर्मन सिल्को आहेत, हे इंग्रजीमधले फार महत्त्वाचे लेखक कवी आहेत. फ्रान्सिस बेकन नावाचा एक फार मोठा निबंधकार इंग्रजीमधला आहे, तो मला फार अतिशय चांगला वाटतो आणि जीवनावर भाष्य करणारा वाटतो. मराठीमध्ये खरं म्हणजे खूप नावं मला सांगता येतील असं या निमित्ताने, परंतु ज्याचा माझ्या एकूणच लिखाणामध्ये मी महत्त्वाचा रोल मानतो त्याच्यामध्ये दोन कवी खरंच म्हणजे महत्त्वाचे वाटतात मला. एक वसंत आबाजी डहाके आणि दुसरे कवी ग्रेस, यांच्या कविता मी फार बारकाईने वाचल्या आणि मला त्या कविता बऱ्याचदा माझ्याच कविता अशा वाटायच्या, तर त्यांचा मला फार महत्त्वाचा रोल असं वाटतो. अनेक कवींचे नावं मला सांगतात, जसं की मी अरुण काळेचं नाव सांगितलं. अरुण काळे हा जागतिकीकरणावर अतिशय चांगल्या प्रकारची कविता लिहिणारा एक कवी आहे. नंतर लोकनाथ यशवंत नावाचा एक कवी आहे, ज्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झाले, परंतु त्यांनी, मी असं म्हटलं त्यांच्यावर भाष्य करताना की मराठी कवितेची बाराखडी बदलणारा हा कवी आहे. त्यांनी म्हणजे गझल पण नाही, मुक्त छंदातली कविता पण नाही, परंतु तुकड्या तुकड्यामधून एक अतिशय गंभीर स्वरूपाची वैचारिक कविता मराठी जगताला दिलेली आहे, त्यामुळे मला ते पण आवडतात. असे बरेच नाव सांगते, परंतु मी काही म्हणजे वानगी दाखल काही नाव तुम्हाला सांगितले.
1: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, प्रथम पुरस्कार तुम्हाला केव्हा मिळाला आणि त्यावेळेची तुमची मनस्थिती काय होती?
0: खरं तर आता कविता कळणं किंवा एखाद्या कविते कवीची कविता आपल्याला कळते का हा एक फार मोठा प्रश्न असतो.
1: नक्कीच,
0: बऱ्याचदा माझी कविता अनाकलनीय आहे असं मला बऱ्याचदा माझे मित्र म्हणतात किंवा काही समीक्षक पण म्हणतात. तर मला असं वाटलं की आपल्याला कविता आवडते, आपण ती लिहित जायचं, त्याला पुरस्कार मिळतील न मिळतील हा पुढचा भाग आहे. परंतु अचानकपणे मला एक पुरस्कार घोषित झाला औरंगाबादचा. त्यावर्षी मला असं वाटतं पहिल्यांदाच त्यांनी महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी साहित्य पुरस्कार देण्याचं ठरवलं होतं. आणि मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य पुरस्कार मला घोषित केला 2010-12 दरम्यान. तर तो घोषित केल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं की आपली कविता पुरस्कारापर्यंत जाऊ शकते याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. तर मला असं वाटलं की आणि ही कविता आवडण्यासारखी आहे याचं मला खूप छान वाटलं आणि त्याचा मला की मनस्वी आनंद झाला की आपली कविता लोकांपर्यंत जात. तर त्या म्हणजे कविते एखादा पुरस्कार मिळणं म्हणजे एखाद्या अर्थाने ती कविता मान्यता प्राप्त होते, तर तो मान्यता प्राप्त होण्याचा जो काही आनंद होता तो मला त्या कवितेच्या माध्यमातून मिळाला, त्याचा एक मनस्वी आनंद मला वाटला.
1: तुम्ही देश विदेशातील साहित्य संमेलनांना भेटी दिलेल्या आहेत.
0: हो यस.
1: एखादा अनुभव, छान असा अनुभव सांगता येईल?
0: हे खरं म्हणजे थोडस गमतशीर आहे की मी बाहेर जाऊन मराठी साहित्यामध्ये काहीतरी आपण असं करू असं मला काही वाटलं नव्हतं. परंतु काय झालं की आमचे काही मित्र आहेत नागपूरचे, त्यांनी एक दिवस काय केलं की कोविडचा काळ होता आणि एकमेकांना भेटणं संभाषण करणं शक्य नव्हतं, मग त्यांनी वामनदादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्ताने एक व्याख्यान ठेवलं आणि

0: मला सांगितलं की सर याच्यावर तुम्ही बोलाल का, का तेव्हा माझ्याकडे वामनदास कर्डक अध्यक्ष नव्हतो विद्यापीठाचं, त्यामुळं मग त्यांनी माझं नाव शोधून काढलं आणि मला त्यांनी फोन केला. म्हटलं हरकत नाही. तर मग मी वामनदाच्या निमित्ताने जवळपास 1-1.5 तास त्या विषयावर बोललो होतो तेव्हा ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून. तर त्यांना ते माझं एवढं एवढं भाषण आवडलं की ते म्हणाले की सर आम्ही अशा अशा प्रकारचा उपक्रम राबवतो आणि आमचं दुसरं आंबेडकरी साहित्य संमेलन हे मलेशियामध्ये होणार आहे, तर तुमची इच्छा आहे का यायची? म्हटलं हरकत नाही, बघेन म्हटलं मी. मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की या संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं. तर मी पहिल्यांदा मलेशियाला त्या संमेलनासाठी गेलो आणि अध्यक्ष म्हणून तिथं मी भाषण केलं आणि पाहिलं की मलेशियामधले काही लोक आणि काही आपली महाराष्ट्रीयन माणसं ही त्या ठिकाणी संमेलन अटेंड करतायत, कविता वाचतायत, कथा सांगतायत, वैचारिक देवाणघेवाण करतायत. तर हा एक आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचा विचार मांडणं मला असं वाटतं ते फार महत्वाचं होतं आणि अध्यक्ष म्हणून मला त्याचा एक फार चांगला अनुभव त्या ठिकाणी आला.
1: नवसाहित्यिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: खरं म्हणजे नवसाहित्यिकांना संदेश देणं तसं सोपी गोष्ट नाही आहे, कारण हे जे नवसाहित्यिक आपण ज्यांना म्हणतो हे अतिशय सजग अशा प्रकारचे म्हणजे लेखक आहेत. आणि आता आपण जर थोडा विचार केला 50, 60, 70, 80 किंवा 90-2000 दरम्यानचा आणि 2020 नंतरचा, आपल्या असं लक्षात येतं की आता जग हे ओपन झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे सगळ्या लोकांना. एक काळ असा होतं की तुम्हाला महत्वाचा ग्रंथ पाहिजे असेल तर तुम्हाला बाहेर कुठेतरी जाऊन तो ग्रंथ प्राप्त करावा लागायचा, तो सहजपणे मिळत नव्हता.
1: त्या गावाला जाऊन
0: आता जसं मी हैदराबादला,
1: तुम्ही सांगितलं
0: हैदराबादला PhD करण्यासाठी मला जावं लागलं, तिथून ग्रंथ घ्यावं लागले, किंवा आता एखाद्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात जावं लागतं, तशी आता अवस्था नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला ग्रंथ सहजपणे उपलब्ध होतात, म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ग्रंथ मिळतात. ज्याच्यामध्ये एक आर्काईव्ह नावाची एक वेबसिरीज आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय की जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचं नाव टाकलं तर ते पुस्तक आहे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं, तुम्ही ते वाचू शकता. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की याची मला प्रिंट घ्यायची तर त्या पुस्तकाची PDF कॉपी तुम्हाला मिळते, त्याची प्रिंट पण तुम्हाला सहजपणे कधी कधी मोफत स्वरूपात सुद्धा प्राप्त करता येते आणि ते वाचता येतं. असे अनेक दुर्मिळ ग्रंथ म्हणजे अनेक वैचारिक ग्रंथ तुम्हाला सहजपणे मिळतात, कविता संग्रह मिळतात, अनेक चित्रकारांची चित्र पाहायला तुम्हाला मिळतात. म्हणजे इतकं मोठं ओपन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते ह्या अलीकडच्या पिढीच्या लोकांना हे उपलब्ध आहे. आणि एक प्राध्यापक म्हणून मी असं पाहिलं की अनेक विद्यार्थी याचा उपयोग करून घेतात, ऑनलाईन जे काही नॉलेज आहे त्याचा सकारात्मक फायदा ते घेतात, हा एक भाग आहे. याशिवाय मी असं पाहिलं की यूट्यूबवर सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. मग जगातल्या अनेक दुर्मिळ पुस्तकावर कुठल्या जगातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या समीक्षकाने साहित्यिकाने केलेलं भाष्य, त्याची समीक्षा, त्याचं थोडक्यात एखाद्या प्रत्येक चॅप्टरचं धड्याचं रसग्रहण हे तुम्हाला पाहायला मिळतं, हा एक अलीकडचा फायदा फार मोठा याच्यामध्ये आहे. याशिवाय अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ग्रंथ तुम्हाला परिचित होतात, उपलब्ध होतात, ऐकायला मिळतात, त्याच्यातून भाषा ऐकायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये मी आणखी एक गोष्ट पाहिली की कवितेचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे अनेक फोक सॉंग्सचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक संगीतकारांचे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं संगीत ऐकायला मिळतं. असे दुर्मिळ गायक आहेत, त्यांची गीतं किंवा त्यांच्या रचना तुम्हाला ऐकायला मिळतात. तर कधी कधी अलीकडचे नवोदित जे गायक आहेत, संगीतकार आहेत, यांच्यासुद्धा रचना तुम्हाला सहजपणे प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात, हे याचं उदाहरण आहे. मी असं सांगेन की उर्दूमध्ये फार चांगल्या प्रकारचं काम याच्यामध्ये होतं. एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जुने कवी, नवीन कवी, अलीकडच्या पिढीचे कवी ह्या सगळ्यांच्या कविता ते सादर करतात, त्याला दाद देतात आणि जीवनाचं एक तत्वज्ञानसुद्धा ते कळून घेऊ शकतात. अशा अनेक प्रकारची गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत ज्या की नवोदित साहित्यिक त्याच्यातून फायदा करून घेऊ शकतात. म्हणजे साहित्य हे आता जर वाचक असेल, चांगला ऐकणार असेल, तर त्याच्यासाठी ऑडिओ बुक सुद्धा अनेक, म्हणजे भाषिक मर्यादा न पडता साहित्य तुम्हाला उपलब्ध होतं, त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग हा नवोदित पिढीचा लेखक, कवी किंवा समीक्षक हा करून घेऊ शकतो. ऑनलाईनचा आणखी एक उपयोग काही तरुण मंडळी असं करतात, म्हणजे आपण अलीकडे बघा की जगातले सगळे पर्यावरणवादी आपल्या भूमिका एकमेकांना कळवण्याचं काम ते करतात, सगळा तरुण वर्ग एकमेकांना आपल्या भूमिका मांडण्याचं काम करतात, कवितेच्या माध्यमातून म्हणा, साहित्याच्या माध्यमातून म्हणा, किंबहुना एखादा नवीन विचार जर जन्माला येतात.

0: असेल तर तो तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ह्या नवीन विज्ञानाच्या माध्यमातून ते एकमेकांना करतात. मला असं वाटतं की त्यामुळं जग हे खऱ्या अर्थाने म्हणजे जे आपण सात खंडामध्ये विभाजित असं जग म्हणायचो म्हणजे मग आफ्रिकन्स असतील, अमेरिकन्स असतील, एशियन्स असतील किंवा ऑस्ट्रेलियन्स असतील किंवा युरोप असेल, ह्या जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारच्या संवेदना, भावना, विचार हे एकमेकांना कळवण्याचं काम आता हे विज्ञान करतं. याचा उपयोग हा नवीन पिढी अतिशय चांगल्या प्रकारे करते आहे आणि त्याच्या ह्या ज्या पाऊलखुणा आहेत, हे ठसे जे आहेत, हे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे मला असं वाटतं की विज्ञानाचा खऱ्या अर्थाने चांगला उपयोगसुद्धा अलीकडच्या काळात होतो. म्हणजे मोबाईल किंवा ह्या यंत्रणेला फक्त नाव ठेवण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोगसुद्धा आपल्याला करता येतो आणि तरुण पिढी त्या प्रकारे करते असे मला वाटते या निमित्ताने.
1: सर, आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या साहित्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्यिक डॉक्टर उत्तम आंभोरे यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेतलं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्यविषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. प्रसारभारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 आणि 46 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोत्याहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताजा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
8: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
7: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
9: ताई, ए बग,
10: हैप्पी बर्थडे टू यू.
9: दाखो, हाँ माझा फेवरेट कलर.
10: नेहमी शॉपिंग.
9: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
11: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
12: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
13: आय नो ना.
12: RBI सांगते
14: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला 48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत. गायरान देवस्थान वर्कस आणि वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून NDRFकडे प्रस्ताव पाठवले मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळ काढूपणा करत आहे असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी वाङ्मय पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं

रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवावर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम केलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा, तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं.

0: याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची दोन रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
1: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 2,51,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
6: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
7: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
6: इमारतीचे आराखडे

0: अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात एक नवा अध्याय रचत त्यांनी केवळ प्रशासनाला गती दिली नाही तर देशवासियांच्या विचारांनाही एक नवी दिशा दिली आहे. या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आणि देशाला वसाहतवादी मानसिकतेच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी 2022 स्वातंत्र्यदिनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी देशवासियांना पंचप्रण घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. गुलामीच्या खुणा पुसून टाकणं, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करणं या उद्देशानं प्रधानमंत्र्यांनी अनेक ऐतिहासिक आणि साहसी निर्णय घेत भारतीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाला चालना दिली आहे. या विषयावर आपण चर्चा करत आहोत स्तंभ लेखक आणि विश्लेषक पंकज जयस्वाल यांच्याशी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. 2022 स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व नागरिकांना पंचप्रण घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यातील दोन महत्वाचे प्रण म्हणजे आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्तता. या दोन मुद्द्यांचं विवरण कसं कराल?
1: आपण जर बघितलं तर पंचप्रणामागे स्वतःची मूळ ओळख आणि ऐतिहासिक सामर्थ्य पुन्हा स्वीकारण्याची भावना आहे. भारत हा देश शून्य, दशांश पद्धत, आयुर्वेद, खगोलशास्त्र, धातुशास्त्र आणि वास्तुशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश होता. चरक असू द्या किंवा सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर यासारखे ऋषी शास्त्रज्ञांचा वारसा आपल्याला मिळाला होता आणि त्याचा आपण अभिमान बाळगलाच पाहिजे. वसुधैव कुटुंबकम हे आपलं मूळ तत्व होतं. आज जग जिथे संघर्षमय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तिथे भारताचे हे विचार दिशा देणारे ठरवतात. अजिंठाची लेणी असू द्या किंवा दक्षिण भारताची भव्य मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग आणि किल्ले, तसेच विविध लोककलांचा वारसा ही आपली जागतिक स्तरावरील ओळख आहे. आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे आणि त्यावर गर्व असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दीर्घकाळ राहिलेल्या परकीय राजवटीमुळे भारतीय माणसात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालाय आणि तो म्हणजे काय तर पाश्चिमात्य जे आहे ते सर्वोत्कृष्ट आणि भारतीय ते मागासलेले. म्हणून ही विचारसरणी मोडून काढणे खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपण मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊया. म्हणून जसे आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो तर इंग्रजी ही केवळ संवादाची किंवा ज्ञानाची एक भाषा आहे, ती बुद्धिमत्तेचे किंवा गुणवत्तेचे गमक असू शकत नाही. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे हा मुक्तीचा पहिला टप्पा असणार आहे. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि विचारसरणीच्या बाबतीत केवळ पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आत्मनिर्भर भारत या संकल्पना आत्मसात करणे, आपल्या गरजेनुसार भारतीय युवकांचा शोध घेणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर मानसिक गुलामगिरीतून मुक्ती ही नवीन विचारसरणी अंगीकारण्यासाठीची पूर्व अट आहे, तर वैभवशाली

0: वारशाचा अभिमान हा राष्ट्राचा पाया आहे.
1: सरकारनं गेल्या काही वर्षात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे वसाहतकालीन कायदे बदलून भारतीय न्याय संहिता आणणं. या बदलाचं महत्व काय सांगाल?
0: भारतीय न्याय संहिता ही नागरिकांचे मूलभूत हक्क जपणे आणि पीडितांना जलद व योग्य न्याय मिळवून देणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यात गुन्हेगाराला केवळ सुगावा किंवा शिक्षा देणे नव्हे तर समाजात न्यायाची पुनर्स्थापना करणे हे मुख्य ध्येय आहे. नवीन संहितेमध्ये वसाहतवादी कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. राजद्रोहाऐवजी आता देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या कृत्यांवर स्पष्ट आणि कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून सत्तेविरोधातील टीका आणि देशविरोधातील कट यात स्पष्ट फरक राहील. झिरो FIR म्हणजे आता नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन FIR नोंदवू शकतात, ज्यामुळे घटनास्थळ किंवा कार्यक्षेत्राच्या नावाखाली होणारा विलंब टळेल. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर प्रकरणांची रचना करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे भारतीय न्यायसंहिता लोकांसाठी अनुकूल झाली आहे. भारतीय न्यायसंहिता हा केवळ कायद्यांमधील तांत्रिक बदल नसून तो स्वतंत्र भारताच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांनुसार तयार केलेला कायदेशीर पाया आहे. वसाहतवादी मानसिकतेचे ठसे पुसून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व गती आणणे या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वात मोठे महत्व आहे.
1: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यात शिक्षणाची भूमिका सर्वात मोठी असते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं काय बदल अपेक्षित आहेत?
0: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन म्हणजे काय तर शिक्षण पद्धती. म्हणून केंद्र सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जसं प्राथमिक स्तरावरती किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक पाया मजबूत व्हायला लागलाय. ग्रामीण आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड संपून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यासारखे उच्च शिक्षण केवळ इंग्रजीत उपलब्ध होते. आता ते मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भारतीय भाषांमध्ये या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रादेशिक भाषांमधील शिक्षणामुळे तळागाळातील प्रतिभेला स्वतः सिद्ध करण्याची समान संधी आता मिळत आहे. जेव्हा स्थानिक भाषेत उच्च तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण दिले जाते तेव्हा तरुण आपल्या परिसरातील, शेतातील किंवा स्थानिक उद्योगांमधील समस्यांवरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधू शकतात. यामुळे स्थानिक गरजांसाठी स्वदेशी संशोधन ही संकल्पना बळकट आता होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधील व्यावसायिक शिक्षण हा केवळ एक शैक्षणिक बदल नसून ती भारताची वैचारिक आणि सांस्कृतिक मुक्तीची सनद आहे. या निर्णयामुळे भारताचा तरुण वर्ग असा तयार होत आहे जो आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असेल पण ज्याची मुळे आपल्या संस्कृतीत रोवलेली असतील.
1: सरकारी कामकाजात भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी हाच प्रयत्न केले जात आहेत. यात राम मंदिराची पुनर्स्थापना, आपल्याकडून चोरून नेलेल्या मूर्तींना परत आणण्यात आलं, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान वाढवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल काय सांगाल?
0: पहिले 67 वर्ष म्हणजे 2014 पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर या प्रदीर्घ काळात फक्त 13 प्राचीन मूर्ती किंवा कलाकृती भारतात परत आणण्यात सरकारांना यश मिळाले होते. परंतु 2014 ते 2026 आतापर्यंतच्या या 12 वर्षाच्या काळात सरकारने जवळपास 600 वरती दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती आणि सांस्कृतिक वस्तू भारतात यशस्वीपणे परत आणल्या आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे राम मंदिर पुनर्स्थापना. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. जवळपास 3,000 करोड रुपये जनभागीदारीतनं उभे करून भारताचं सामाजिक प्रतीक उभं करण्यात आलं आहे आणि SBI अहवालानुसार राम मंदिर आणि उत्तर प्रदेशातील आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या महसुलात जवळपास 25,000 कोटींची वाढ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कायापालट करण्यात येत आहे आणि त्यातच ब्रिटिशांच्या काळापासून चालत असलेला सेंट जॉर्ज क्रॉसचा रेड क्रॉस ध्वजावरून हटवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रेरित अष्टकोणी निळासील समाविष्ट करण्यात आला आहे आणि लंडन राजाचे नावाने ओळखला जाणारा राजपथ बदलून कर्तव्यपथ करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचे जतन हे केवळ शब्दात न राहता सरकारी धोरण आणि अंमलबजावणीचा एक मुख्य स्तंभ बनला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली वारशाबद्दल स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुनर्जीवित झाला आहे.
1: नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वसाहतवादाचे जुने ठसे पुसण्याचा वसा घेणं महत्वाचं आहे. यात ब्रिटिशकालीन नाव बदलणं, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी अशा भारताच्या ऐतिहासिक नेतृत्वांचा गौरव वाढवणं असे निर्णय घेतले गेले. युनेस्कोच्या यादीत अनेक भारतीय वास्तू आणि कलांची भर पडली, याचं महत्व कसं सांगाल?
0: स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके भारतावरती ब्रिटिशकालीन विचारांचे आणि नाव प्रतीकांचे सावट होते आणि काही प्रमाणात आहे. नव्या भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हे वसाहतवादी ठसे पुसून आपल्या खऱ्या ऐतिहासिक नायकांचा गौरव करणे आणि सांस्कृतिक ठेव्याला जागतिक स्तरावरती नेणे हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मोदी सरकारने बऱ्याचशा गोष्टींवरती कार्य करायला सुरुवात केली. त्यातील शिवरायांचे लष्करी नेतृत्व, आरमार उभारणी आणि गड किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र याला राष्ट्रीय आणि जागतिक पटलावर आणले जात आहे. तसेच कर्तव्य पथावर नेताजींचा 28 फूट भव्य ग्रॅनाइटचा पुतळा उभारण्यात आला आणि 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. जगातील सर्वात उंच 182 मीटर असलेली सरदार पटेलांचा पुतळा उभारून अखंड भारताच्या निर्मात्याला खरी श्रद्धांजली वाहिली गेली, ज्याने देशभक्ती आणि पर्यटनाला एकत्र जोडले. 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तसेच आपली संस्कृती आणि जसं डोलावीरा आणि रामप्पा मंदिर सिंधू संस्कृतीचे 5000 वर्ष जुने नगर रचना कौशल्य दाखवणारे डोलावीरा आणि 13व्या शतकातील तिरंगणाऱ्या विटांचे रामप्पा मंदिर यांचा समावेश झाल्याने भारताच्या प्राचीन विज्ञानाची मोहर जगावरती उमटली. असेच अनेक निर्णय घेतल्यामुळे वसाहतवादाचे जुने ठसे पुसणे म्हणजेच भूतकाळाचा द्वेष करणे नव्हे तर आपल्या मूळ ओळखीचा आणि अस्मितेचा स्वीकार करणे होय. ऐतिहासिक नायकांचा गौरव आणि वारशाचे जतन ही नव्या भारताची वैचारिक पायाभरणी आहे, ज्याच्या बळावरती भारत 2047 पर्यंत एका विकसित आणि स्वाभिमानी राष्ट्राच्या रूपात जगासमोर उभा राहील.
1: भारताच्या गौरवशाली इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सगळ्या जगासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग, भरड धान्य, भारतीय औषध परंपरा, लाइफ मिशन याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काय सांगाल?
0: पाश्चिमात्य जगातील अनियंत्रित उपभोगवाद, मानसिक ताणतणाव आणि हवामान बदलाच्या संकटांवर उपाय शोधताना जगाचे लक्ष भारताच्या परंपरांकडे वेधले गेले आहे. म्हणूनच मोदी सरकारने या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन राष्ट्रीय पटलावर मांडले, ज्याचा आज संपूर्ण जगाला फायदा होत आहे आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. दुसरं म्हणजे भरड धान्य, संयुक्त राष्ट्र संघाने 2023ला आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. भारताने बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई यासारख्या धान्यांना श्री अन्न असा दर्जा दिला. हवामान बदलाच्या काळात ही पिके जागतिक अन्न सुरक्षेचा पाया ठरत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि पोषणावर मात करण्यासाठी सुपर फूड म्हणून जगभरात भरड धान्याची मागणी प्रचंड वाढली आहे. तसंच पारंपरिक वैद्यक शास्त्र आपण कोरोना काळात अनुभवलंय म्हणून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जागतिक प्रमाणावरती प्रसिद्धी मिळवून दिली जात आहे, जेणेकरून पूर्ण जगामध्ये पारंपरिक औषधीच्या पद्धती भारताकडनं आत्मसात केली जावी आणि त्याचा पूर्ण जगाला फायदा व्हावा. तसंच लाईफ मिशन म्हणजे COP26 हवामान परिषदेत भारताने लाईफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली ही चळवळ जगासमोर आणली आणि त्याचेही आज फायदे आपण बघतोय. म्हणूनच योग, भरड धान्य, आयुर्वेद आणि लाईफ मिशन यासारख्या उपक्रमांनी हे सिद्ध केले आहे की भारताचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये जतन करण्याचा विषय नसून तो आजच्या जगासमोरील संकटांवर मात करणारा जीवंत मार्गदर्शक आहे. या प्राचीन परंपरेमुळे भारत आज जागतिक व्यासपीठावर आदराचे स्थान मिळवत आहे.
1: येत्या काळात भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यासाठी या वैचारिक क्रांतीची दिशा काय असायला हवी?
0: जेव्हा आपण म्हणतो की विश्वगुरु बनायचं आहे 2047 पर्यंत, म्हणजे आपण कुठे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे तर ते म्हणजे भारताची प्राचीन ज्ञान परंपरा, आयुर्वेद, गणित, योग, पर्यावरण शास्त्र केवळ श्रद्धेचा भाग न ठेवता त्याला आपण आधुनिक संशोधन, प्रयोग आणि पीयर रिव्ह्यूच्या चौकटीत सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंडियन नॉलेज सिस्टम च्या माध्यमातून जगासमोरील आधुनिक समस्यांवरती जसं हवामान बदल, आरोग्य, कृषी यावर परवडणारे आणि शाश्वत उपाय भारताने शोधून दिले पाहिजेत. नंतर पाश्चिमात्य देश सहसा स्वतःच्या फायद्याचा आणि शोषणाचा विचार करतात, या उलट भारताने कोरोना वॅक्सिन मैत्री किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली मदत, सेवा आणि सहकार्य या तत्वावर आधारित जागतिक धोरण पुढे नेले पाहिजे. तसेच जगातील विकसनशील आणि गरीब देशांच्या समस्यांना जागतिक व्यासपीठांवरती मांडून भारताने त्यांचा मुख्य वक्ता बनले पाहिजे. तसेच पर्यावरणासाठी हवामान बदलाचे संकट सोडवण्यात पाश्चिमात्य उपभोगवादी संस्कृती अपयशी ठरत आहेत, त्यामुळे भारताने लाईफ मिशन जसं एक सूर्य एक जग एक ग्रीड यासारखी उपक्रमे जगाला निसर्गासोबत समतोल साधण्यासाठी एक दिशा दर्शक भारत बनू शकतो. तसंच सौर ऊर्जा हायड्रोजन इंधन आणि जैविक शेती या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर तंत्रज्ञान पुरवठादार बनले पाहिजे. मनाचा वसाहतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पाश्चात्य विचारसरणी कायदे किंवा भाषेविषयी आपण प्रगती करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणे आणि स्वभाषेत विचार करून जागतिक दर्जा

0: असायला हवी. जेव्हा भारत आर्थिक आणि लष्करी ताकदीसोबतच नैतिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने जगाचे नेतृत्व करेल, तेव्हाच अमृत काळातील विकसित आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
1: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

आताच आपण जाणून घेतलं वृत्तविशेष. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948, 21 सप्टेंबर 2026. आज आपण माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकणार आहोत फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी डॉक्टर कैलास कांबळे यांची मुलाखत.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण माझं आवार माझं शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948
1: म्हणजेच 21 सप्टेंबर 2026.
0: आजच्या माझा आवार माझे शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारणात मी अंकुश जोशी
1: आणि मी रेखा शेटे आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांवरील कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी अनेक वेळा कीटकनाशकांची फवारणी आपल्याला करावी लागते. या कीटकनाशकांचा 100% परिणाम मिळण्यासाठी काही मूलभूत गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे.
1: हो, त्या मूलभूत गोष्टी साधारणतः 7 आहेत. त्या कोणत्या आहेत माहिती का? त्या म्हणजे, पहिल्यांदा कीटकनाशकांच्या परिणामांची चांगली माहिती असायला पाहिजे.
0: दुसरं म्हणजे कीटकनाशकांची फवारणी शिफारसीप्रमाणे करायला हवी.
1: तिसरं म्हणजे कीटकनाशकांचं द्रावण तयार करून पंपामध्ये भरताना काळजी घ्यायला हवी.
0: चौथं, आलटून पालटून औषधांचा वापर करायला हवा.
1: आणि पाचवं, प्रत्यक्ष फवारणी करताना काळजी घ्यायला पाहिजे.
0: सहावं म्हणजे फवारणी केल्यानंतर काळजी घ्यायला हवी
1: आणि पंपाची काळजी सुद्धा घ्यायला हवी.
0: या सप्तपदाचा जर आपण अवलंब केला तर कीटकनाशकांचा 100% उपयोग करून घेता येईल.
1: अगदी बरोबर. आणि कीटकनाशकं 4 प्रकारची असतात. स्पर्शजन्य कीटकनाशकं ही किडीच्या अंगाला स्पर्श करतात.

0: शरीरात प्रवेश करतात, मज्जातंतूंवर हानी करतात, त्यामुळं किडी मरतात.
1: अंतरप्रवाही कीटकनाशकं ही वनस्पतीच्या शरीरात पसरतात. किडींनी असा भाग शोषला की त्या मरतात.
0: पोटविष हे फवारल्यानंतर पिकाच्या त्या भागावर तसंच राहतं. हा भाग किडीच्या खाण्यात आला की किडी मरतात. आणि चौथा प्रकार म्हणजे
1: धुरीजन्य कीटकनाशकं. या कीटकनाशकाचा उपयोग धान्यातील किडींचं नियंत्रण करण्यासाठी किंवा हरितगृहातील पिकांसाठी वापरले जातात. या माहितीच्या आधारे कीटकनाशकं निवडायला हवीत.
0: सतत एकाच प्रकारचं कीटकनाशक वापरू नये, त्यामुळं किडीत प्रतिकार शक्ती निर्माण होते, त्यामुळं त्या किडींचं नियंत्रण होत नाही. म्हणून पहिल्यांदा फवारणीला एक, दुसऱ्या फवारणीला दुसरं, तर तिसऱ्या फवारणीला तिसरं असं आलटून पालटून कीटकनाशकं फवारावीत. म्हणजे किडीचं नियंत्रण तर होतच, शिवाय दुय्यम किडींचाही उद्रेक होत नाही.
1: फवारणी केल्यानंतरही काही दक्षता घ्यायला हवी, म्हणजे फवारणी केलेल्या पिकाला लगेच पाणी देऊ नये.
0: हो, फवारणी केलेल्या पिकांकडे 15 दिवस गुरांना चरण्यास जाऊ देऊ नये.
1: तसंच रिकामे झालेले कीटकनाशकांचे डबे किंवा बाटल्या ह्या जमिनीखाली पुरून टाकाव्यात. कुठल्याही गोष्टीला त्याचा वापर करू नये.
0: हो, आणि त्यानंतर औषधाची भांडी, विहीर, ओढे, नाल्यातल्या पाण्यात डायरेक्ट धुवू नयेत. फवारणीनंतर हात आणि अंग आंघोळ करून स्वच्छ करावं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारच्या काळजीने आपण आपल्या स्वतःचं आरोग्य व्यवस्थापनही करू शकतो, तसंच आपल्या फवारणीची कार्यक्षमताही वाढवू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
0: आजच्या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकणार आहोत फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी.
1: मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी, ऐकूयात.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळं आणि भाज्यांच्या पानांचं अन्न आणि औषधातलं महत्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
3: नमस्कार सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, फळं आणि भाजीपाला ही अर्थात आपल्या दररोजची आहारातला महत्त्वाचा घटक आहे आणि बऱ्याच वेळेस आपण याचं अन्न आणि औषधातलं महत्त्व जाणून घेतलं तर साहजिकच प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने महत्त्वाची आहे त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा आपल्या आहारामध्ये वापर करता येईल, त्याच दृष्टीनं आज माहिती घेऊयात. सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं आहे की तर बहुतेक भाज्यांचं ठराविक भागच खाण्यामध्ये वापरले जातात, पानं मात्र फेकून दिली जातात किंवा गुरांना खाऊ घातली जातात, याविषयी काय सांगू शकाल सर?
3: निसर्गामध्ये जी अन्न तयार करण्याचं काम आहे ते पानांमध्ये होतं. सर्वच वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. ठराविक वेळेला फलं धारण्याच्या वेळेला त्यातला काही अंश फळनिर्मितीसाठी ते पाठवतात, परंतु उरलेला भाग आहे तो पानांमध्ये शिल्लक राहतो. याचा अर्थच पानांमध्ये खऱ्या अर्थानं अन्नाचा संचय असतो, तो फळांपेक्षाही जास्त असतो. त्याबरोबरच संशोधनांती असे निष्कर्ष निघालेले आहेत आणि दिसून आलेलं आहे की पानांमध्ये असलेले तंतुमय पदार्थ, पॉलिफिनॉल्स आणि टॅनिन्स, इतर जे अँटीऑक्सिडंट आहेत आणि इतर जे रसायनं आहेत, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पानामधले जे औषधी गुणधर्म आहेत ते अतिशय मौल्यवान आहेत. मग अन्न आणि औषध या दोन्ही गोष्टीचा संचय असलेली पानं आहेत ती बहुतांशी दुर्लक्षित केली जातात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा उपयोगच आपल्या डोळ्यासमोर आलेला नाही. आपण फक्त फक्त फळांचाच वापर करतो आणि पानं जी आहेत ती आपण एकतर टाकून देतो, कुजवतो किंवा गुरांना खाऊ घालतो. तर हे सुद्धा एक मूल्यवर्धक, अत्यंत मूल्यवान असलेले जे पानं आहेत ते आपल्या आहारात यावेत, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि त्याच्यासोबतच त्याचा उपयोग वाढावा, जेणेकरून त्यापासून छोटे छोटे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा उपयोग व्हावा, त्याचा वापर व्हावा, त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार व्हावे, त्यापासून छोटे छोटे व्यवसाय निर्मित

0: शेती व्हावी आणि त्यातून मग ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांच्या हातामध्ये फळासोबतच पानांचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडावे. कारण शेतकरी खूप मोठं मेहनत करतो, तर त्याच्या मेहनतीचं फळ हे संपूर्णतः शेतकऱ्याच्या हातात पडायचं असेल तर त्याच्या शेतात उगवणारे ही जे काही फळं आणि भाज्या आहेत त्याच्या पानांचा सुद्धा पूर्णपणे वापर व्हावा. याच्यासाठी हा मी प्रयत्नशील आहे, त्यावर आम्ही संशोधन करतो आहे आणि शेतकऱ्यापर्यंत त्याचे निष्कर्ष पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहे.
1: सर, आता यानंतर तुम्हाला विचारायचं की आंब्याचं उदाहरण आपण घेऊ की फळं आवडीनं खातात, दसऱ्याला दिवाळीला तोरण म्हणून वापरतात, पण या पानांविषयी काही जागृती नाही आहे, अन्न आणि औषधी गुणधर्माविषयी काही जागृती नाही आहे, तर कशा पद्धतीने जागृती कराल, काय सांगाल?
0: बघा, आता आपल्याला माहिती आहे की आपण आंब्याला फळांचा राजा म्हणतो, त्याच्या पानांचा आपण कुठेतरी सुशोभीकरणासाठी माळा तयार करण्यासाठी कधीतरी वापर करतो, परंतु त्या व्यतिरिक्त त्या पानाचा काही आपण वापर करत नाही. खरं म्हणजे फळं ही फक्त हंगामामध्ये किंवा वर्षामध्ये फक्त एक वेळा येतात आणि पानं मात्र वर्षभर उपलब्ध असतात. वादळ आलं, वारा आला तर फळं खाली पडतात, पक्षी फळं खातात, फळांची नासाडी होते. काढलेली फळं साठवून ठेवणं आणि प्रक्रिया करणं जिकिरीचं काम आहे, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा लागते. म्हणजे फळं एक तर हंगामातच येणार आणि त्याबरोबर त्याच्या साठवणुकीसाठी वापरण्यासाठी खर्चसुद्धा अधिकचा लागणार, परंतु पानं मात्र झाडावर वर्षभर उपलब्ध आहेत. वादळ आलं, वारा आला तर ही सगळी पानं खाली पडत नाहीत. कीड रोगांचा किंवा नाशवंत असण्याचा फारसा मोठा प्रादुर्भाव पानाला होत नाही आणि फळांपेक्षा जास्त असलेलं अन्न आणि औषधी गुणधर्म जर पानात असतील तर ती आपण का वापरू नयेत, हा जो काही विचार आहे हा विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आता एक काही उदाहरणादाखल म्हणून काही दोन तीन पिकांवर आपण आज चर्चा करणार आहोत. कारण सगळ्याच या ठिकाणी चर्चा करणं शक्य नाही, फक्त उदाहरणादाखल आपण बोलणार आहोत. प्रथमतः आपण आंब्याचा जर विचार केला तर आंब्यामध्ये जे अन्न घटक आहेत, मग त्याच्यामध्ये शर्करा आहे, कार्बोदके आहे, प्रथिने आहे, मेद आहे, तंतुमय पदार्थ आहे, काही पॉलिफिनॉल्स आहेत, काही मिनरल्स आहेत, ज्याला व्हिटॅमिन्स आहेत. तर ह्याची तुलना आपण जर आंब्याच्या पानाशी केली तर आपल्याला स्पष्ट असं निदर्शनास येतं की बघा, प्रथिने ही आंब्यामध्ये फळामध्ये फक्त 0.8% आहेत, पण पानामध्ये बघायला गेलं तर ते जवळपास 18.59, म्हणजे कितीतरी पटीनं फळापेक्षा जास्त प्रथिने हे आंब्याच्या पानामध्ये. तसंच तंतुमय पदार्थ सुद्धा पानामध्ये जास्त, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, मॅग्नेशियम आहे. एवढी मोठी शरीराला उपयुक्त असलेली खनिज आंब्याच्या फळापेक्षा पानामध्ये जास्त आहेत आणि ती पानं तर वाया जातात, आपण टाकून देतो, दुर्लक्षित करतो. त्याबरोबर जीवनसत्वाचा जरी आपण विचार केला तर जीवनसत्व ब आहे, B2 आहे, 3 आहे किंवा ब जीवनसत्वाची मालिका आहे, जीवनसत्व क आहे, तसंच फोलिक आम्ल आहे, जीवनसत्व ई आहे, पॉलिफिनॉल, टर्पेनॉइड्स, फ्लेवेनॉइड्स, टॅनिन्स, ही जी अत्यंत गंभीर आजारावर उपयोगी असणारी जे काही घटक आहेत, म्हणजे शरीराला कॅन्सरपासून रोखण्याचं काम करणारी सुद्धा घटक कशामध्ये आहेत, पानामध्ये आहेत. आणि दुर्दैवाने त्या पानाकडे आपलं लक्ष नाही, किंबहुना ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, म्हणून आपण पानाकडे दुर्लक्ष करतो, ती पानं अशीच वाया जातात. तर ही आंब्याची पानं किती मौल्यवान आहेत की आत्ता आपण अन्न आणि औषधाचं जे काही तुलनात्मक दृष्टीनं आपण या ठिकाणी तक्ता पाहिला त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की आंब्याच्या फळापेक्षाही जास्त पानं उपयोगाची आहेत. आणि ही पानं शेतकरी जर वर्षभर स्वतः वापरली किंवा त्याच्यापासून पावडर तयार करून साठवून ठेवली, इतरांना विकली, तरीसुद्धा शेतकऱ्याला वर्षभर विकता येईल असं एक पैशाचा स्रोत निर्माण होत आहे. आणि हा स्रोत बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर 1000 पासून 1500 रुपये किलोपर्यंत ह्या आंब्याच्या पानाची पावडर विक्रीला उपलब्ध आहे. तर हा जो स्रोत आहे तो शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा, शेतकऱ्याच्या मुलांना, ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावा, त्यांना याचं महत्व कळावं, स्वतःचं आरोग्य सुधारावं, त्याबरोबर 4 पैसे त्यांच्या हातात पडावे, या उद्देशाने आज या ठिकाणी आपण माहिती सांगत आहोत.
1: सर आता यानंतर विचारायचं की पेरू आणि जांभूळ हे जे पिकं आहेत, फळपिकं आहेत, याविषयी पण सांगा.
0: आपल्याकडे आता बघा, पेरू हे फळ मोठ्या प्रमाणामध्ये लागवड सुरू आहे, पण पेरूची पानं आपण कधीच वापरत नाही, खात नाही. आयुर्वेदामध्ये काही अंशी त्याचं महत्व सांगितलेलं आहे की आपल्याला दाढदुखी, दातदुखी असेल किंवा तोंडाचा जर आपल्याला घाणवास येत असेल किंवा काही पोटामध्ये काही कुठं जरी जंतू संसर्ग झाला असेल तर पेरूचं पान चावून खाल्लं तर आपल्याला उपयोगी पडतं. परंतु त्याचा व्यावसायिक तत्वानं कसा उपयोग करावा याच्यासाठी म्हणून याची तुलनात्मक माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया की पेरूच्या फळामध्ये आणि त्याच्या पानामध्ये असलेले जे काही अन्न आणि औषधी गुणधर्म आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते आपण बघूया. प्रथमतः दोन्हीमध्ये, आता फळामध्ये ऊर्जा कार्बोदके असतातच, परंतु पानामध्ये सुद्धा कार्बोदकांचं प्रमाण फळांपेक्षा जास्त असतं. तंतुमय पदार्थ हे पानामध्ये जास्त आहेत, मेद घटक सुद्धा पानामध्ये जास्त आहेत. प्रथिने बघा, 18.53% प्रथिने हे पानामध्ये आहेत, जे की फक्त 1.12% एवढेच ते फळामध्ये आहे. म्हणजे पानामध्ये प्रथिनांचं प्रमाण एवढं मोठं आहे. जीवनसत्व क सुद्धा पानांपेक्षा, फळापेक्षा पानामध्ये जास्त आहे. त्याच्याबरोबरच फोलेट आहे, जीवनसत्व क आहे, जीवनसत्व ब आहे, जीवनसत्व 6 आहे. तसंच खनिजे आहेत, जसे मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, मॅंगनीज आहे, तांबे आहे. आणि जीवनसत्वांमध्ये अजून काही इतर जे आम्लं आहेत, जसे ॲस्कॉर्बिक आम्ल आहे, गॅलिक आम्ल आहे, फिनॉलिक घटक आहेत, हे सगळे पानांमध्ये प्रचूर प्रमाणामध्ये आहेत, भरपूर प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे ह्या पानाचा सुद्धा, मगाशी आंब्याच्या पानाचा जसा आपल्याला उपयोग सांगितला की त्याचं पावडर करून आपण साठवून ठेवू शकतो, विकू शकतो, किंवा ह्या पानाचा अर्क काढून सुद्धा बॉटली बंद आपण तयार करून सुद्धा बाजारामध्ये एक टॉनिक रूपाने बाजारामध्ये आपण विकू शकतो, किंवा काढा म्हणून सुद्धा आपण त्याला स्वतः घेऊ शकतो, इतरांना पाजू शकतो, विकू शकतो. ह्याचा उपयोग लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्याच माणसांसाठी करायला काहीही हरकत नाही. याच्यामध्ये कुठलाही विषारी घटक नसतो, सगळे काही अन्न आणि औषधी घटकच आहेत. त्यामुळे आपण याचा उपयोग जर आपल्या जीवनामध्ये करणं चालू केलं तर आरोग्याबरोबरच 4 पैसे मिळण्याचं साधन उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याला वर्षभर विकता येईल अशा पद्धतीचे हे पानाचा पैशाचा स्रोत उपलब्ध होईल.
1: तर यानंतर आता जांभूळ याविषयी सांगा.
0: जगामध्ये सर्वाधिक मधुमेही पेशंट भारतामध्ये आहेत. मग आजकाल तर अगदी 30-40 वर्षाच्या मुलापासून लोकांना मधुमेह होत आहे. याचे कारण अनेक असले तरी उपायाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर बाजारामध्ये असलेल्या ज्या काही मधुमेही रुग्णांसाठी देण्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांचे मानवी शरीरावर अत्यंत घातक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे माणसाचं आयुर्मान सुद्धा कमी होतं हे दिसून आलेलं आहे. त्याबरोबरच त्या माणसाला विविध प्रकारचा कॅन्सर सुद्धा होण्याचा धोका आहे असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष आहेत. परंतु साधा, सोपा, स्वस्त आणि सुरक्षित उपाय आपल्याकडे आहे, तो म्हणजे जांभळाचं पान. जांभळाच्या झाडाला 100 ते 150 किंवा 200 किलोपर्यंत फळं लागतात, तेही वर्षात एकदा लागतात. ते फळं काढणं अवघड असतं, ते फळं नाजूक असतात आणि ते कमी फळं लागत असल्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत ही फळं पोचू शकत नाहीत, फळाचं बी पोचू शकत नाहीत. त्यामुळे बाजारात जरी फळाचं बी हे एक मधुमेह रुग्णांसाठी वापरलं जात असलं तरी त्याचा सगळ्यापर्यंत वापर होऊ शकत नाही, सगळ्यांना ते मिळू शकत नाही. पण पानं मात्र वर्षभर असतात. ही जांभळाची पानं अर्क करून किंवा पावडर करून मधुमेही रुग्णांनी किंवा ज्याला कुठलाही आजार नाही त्यांनी सुद्धा खाणं जर चालू केलं तर ह्या आतापर्यंत सांगितलेल्या आंबा, पेरू आणि हे जांभळ ह्या तिन्ही पानांचा पानांच्या औषधी गुणधर्माचा निष्कर्ष हाच आहे की हृदयरोग होत नाही, मधुमेह होत नाही, कॅन्सर होत नाही, रक्तदाब होत नाही. मग हे अशा पद्धतीचे जे गंभीर आजारानं भारतीय जनता ग्रस्त आहे त्या लोकांच्यासाठी साधं, सोपं, स्वस्त औषध शेतकऱ्याच्या दारात उपलब्ध आहे पानाच्या रूपाने. ह्याचा जर शेतकऱ्यांनी वापर करणं आणि व्यावसायिक दृष्टीनं वापर करणं चालू केलं तर ते अत्यंत उपयोगी ठरेल

0: आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकटीकरणाला अत्यंत मदत ठरेल असं मला वाटतं. आपण जांभळाच्या पानामध्ये आणि फळामधला थोडक्यात एक तुलनात्मक काही गोष्टी आपण पाहूया. आपण प्रथिनांचा विचार केला तर बघा, 0.53 ते 0.65% प्रथिने फळामध्ये असतात आणि पानामध्ये बघायला गेलं तर जवळपास 9% प्रथिने ही पानामध्ये आहेत. कार्बोदके, मेद, तंतुमय घटक, खनिजे, जीवनसत्वे आणि इतर जे टॅनिन, अल्कलॉइड्स आणि अँथोसायनिन्स वगैरे ही जे काही रसायनं आहेत, ही अत्यंत गुणकारी औषधी असलेली रसायनं, खनिजं आणि जीवनसत्व ही पानामध्ये फळापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पानं ही फळापेक्षा मौल्यवान आहेत. यापुढे आम्ही जे जे शेतकरी भेटतील त्यांना ह्या पानाचा उपयोग करावा आणि त्याच्यासाठी ह्या झाडांची सघन लागवड करून त्यांनी पानासाठी शेती करावी अशा पद्धतीचं आम्ही सांगणं चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं चालू केलं आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही, शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे पडणार नाहीत. याच उद्देशाने या तीनही एक उदाहरणादाखल म्हणून 3 फळं घेतलेत. बहुतेक फळांच्या बाबतीमध्ये आत्ता मी सांगितल्या पद्धतीनंच अशा पद्धतीचा जो प्रमाण आहे ते आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे बहुतेक फळांचे जे पानं आहेत ते उपयोगी आहेत आणि ती पानं मौल्यवान आहेत, व्यवसाय निर्मितीसाठी उपयुक्त आहेत अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी आपणास देण्यात येत आहे.
1: सर, यानंतर तुमची जी ओळख आहे की तुम्ही एक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना, कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुमची नाळ शेतीशी जोडलेली आहेच, तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात, पण त्यासोबतच तुम्ही कवितांच्या माध्यमातून, विविध गाण्यांच्या माध्यमातूनही तुमची ओळख आहे, एक साहित्यिक म्हणूनही तुमची ओळख आहे. तर या फळांच्या संदर्भातलं काही पद्य तुम्ही तयार केलं आहे का, म्हणजे लावणी वगैरे असं काही, तर ते आपल्या सादर करा श्रोत्यांसाठी.
0: मी एका ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेला मुलगा आहे. ग्रामीण भागातलं सगळं जीवनमान अगदी माझ्या अंगामध्ये ते भिनलेलं आहे आणि त्या सगळ्या ज्या माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत आणि आजही मी त्यामध्ये जेव्हा गावाकडे जातो तेव्हा मी रममान होतो आणि मला त्या सगळ्या आठवणींमुळे काही गोष्टी ज्या सुचतात तर त्यामध्ये बहुतेक मी शेतकऱ्यापर्यंत, समाजापर्यंत काही संदेश द्यावा या विचाराने मी सतत मी धडपडत असतो. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, हे जे संतवचन आहे याच्यानुसार मी माझ्या लहानपणापासूनच मी हे अंगी बांधलेलं आहे की आपल्याला जे चांगलं वाटतंय, जे माहिती आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचावं, त्याचा फायदा दुसऱ्यालाही व्हावा या उद्देशाने मी काम करत असतो. आणि हे करत असताना मग शेतकरी मेळाव्यांमध्ये, महिला मेळाव्यांमध्ये, तरुणांच्या मेळाव्यांमध्ये त्यांना प्रेरित करण्यासाठी म्हणून मी काय करतो की हे जे काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानाला काही वेळेला मी पद्यरूपामध्ये मांडतो आणि त्यामधून मनोरंजन आणि मनोरंजनासोबतच माहिती मिळणे किंवा लोकांपर्यंत प्रसारित करण्याचं काम मी करत असतो. आज या ठिकाणी आपण आता फळांच्या पानाविषयी माहिती सांगितलेली आहे, ऐकलेली आहे, परंतु त्यावरच आधारित एक फळांची लावणी मी लिहिली आहे. ती लावणी आपणा सर्वांना मी ऐकवतो. महाराष्ट्राच्या फलाफुलांची काय वर्णावी महती ग, महाराष्ट्राच्या फळाफुलांची काय वर्णावी महती ग, दुनियेमध्ये मिळते जे जे पिकवी आमची माती ग, ठाण्यामधला चिक्कू घ्यावा जळगावाची केळी ग, हो ठाण्यामधला चिक्कू घ्यावा जळगावाची केळी ग, द्राक्षे नाशिक सांगलीत अनबोरे सोलापूरची ग ग ग ग ग, डाळिंबाचे अगर म्हणवती पंढरपूर पुणे ग, डाळिंबाचे आगर म्हणवती पंढरपूर अन पुणे ग, सीताफळे मोसंबी साठी देवगिरीच्या खाणी ग ग ग ग ग, कोकणातला नारळ घेऊन संत्री खावी नागपुरी, हो कोकणातला नारळ घेऊन संत्री खावी नागपुरी, वेंगुर्ल्याच्या काजू संगे पाच गणीची स्ट्रॉबेरी ग ग ग ग, फळांचा राजा म्हणून मान मिळत असे आंब्याला, असा श्रेष्ठतम हापूस आमचा जोड न

0: महाराष्ट्राच्या फुला फळा फुलांची काय वर्णावी महती ग, दुनियेमध्ये मिळते जे जे पिकवी आमची माती ग ग ग ग ग।
1: खूप खूप धन्यवाद सर। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळं आणि भाजीपाला जे आहे या पानांचं अन्न आणि औषधातलं महत्त्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलेलं आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातले प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे सरांकडून, त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 04 78 58 84। सर, आपण हे जे मार्गदर्शन केलं आकाशवाणी नगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो।
0: धन्यवाद सर।
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयीची मुलाखत ऐकलीत।
3: मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे यांची। मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी।
4: शेतकरी बंधू भगिनींनो, आता वेळ झाली आहे एका गीताची।

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणातून मी रेखा शेटे
1: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.
2: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:20 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा आयोजित किसान वाणी या कार्यक्रमात ऐकूया कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यमाविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सावंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
5: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
6: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
5: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
7: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
8: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधीवन
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलैमधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काहीशी कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादनात 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती ती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरण

0: करणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाई अंतर्गत गेल्या 4 दिवसात 1,36,00,000 रुपयांचा संशयास्पद भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पानमसाला, गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1,38,74,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR, प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मखतूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणची राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदकतालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार

0: करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मोहन कल्लास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

आताच आपण ऐकलत दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरातील बलवंत लमकाणे यांनी यांचं गीत. यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

यानंतर ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरातील मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं अनिल भारती यांचं हे भावगीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:44 झाली आहेत. ठीक 9:15 ऐकूया समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलत गिरीश वजलवारे यांच्या स्वरातील प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

0: आताचा पण ऐकलत, आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेलं मनोहर सरदेसाई यांचं गीत. याचबरोबर भावधारा या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं शास्त्रीय गायन राग छायानट विलंबित गत तिलवाडा आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहेत. विलंबित गतचे बोल आहेत करत हो, द्रुतगतचे बोल आहेत भारी गगरी मोरी तराना तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहेत अमित मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केले आहेत विनोद पडगे यांनी. तर ऐकूया नीला भागवत यांचं शास्त्रीय गायन राग छायानट.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 33° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 32° सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 32° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 27° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82% आणि सांताक्रूज इथं 92%. येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमान 32° सेल्सिअस आणि 24° सेल्सिअसच्या आसपास असेल. येत्या 24 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तर श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 होत आहेत. सादर करीत आहोत.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात प्रसाद कुलकर्णी यांची रचना.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोत्याहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पंडित सुनीलकांत गुप्ता यांनी बासरीवर वाजवलेला राग कौशिक रंजनी. यांना तबला साथ दिली आहे अमित मिश्रा यांनी. विलंबित गत आहे रुद्र तालामध्ये आणि द्रुतगत आहे 3 तालात. तर ऐकूया पंडित सुनीलकांत गुप्ता यांनी बासरीवर वाजवलेला राग कौशिक रंजनी.

0: संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांनी बासरीवर वाजवलेला राग कौशिक रंजनी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अमित मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
6: विजयापासून विक्रमापर्यंत,
5: प्रत्येक खेळ,
6: प्रत्येक खेळाडू
5: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
6: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
5: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 सादर करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातनं. आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत आता आपण ऐकणार आहात सुगम रियाज या मालेचा भाग 20.

नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत हार्मनी या लाईट म्युझिकमधल्या एका प्रमुख तत्वाबद्दल. हार्मनी हे एक प्रमुख लाईट म्युझिकमधलं तत्व आहे, एक सूत्र आहे, आणि त्याचा वापर किती कौशल्याने केला जातो, त्याबाबतीत किती गंभीरपणे विचार केला जातो या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सुप्रसिद्ध गिटारवादक व संगीत संयोजक श्री तुषार पार्टेजी. श्री तुषारजींचं संगीतातलं शास्त्रशुद्ध शिक्षण डी वूड यांच्याकडे झालेलं आहे. याशिवाय दिलीप नाईक हे अतिशय बुजुर्ग असे गिटारवादक होते, त्यांच्याकडे आणि लोबो यांच्याकडे सुद्धा त्यांचं गिटारवादनाचं शिक्षण झालेलं आहे. ते स्वतः स्पॅनिश गिटार, इलेक्ट्रिक गिटार, डल्सिमर, ब्लू ग्रास बँजो, 12-स्ट्रिंग गिटार, नायलॉन गिटार आणि डोब्रो गिटार ही वाद्ये अतिशय समर्थपणे वाजवतात. त्यांनी आर डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जतीन ललित, आदेश श्रीवास्तव, विशाल भारद्वाज या संगीतकारांकडे वादक आणि

0: संगीत संयोजक म्हणून काम देखील केलेलं आहे. त्यांचा नुकताच एक अल्बमसुद्धा प्रकाशित झालेला आहे. तर तुषारजींशी आपण संवाद साधणार आहोत हार्मनी या विषयावर. नमस्ते तुषारजी.
1: नमस्कार निखिलेश.
0: तुषारजी, थोडक्यात हार्मनीची व्याख्या आणि त्याबद्दल आम्हाला थोडंसं स्पष्ट करून सांगा हे तत्व.
1: सर्वसाधारणपणे हार्मनी म्हणजे संगीतातले दोन स्वर किंवा जास्ती स्वर एकत्र येतात आणि ते एक मधुर ध्वनी निर्माण होते एक, तर त्याला आपण साधारणपणे हार्मनी असं म्हणतो. तर ही हार्मनीची व्याख्या झाली. कम्पेअर्ड टू मेलडी की एकच स्वर असतो तो एका वेळेला आणि ती मूव्ह होते ती मेलडी झाली. तर सायमल्टेनियसली जेव्हा मोर दॅन टू नोट्स
0: दोनापेक्षा अधिक स्वरांचं जेव्हा
1: त्याला आपण हार्मनी होते आणि ती पण वेगवेगळी असते की जी निर्भर असते कुठच्या नोट्स वाजतायत कुठचे स्वर वाजतायत. साला सा जर पकडला आपण
0: तर त्यातल्या संगती ठरलेल्या असतात. मेजर कॉर्ड मायनर कॉर्ड असे आम्ही शब्द ऐकलेले आहेत परंतु ह्या काय संगती आहेत याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांसाठी थोडस विस्ताराने सांगा.
1: बरं, आता आपण साधारण हार्मनी म्हटल्यावर एक ट्रायड्स म्हणून असतं. ट्रायड्स म्हणजे तीन नोट्स. तर त्या त्याबद्दल मी सांगतो की सा तर असतोच, सा असायलाच पाहिजे. तर सा ग आणि प हा मेजर कॉर्ड होतो. म्हणजे हा आपला समजा सा पकडला, मी गिटार वार वाजवतो, हा सा आहे, तर ह्याचा ग आणि प हा मेजर कॉर्ड झाला. हा मेजर कॉर्ड हा एक कॉर्ड झाला, ही हार्मनी झाली.
0: सा शुद्ध ग आणि प
1: हो आणि ग जर कोमल झाला तर तो मायनर कॉर्ड होतो. हा कलर एक वेगळा असतो. मेजर कॉर्ड यू कॅन से की थोडा हॅपी साऊंडिंग असतो, एक आनंदी असतो. तर प्रत्येकाचा हे म्युझिकल म्हणजे काय हे आपल्याला तसे भासतात म्हणून ते कॉर्ड्स आहेत. तर हा मायनर कॉर्ड आहे, हा थोडा सॅडिश असतो, थोडासा गंभीर, थोडा असं म्हणू शकतो. तर अजून एक असतो की सा म प, हा जरा फोक असा एक फील असतो त्याला, एक फोक संगीत. तर इथे खूप जास्त त्याचा वापर आणि खूप नैसर्गिक वाटतं त्याचा वापर करणे. हा असा असतो. आणि अजून
0: काय म्हणतात
1: ह्याला, सस्पेन्शन म्हणतो आपण,
0: सस्पेंडेड
1: किंवा सस्पेन्शन.
0: ओके,
1: हे म्युझिकली ऍक्टिव्ह कॉर्ड्स आहेत. आणि ह्याच्यानंतर जे आहेत ते डिमिनिश म्हणून आहे, सा ग कोमल आणि म तीव्र.
0: अच्छा,
1: हा हा झाला डिमिनिश झाला. आणि नंतर एक येतो सा ग शुद्ध आणि ध कोमल, तो हा ऑगमेंटेड म्हणून असतो. हे जे शेवटचे दोन उदाहरणं होती डिमिनिश आणि ऑगमेंटेड, ही जास्ती म्युझिकली प्लीजिंग नसल्यामुळे ती जास्ती करून बॅकग्राऊंड स्कोर्सला जास्ती इफेक्टिव्हली त्याचा वापर करता येतो. आणि कुठेही म्हणजे भारतामध्ये परदेशात तिथेही असे ट्रीटमेंट दिलेली आहे. जास्ती करून गाण्यांमध्ये आपल्याला जे आढळतात ते जास्ती करून मेजर मायनर सस्पेन्शन आणि त्याचे ॲडिशन्स. तर ॲडिशन्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सा ग प आणि फ्लॅट सेवन्थ असतो एक.
0: अच्छा,
1: हा एक कॉर्ड
0: कोमल नी,
1: हो कोमल आणि सा ग प आणि शुद्ध नी म्हणून असतो.
0: अच्छा, सा ग प आणि शुद्धनी,
1: शुद्धनी
0: याला काय म्हणतात,
1: याला मेजर सेवन्थ कॉर्ड
0: मेजर आपण. हो,
1: तर हा पण गाण्यामध्ये खूप हार्मोनिकली वापरला जातात. आणि एक मायनर नाइन्थ म्हणून कॉर्ड असतो आणि तो आपल्या मराठी गाण्यांमध्ये आणि हिंदी गाण्यांमध्ये पण खूप चांगला वापर झाला आहे त्याचा.
0: बरं,
1: आणि खूप प्लीजिंग वाटतो तो, तो म्हणजे असा कॉर्ड साऊंड होतो त्याचा.
0: याला नाइन्थ म्हणण्याचं कारण काय?
1: त्याला नाइन्थ म्हणण्याचं कारण म्हणजे त्याचा सा ग प असतात, ग कोमल असतो आणि रे पण असतो वरती. तर त्यामुळे तो रे रे मुळे तो एक छान लिंगरिंग इफेक्ट येतो. आता हा फकॉर्ड फक्त मी मायनस रे वाजवला तर असा वाटेल तो.
0: अच्छा,
1: आणि तोच मायनर नाइन जर केला तो असा छान वाटतो.
0: अच्छा, हा नववा सूर त्या सप्तकातला वरचा
1: तो रे वरचा,
0: वरचा रे वाजवतो नववा सूर आल्यामुळे नाइन्थ कॉर्ड त्याला नाव पडलं. तुम्हाला हार्मोनिकली जी गाणी अतिशय सुंदर वाटतात अशा काही गाजलेल्या गाण्यांची आम्हाला थोडंसं प्रात्यक्षिक दाखवाल तर?
1: गिटारमध्ये हार्मनी वाजवलेली गाणी बरीच आहेत आणि त्यातल्या त्यात उदाहरण द्यायचं म्हणजे गिटारमध्ये एक मास्टर प्रोग्रेशन आम्ही ज्याला म्हणतो ते छान वापरले गेलेले आहे ह्या गाण्यामध्ये. आधी मी ते प्रोग्रेशन दाखवतो कसं आहे. आता हा समजा ई मायनर कॉर्ड आहे, ई मायनर, तर डी मेजर

0: कॉर्ड है तो द सी मेजर है तो नंतर बी सेवन्थ है तो
1: वाह
0: तर पंचम दांचं एक गाणं आहे गुलाबी आंखे त्याच्यामध्ये हे छान वापरलेलं आहे.

0: तुषारजी, आम्हाला असं सांगा की इन्व्हर्जन्स म्हणजे काय, आणि इन्व्हर्जन्समुळे, वेगवेगळ्या इन्व्हर्जन्स वापरल्यामुळे तीच कॉर्ड वेगळी वाटू शकते का?
1: इन्व्हर्जन्स म्हणजे जी ऑर्डर असते, सा ग प, आता कुठचा स्वर लिहिली आधी, ती हा रूट इन्व्हर्जन होता. म्हणजे काय की रूट सा खाली होता, ग मध्ये आणि प पंचम वरती होता. तर ह्याच ई मेजर मध्ये आपण ग खाली आणू शकतो आणि प मध्ये आणि सा वरती येऊ शकतो असा.
0: अच्छा.
1: तोच कॉर्ड पण थोडा वेगळा आपल्याला भासतो, तो कॉर्ड तोच असतो. आणि ह्याचा हा झाला सेकंड इन्व्हर्जन झाला त्याचा. सेकंड इन्व्हर्जन म्हणजे ग खाली असतो, रूट एज अ रूट नोट,
0: त्याचा आरंभ स्वर ग झाला.
1: आणि आरंभ स्वर जर प असेल तर त्याची थर्ड पोझिशन जी असते हा असतो. तर प सा ग, तर हा रूट, सेकंड इन्व्हर्जन, थर्ड इन्व्हर्जन. तर हे इन्व्हर्जन्स ह्यासाठी नेसेसरी असतात की अरेंजर जेव्हा कॉर्डची अरेंजमेंट करतो तर हे गाणं कसं चालू आहे, त्या सिंगरला कुठची लाईन तो गातोय, त्याची मेलडी लाईन काय आहे, तर ती हायलाईट करायची असेल तर त्याप्रमाणे तो ती इन्व्हर्जन्स सांगतो ही म्युझिशियन्सला की ई मेजरमध्ये मला हे इन्व्हर्जन्स पाहिजेत. तर पंचमदाकडे आम्ही रेकॉर्डिंग वाजवतो, मी तर सुरुवातीलाच असायचो, माझी सुरुवात होती तेव्हा. तर सिनियर गिटारिस्ट तेव्हा जे होते, भानुदा आणि रमेश अय्यर, सुनील कौशिक, भूपेंद्र सिंग वगैरे, तर अरेंजरचं एवढं ट्युनिंग असायचं की गाणं चालू असताना इन्व्हर्जन्स पण वर्कआउट व्हायचे आमचे रिहर्सलला. तर युजली असं असतं की स्कोर चार्ट दिल्यावर वाजवतो माणूस, पण इट्स नॉट लाईक दॅट. तर त्याच्यामुळे डिटेलिंग जे असतं ते कळलं, हे गाणं असं चालू आहे तर हा बी मेजर ह्या पोझिशनवर आपण करायचं आणि अंतऱ्यामध्ये बी मेजरची ही पोझिशन घ्यायची. म्हणजे बी मेजर जरी रिपीट होत असेल तर अंतऱ्याची बी मेजरची गिटारची पोझिशन वेगळी असायची. तर हे जे डिटेलिंग वर्क असतं असं,
0: बरोबर,
1: तर इन्व्हर्जनचा असा जरूर फरक पडतो गाण्यामध्ये.
0: ॲडेड हार्मनी याबद्दल आपण हल्ली ऐकतो की एखाद्या गाण्यात ॲडेड हार्मनी वापरलेली असते, तर थोडंसं आम्हाला ॲडेड हार्मनीचं उदाहरण द्या आणि त्यातलं एखादं तुम्हाला आवडलेलं गाणं.
1: बरं, आता ॲडेड हार्मनी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जॅझ कॉन्सेप्ट येतो ॲडेड हार्मनीमध्ये. म्हणजे हे ऐकायला एवढं सिम्पल नसतं, असं वाटतं की वेगळं काहीतरी चालू आहे. ऑफकोर्स म्युझिकलच इफेक्ट असतो तो. पण मला उदाहरण द्यायचं आहे ह्या गाण्यासाठी, लक्ष्मीकांत प्यारेलालजींचं गाणं आहे ओम शांती ओम. तर त्या गाण्यामध्ये लुई बँक्सनी जॅझ इम्प्रोवायझेशन केलेलं आहे आणि ते इम्प्रोवायझेशन करताना पाठची जी हार्मनी आहे ती ॲडेड हार्मनी जॅझ केलेली आहे. तर ती तुम्ही नक्की ऐकवा की ते दॅट इज अ गुड एक्झाम्पल की कशी हार्मनी वेगळी असून त्याच्यावर सोलो जॅझचा त्यांनी प्ले केलेला आहे. आणि ती हार्मनी ॲडेड ह्यासाठी म्हणतो की सा ग प व्यतिरिक्त अजून वेगवेगळे सूर त्याच्यामध्ये असतात, 13th असतात, 11th असतात कॉर्डमध्ये. फॉर एक्झाम्पल आता हा झाला कॉर्ड, ए मेजर झाला, तर त्याचे कॉर्ड असे असतात किंवा असे असतात 6th किंवा असे असतात, असे हे ॲडेड कॉर्ड्स असतात. तर चर्चा तर खूप करायला पाहिजे ऍक्च्युली, तर मी जस्ट एक उदाहरण देतो की ते गाणं दॅट इज अ गुड सॉन्ग फॉर दॅट.
0: श्रोते हो, आत्ताच तुषारजींनी उल्लेख केल्याप्रमाणे ओम शांती ओम या गाण्यातला थोडासा तुकडा आपण ऐकूया.

0: तुषार जी, आम्हाला असं सांगा की हार्मनी गाण्याच्या पार्श्वभागी वाजते याबद्दल आपण बोललो, परंतु एखादा इंटरल्यूड पीस, एखादा वाद्यसंगीताचा पीस, हा पीस हार्मनाइज करणं म्हणजे काय? एखादा जेव्हा पीसच हार्मनाइज अरेंजर करतो तेव्हा त्याचा इफेक्ट काय असतो, आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
1: हा प्रश्न चांगला आहे. की आता उदाहरण द्यायचं म्हणजे एक सिंपल एक फ्रेज घेतली आता मी गिटारवर वाजव. सारे गरे सा, हा ही त्याची मेलडी आहे. तर ही जे हार्मोनाइज करायची असेल, ग म प म ग अशी सिंपल एक चांगली वाटणारी हार्मोनी आपण घेऊ शकतो. त्यामुळे एक आपण जनरली आपण हिंदी म्युझिकमध्ये म्हणतो की एक गोयानी स्टाईल छान पैकी ती एक छान पोर्ट्रे होते याच्यामध्ये. आणि उदाहरण द्यायचं असेल तर व्हायोलिनचा एक पीस आहे माझे राणी ह्या गाण्यामध्ये, बरोबर ओळखलंस, तर फार चांगली एक्झाम्पल आहे ही.
0: तुषारजी, ग्राफिकल हे एक आपण उदाहरण पाहिलं, काही नॉन ग्राफिकल हार्मोनायझिंग असतं का किंवा अशा तऱ्हेने वापर होतो का हार्मोनीचा, याचं आम्हाला एखादं उदाहरण सांगा.
1: हो हो, नॉन ग्राफिकल जे म्हणतोस तशी हार्मोनी असते. आणि ह्यासाठी ती निर्माण होते की जो संगीतकार आहे, जो अरेंजर आहे, की त्याला असं वाटतं की ही हार्मोनी अजून ह्याची सेकंड लाईन अजून वेगळी केली. ती सेकंड लाईन पण ती एक मेलडी असते. तर त्यामुळे त्याचा इफेक्टही वेगळा होतो. आपल्यामध्ये सांगायचं झालं तर मी डोलकर गाणं आहे ते उत्तम उदाहरण आहे.
0: किंवा
1: आम्ही हो तो छानपैकी हार्मोनाइज केलेला आहे, वेगळा वाटतो. आणि आम्ही ठाकर हे गाणं आहे ते आहे. आणि हार्मोनायझेशन हा वेस्टर्न कॉन्सेप्ट असल्यामुळे बीटल्सनी पण बरेच चांगली गाणी त्यांची केलेली आहेत. त्यांची जर तुम्ही हार्मोनी ऐकाल तर ती ग्राफिकल नाही आहे जास्ती करून, तर ती प्रत्येक सेकंड सिंगर जो गातो तो अजून त्याच्या वेगळ्या प्रमाणे गातोय. तो ही इज नॉट कंडिशन बाय द ग्राफ ऑफ द मेलडी लाईन, त्यामुळे ती एक वेगळी एक
0: तिसरा स्वर चौथा स्वर असं ठराविक
1: नाही, असं काही नसतं.

0: तुषारजी, आम्हाला असं सांगा की नाइन्थ कॉर्ड आपण बघितली किंवा डिमिनिश ऑगमेंटेड बघितल्या, सेवन्थ सिक्स्थ अशा काही हार्मनीज असतात, तर त्याची त्या कॉर्ड्सची आम्हाला थोडीशी उदाहरणं आणि त्याच्यावर आधारित गाणं.
1: बरं, त्याचं सेवन्थ आणि सिक्स त्यातल्या त्यात उदाहरण द्यायचं असेल तर एक गाणं आहे ते आपण हे करू शकतो, किशोरदांनी गायलेलं ते गाणं आणि त्या व्हॉइसमध्येच त्यांनी सेवन्थ आणि सिक्स दाखवलेले आहेत, छानपैकी दाखवलेले आहेत.
0: वा वा.
1: कोई हमदम ना रहा ते गाणं आहे.
0: श्रोते हो, कोई हमदम ना रहा यातल्या सुरुवातीच्या आलापामध्येच सेवन्थ

0: आणि सिक्स्थ कॉर्डचं आपल्याला उदाहरण मिळेल. तुषारजी, हार्मनी ही संकल्पना आपण पाहिलं की पाश्चात्य संकल्पना आहे, त्यांच्याकडून ट्रायड्सच्या संकल्पना किंवा डिमिनिश किंवा सेवन्थ किंवा मायनर सेवन्थ या संकल्पना आलेल्या आहेत. परंतु आपल्या भारतीय रागदारीत जेव्हा कॉर्ड्स वापरल्या जातात तेव्हा त्याचा एक विशिष्ट परिणाम असतो आणि तो परिणाम अतिशय लाजवाब असतो. तर आम्हाला भारतीय रागदारीत वापरलेल्या हार्मनीचं एखादं असं छानसं उदाहरण सांगाल का?
1: हो हो, नक्की. दयाघना एक गाणं मला आठवतं की जे फार एक चांगलं उदाहरण आहे ह्यासाठी. आणि ह्यासाठी असं असतं की कॉर्ड हा वापरता येत नाही, कारण कॉर्ड मध्ये काय असतं की सागप मायनर किंवा मेजर असेल तर वापरावा लागतो, पण इथे अरेंजर काय करतो की जे वर्जित स्वर आहेत त्याप्रमाणे तो कॉर्ड त्याची ऍडजस्ट करतो. म्हणजे समजा ई मेजर वापरत असेल तो, तर ई त्याचा ग आणि प नाही वापरणार, तो सा आणि प किंवा सा आणि गज वापरेल रागाच्या अनुषंगाने, आणि काय काय नोट ओमिट करतात, तर त्यामुळे तशी ऍडजस्टमेंट करावी लागते आणि ती फार चांगली वाटते, श्रवणीय वाटते.
0: तुषारजी, गिटारवर वापरण्यात आलेली उत्कृष्ट हार्मनीची उदाहरणं आपण बघितली, परंतु गिटारपेक्षाही काही वेगळ्या वाद्यांवर हार्मनी वाजवली जाते का, आणि त्याची काही आम्हाला उदाहरण सांगाल का?
1: सांगायचं झालं तर पियानोवर पण कॉम्पिंग करतात, त्याचा एक रिदमचा एक पॅटर्न छानपैकी बनवतात आणि तो वाजवतात. मराठी गाणं सांगायचं झालं तर जिथे सागरा, तर ते ऐकशील तर ते कॉम्पिंग पियानोमध्ये केलेले ते, आणि हार्मनी पियानोनी दाखवलेली ती.
0: वा,

0: तुषारजी, आम्हाला असं सांगा की पासिंग कॉर्ड्स काही गाण्यात वाजतात, तर ह्या पासिंग कॉर्ड्स अशा कॉर्ड्स असतात की ज्या मेन मेलडीमध्ये खरं तर तो स्वर नसतो आणि त्या स्वराचा एक वापर अरेंजरनी अतिशय उत्कृष्टरित्या केलेला असतो. तर असं एखादं पासिंग कॉर्ड्सचं आम्हाला उदाहरण तुम्ही द्या.
1: बरं, प्रश्न चांगला आहे की पासिंग कॉर्डचं उदाहरण द्यायची तर फार कमी गाणी आहेत तशी. आणि त्यातल्या त्यात मला आठवतं की माझ्या बाबांनी अरेंज केलेलं, किशोरदाने गायलेलं जिंदगी का सफर, कल्याणजीभाईंचं गाणं, आनंदजींचं, तर ते त्याच्यामध्ये म्युझिक आहे. तर त्याच्यामध्ये एक ब्युटिफुल पासिंग कॉर्ड एक मूव होतो, शिफ्ट होतो, आणि नंतर परत तो अंतरा सुरू होतो. सांगायचं झालं तर हे आता हा जो कॉर्ड झाला हा पासिंग कॉर्ड झाला, दॅट इज नॉट इन द मेलडी, बट ती अजून ब्युटिफुल एक त्याला एक वे मिळते त्याच्यामुळे. हे एक पासिंग कॉर्डचं उदाहरण होऊ शकतं.
0: याचं संयोजन तुमच्या वडिलांनी केलं, श्री बाळ पार्टे.
1: हो, त्यांनी केलं. आणि सिम्फनिक अरेंजमेंट पण असते, जी प्यारे लालजींनी खूप सुंदररित्या केली आहे. हिमालया की गोद में ह्या पिक्चरमध्ये कल्याण जानंजीचं संगीत होतं. तर मैं तो एक ख्वाब हूँ, ज्याच्यामध्ये ते म्युझिक इंटरल्यूड आणि स्केल चेंज होते टोटली. आणि हे गाणंच फ्रेंच हॉर्ननी सुरू होतं, तर त्यामुळे फार चांगलं उदाहरण आहे.

0: अजून काही वेगळ्या स्टाईल्सची आम्हाला उदाहरण सांगा. ब्रॉडवे स्टाईल असते किंवा बुगी वुगी स्टाईल असते, तर ह्या स्टाईल्सची काही वापर असलेली गाणी.
1: बुगी वुगी स्टाईल ही जी आहे ती सी रामचंद्र साहेबांनी छान रीत्या मांडलेली आहे. आणि ते जे गाणं आहे इनामी नाटिका, दॅट इज अ व्हेरी क्लासिक एक्झाम्पल की गाणं कसं असायला पाहिजे आणि अरेंजमेंट पण किती वेगळी वाटते.

0: ती, तर ती बुगी बुगी स्टाईलची जी अरेंजमेंट आहे तर ती आपण ऐकू शकता. आणि ब्रॉडवेचं सांगायचं झालं तर विशाल भारद्वाजनी एक फिल्म केली होती लव के लिए कुछ भी करेगा, त्यांना एक ब्रॉडवेचं फील पाहिजे होतं, त्यांना जॅझ ब्रॉडवेचं, त्याच्यामध्ये एक गाणं मी अरेंज केलं होतं, त्याच्यामध्ये ब्रासची आणि टोटल अरेंजमेंट ही ब्रॉडवे स्टाईलने केलेली आहे.
1: तुषारजी, तुम्ही स्वतः एक संगीत संयोजक देखील आहात, तर तुम्ही स्वतः काही वेगळा प्रयोग हार्मनीमध्ये केलेलं असं काही उदाहरण आम्हाला सांगा.
0: आताच एक माझा अल्बम झालेला आहे डिझायनर ब्लेस म्हणून.
1: डिझायनर ब्लेस
0: संस्कृत श्लोकांवर आहे तो. त्याच्यामध्ये जी हार्मोनिक ट्रीटमेंट जी केलेली आहे ती ट्रेडिशनल पण केलेली आहे आणि एक दोन गाण्यांमध्ये श्लोकांमध्ये ती ॲडेड हार्मोनी वाजवलेली आहे. म्हणजे आपण पॅड्स चे टेक्स्चर आहे ते तसं दिलेलं आहे, ते आपण साग प मध्ये बांधू शकत नाही, ते एक फ्लोट होता, ॲडेड नोट्स पण फ्लोट होतात विच डोंट डिस्टर्ब द मेलडी, ते त्या लेवलवर असतात. तर तसा एक प्रयोग केलेला आहे.
1: आकाशवाणी मुंबईतर्फे तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
0: तुम्हा सर्वांचे पण आभार.

श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत सुगम रियाज या मालेचा भाग विसावा ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.
1: तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात हेच माझं माहेर या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत दिले अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतवहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया खरा वारसदार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिले अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया सुशीला या चित्रपटातलं सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जगदीश खेपूडकर यांचं गीत. संगीत दिलंय राम कदम यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतपहार इथेच संपतोय. मध्यरात्रीचा 1 वाजतोय. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात आदित्य खाडवे यांनी गायलेला राग जोग कंस. यांना तबला साथ दिली आहे अमित मिश्रा यांनी. तर ऐकूया आदित्य खाडवे यांनी गायलेला राग जोग कंस.

0: प्रमात आदित्य खांडवे यांनी गायलेला राग जोग कंस ऐकलात? यांना तबला साथ दिली होती सौरभ हिरवेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती प्रकाश वागळ यांनी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचे 1:30 होत आहे। सादर करीत आहोत मालिका विशेष। मालिका विशेषमध्ये आपण ऐकणार आहात लावण्य रंग या मालेचा भाग 84।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं स्वागत करतोय। श्रोते हो, वगाची लावणी पद्य स्वरूपामध्ये लिहिण्याची परंपरा 1950 खंडित झाली आणि मग वग लिहिणारे भाऊ फक्कड, पठ्ठे बापूराव, शिवासंभ कवलापूरकर, दगडू साळी शिरोलीकर हे त्या काळातले प्रमुख शाहीर होते की जे वग लिहित असत आणि तेही पद्य स्वरूपामध्ये। यातले काही जण 1950 हे जग सोडून गेले, जे जिवंत होते ते थकलेले होते, त्यांनीही तमाशात काम करणं बंद केलं। शिवाय नाटक आणि चित्रपटांचा प्रभाव देखील पुढं तमाशावर पडल्यामुळं त्याच्या स्वरूपात देखील बराचसा बदल होत गेला। तमाशातले वग पुढं नाटकी ढंगानं सादर होऊ लागले। वग लिहिणाऱ्यांमध्ये काही प्रमुख नावं सांगायची तर साधारणपणे 1950 काळ आपण लक्षात घेतला तर त्यामध्ये बाबूराव मोकाशी पुणेकर, तुकाराम खेडकर, भांडे सरकार, गणपत माने चिंचणीकर, अतांबर शिरढोणकर अशी नवीन पिढी पुढं उदयाला आली। त्यांनी नाटकाप्रमाणे संवादरूपानं वग लिहायला सुरुवात केली आणि पद्यरूपामध्ये वग लिहिणं बंद झालं। गवळ्याची रंभा, नायकिणीचा रंगमहाल, बेरडाची अवलाद, महाराष्ट्र झुकत नाही, इंदिरा जन्मा ये पुन्हा, चित्त फाडला, जहरी प्याला अशी एकाहून एक सरस अशी वगनाट्य या तमाशाच्या रंगभूमीवर गाजलेली आहेत। कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये मादा देवगाते यांची रचना, संगीतकार अनिल अरुण।

श्रोतेहो, 1980 नंतर तमाशामध्ये वगापेक्षा गाण्यांनाच अधिक महत्त्व येऊ लागलं. त्यातच मराठी तमाशामध्ये हिंदी गाणी देखील सादर होऊ लागली आणि गाण्यांचाच एक प्रेक्षक वर्ग तयार झाला. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये वगाचं महत्त्व थोडंफार कमी व्हायला लागले असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे 1990 सालानंतरचा जर विचार केला तर तमाशासाठीचा प्रेक्षक वर्ग कमी कमी होत जाताना आपल्याला दिसतोय आणि त्यामुळेच तमाशामध्ये नवीन वग लिहिणाऱ्यांची संख्या देखील कमी होत चाललेली आहे. अलीकडच्या काळामध्ये वगापेक्षा गाण्यांची संख्या जास्त व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळं हळूहळू तमाशाच्या बोर्डावरून वग अस्तंगत होऊ लागलेला आहे आणि त्यामुळंच यापुढं वगाची लावणी लिहिण्याची शक्यता आता उरेल की नाही हा एक प्रश्नच आहे. कार्यक्रमातली यानंतरची आणखीन एक ढंगदार लावणी अतिशय सुंदर अशी आहे. रुचा गावंडे यांनी गायलेली ही लावणी प्रशांत नंदे यांनी लिहिली आहे आणि संगीतबद्ध देखील केली आहे. आपण ऐकूया.

शोधे हो तमाशामध्ये बतावणीनंतर फार्स देखील सादर केला जातो, बरं का? फार्स इंग्रजी शब्दाचा तमाशगिरांच्या ग्राम्य भाषेमध्ये फारसा असा उच्चार करतात. फारसा म्हणजे अर्ध्या पाऊण तासाचं विनोदी नाट्य किंवा प्रहसन असं म्हणता येईल. ज्या लावणीवरून फारसा केला जातो तिला फारसाची लावणी असं देखील म्हटलं जातं. आपण यापूर्वी वगाची लावणी बघितली. या फारसाच्या लावणीमध्ये कथानक, संवाद, पात्रांचं चित्रण अशा सगळ्या गोष्टीमध्ये विमुक्तपणा वापरून विनोद निर्मिती केली जाते. फारसा हे सामाजिक विषयावरच आधारलेले असतात. त्यातून कधीकधी टिंगल टवाळी देखील करून सामाजिक व्यंगावर टीका देखील केली जाते. लोकांना हसवत हसवत त्यांच्याच चुका त्यांना न दुखवता दाखवल्या जातात. या फार्स लावणी प्रकाराबद्दल आपण बोलूया एका ढंगदार लावणीनंतर. उर्मिला धनगर यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची एक रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार अविनाश आणि विश्वजीत.

आत्ताची ही लावणी जी आपण ऐकली ती उर्मिला धनगर यांनी गायली होती. सांगतो ऐका या नावाचा एक अल्बम आला होता, त्यातली ही लावणी गुरु ठाकूर यांनी लिहिली होती आणि अविनाश आणि विश्वजीत यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोते हो, सध्या आपण बोलतोय फारसाच्या लावणीबद्दल. या तमाशानं, तमाशा, शाहीर हे परभाषेतले शब्द जरी स्वीकारले असले तरी ही मूळ कला मराठी मातीतलीच आहे. तेव्हा फारसा या कला प्रकाराचं मूळ आपल्याला मराठी मातीतच शोधावं लागेल. शाहीर परशराम यांनी दोन वग लिहिले होते, एक होता बायकोची अक्कल आणि दुसरा वग होता सवती सवतीचं भांडण. त्याचप्रमाणे दोन बायकांचा दादला हा देखील लावण्यांवर आधारित फारसा ते तमाशामध्ये सादर करत होते. दोन बायकांचा दादला या लावण्यांमध्ये दोन बायका केल्यानंतर सुख न मिळता दुःखच वाटायला येतं हे शाहीर परशराम यांनी विनोदी ढंगानं सांगितलंय. एकानं दोन बायका केल्या पण त्या दोघीही सतत भांडत होत्या. तेव्हा चार चौघे शहाणे सुरते एकत्र आले आणि त्यांनी त्या दोन बायकांची समजूत घातली. दोघींचं पुन्हा भांडण होऊ नये म्हणून धाकटीला माडीवरच्या खोलीत ठेवलं आणि थोरलीला खालच्या खोलीत ठेवलं. पण नवऱ्याचं प्रेम धाकटीवर, रात्री शिडीवरून तो धाकटीकडे जाऊ लागला हे पाळत ठेवून थोरलीनं त्याला पकडलं आणि पटकन धावत जाऊन तिनं त्याच्या पायाला मिठी मारली. त्या वगामध्ये त्यांनी लिहिले, धाकटी जपून वर होती तिच्या शेंडी लागली हाती, तिनं ताणूंद धरला पती दोघी जणी पडल्या जिती. शेंडी धरून धाकटी वर ओढायला लागली आणि थोरली पायाला धरून खाली ओढायला लागली. जसा दोडका लोंबू लागला झाला हिरमुष्टी, दिवस उगवला सोडून दिला जीव उरला कंठी. अशी दोन बायकांमुळं त्यांची फजिती झाली होती. असा नवरा बायकोचा झगडा या तमाशामध्ये अतिशय रंगतदार होत असतो. याबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका धमाल अशा लावणीनंतर. उर्मिला धनगर यांनीच गायलेली वैभव जोशी यांची

शाहीर परशराम यांनी दोन बायकांचा दादलामध्ये पुढं लिहिलं आहे. जो नवरा रात्री शिडीवरून माडीवर जात होता आणि तो जात असताना वरच्या बायकोनं शेंडीला पकडलं आणि खालच्या बायकोनं पायाला पकडलं आणि ती दोघी जणी दोन्हीकडं त्याला ओढू लागल्या. मग त्याची स्थिती काय झाली? सुजून भोपळा भवला दोहूंचा झगडा, शेक सगळ्या करू लागल्या चंचर नारी दुधडा. अंगी वायू भरला घातला वैद्याने पगडा, धनदौलत सारी वाटे लावली मग झाला उघडा. समाजामध्ये घडणारं हे नाट्य थोड्याशा अतिशयोक्तीनं शाहिरानं यामध्ये सांगितलेलं आहे. ही लावणी शाहीर परशराम यांनी आपल्या फडातील सोंगाड्या, भवानी, तेली, डफ, बाकेराव या सगळ्या

सगळ्यांच्या सहाय्याने सादर केली होती. बाकीरावला विनोदाचं सगळं अंग होतं. त्यांच्या काळामध्ये तो सादर करीत असलेल्या कला प्रकारातला फारसा हे नाव या बघायला नव्हतं, पण ती आजच्या काळातल्या फारसाप्रमाणेच सादर केली जात होती यात काही शंकाच नाही. पेशवे काळातील या शाहिरांचं अनुकरण करून ब्रिटिश काळातील शाहिरांनी फारसाच्या लावण्या लिहिल्या, लोकांसमोर सादर केल्या. त्याला लोकांनीही अतिशय चांगला प्रतिसाद दिला पठ्ठे बापूरावांनी लिहिलेल्या सासू जावयाचा फारसा, नोकरी करता आलेल्या शूर शिपायाचा फारसा, असे लावण्यांवर आधारित विविध फारसा प्रकार त्या काळामध्ये सादर केले होते आणि त्यालाच फारसाची लावणी असं म्हणत असत. आता सासू जावयाचा फारसा काय होता हे जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती बेला शेंडे यांनी गायली आहे. मानसिंग पवार यांची रचना, संगीतबद्ध केली आहे बनभ्रू भोसले यांनी.

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण फारसाची लावणी कशी असते ते बघितलं. याबद्दल आणखीनही आपण बोलणार आहोत, परंतु पुढच्या कार्यक्रमात त्याबद्दल बोलूया. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, आताच आपण मालिका विशेष मध्ये लावण्य रंग या मालेचा भाग 84 ऐकलात.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2 वाजताय. सादर करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: नमस्कार श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत कवी साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्याशी. डॉक्टर उत्तम अंभोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन इथे संचालक म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा सामाजिक आणि साहित्यिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. त्यांचे पत्ता बदलत जाणारा गनिम आणि धगीवरची अक्षरं हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर ते समीक्षा लेखन सुद्धा करतात. त्यांचा अस्मितेच्या नव्या वाटा हा समीक्षणात्मक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर, तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहात. मराठीची आवड आणि मराठी भाषेत लिखाण कधीपासून सुरू केलं, त्याची प्रेरणा काय होती?
2: मी इंग्रजीचा प्राध्यापक जरी असलो तरी मातृभाषा माझी मराठी आणि माझं जवळपास BA पर्यंत शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालं. त्याच्यातला प्रमुख विषय माझा इंग्रजी होता, परंतु मराठी भाषा ही मुळात माझी मातृभाषा असल्यामुळं त्या विषयीचं प्रेम. त्यानंतर मी ज्या शाळेत होतो, माझ्या गावच्या शाळेत, त्या गावामधलं भाषेवर अनेक प्रकारचे जे काही लोक प्रयोग करायचे बोलताना, वागताना, जीवन जगताना, ते मी पाहायचो. किंबहुना मी असं म्हणेल की मी ज्या शाळेत जायचो तेव्हा ती एकच गुरुजी 4 वगैरेला शिक, पहिली ती 4थी पर्यंत एकच गुरुजी असेल, एक शिक्षकी शाळा. परंतु ते गुरुजी मराठी जितकं चांगलं शिकवायचे तेवढंच ते गणित पण शिकवायचे. सगळ्या मुलांना असं भोवताली उभं करून ती खुर्चीवर बसून शिकवायचे आणि ते कवितेचा आस्वाद घेताना विद्यार्थी हा कवितेमध्ये डुंबून जाईल इथपर्यंत ते रसग्रहण त्या कवितेचं करायचं. आणि काही मुलांना ती कविता किंवा कथा हे कृतीरूपानं सादर करण्याचं सांगायचे, म्हणजे ती कविता कृतीरूपानं कसा वाचणार, कशा पद्धतीने सादर करणार, याचा एक संस्कार मला असं वाटतं की माझ्या मनावर होता. आणि म्हणून शब्दांशी खेळणं, आपला अनुभव शब्दामध्ये मांडणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं, ही काहीशी एक मला सवय लागली. आणि ती सवय मला न कळत पण ती कवितेमध्ये कधी रूपांतरित झाली हे मला कळलं नाही. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की 8वी 9वी मध्ये असताना मी चांगल्या स्टेजवर एक माझी कविता सादर केली, ज्या संमेलनात अनेक प्रकारचे मोठे मोठे कवी होते आणि मला तेव्हा असं वाटलं की आपली कविता लोक ऐकू शकतो. आणि म्हणून मग तो मराठी कविता लिहिण्याचा छंद मी पुढे जोपासला. आणि मला असं वाटतं की ती कविता नंतर मग ती संग्रहाच्या रूपानं सुद्धा प्रकाशित झाली, ती अभ्यासक्रमात मध्ये सुद्धा लागली विद्यापीठांच्या, आणि त्याच्यावर अनेक लोकांनी संशोधन पण केलं. जगण्याची आवड, साहित्याची आवड, मांडण्याची आवड आणि साहित्याचं रसग्रहण करण्याचं माझं मुख्य भाषा ही मराठी असल्यामुळं मी तिला विकसित केलं कवितेच्या माध्यमातून आणि समीक्षेच्या माध्यमातून सुद्धा. मी ज्या अनेक कवींच्या कविता ऐकायचो, खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 1978 औरंगाबादला आणि मी असं पाहिलं की या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्यिक कार्यक्रम होतात, मोठे मोठे कवी येतात, म्हणजे मी अनेक प्रकारचे कवी या ठिकाणी पाहिले. आणि 1978-79 एक मोठा इव्हेंट औरंगाबादला झाला होता त्या काळातल्या, तो होतो म्हणजे अखिल भारतीय दलित साहित्य समय, ज्याचं उद्घाटन कमलेश्वर हे हिंदीमधले फार मोठे लेखक आहेत, और कितने पाकिस्तान नावाची त्यांची कादंबरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची, त्यांच्या हातून त्याचं उद्घाटन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा कविता सादरीकरण हे पाहिलं, नाटकाचे प्रयोग पाहिले, भाषणं ऐकली आणि मला असं वाटलं

0: की आपण साहित्यामध्ये काहीतरी करू शकतो, आपल्याला सुद्धा असं बोलता येऊ शकतो. आणि मला वाटतं की माझ्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या भावना आणि ते समोरचं जे काही वातावरण आहे याच्यातून माझ्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली की आपण कविता लिहिली आणि मग मी कविता लिहायला.
1: तुम्ही तुमच्या लेखनात काही शोधनिबंध सादर केलेले आहेत, त्यात विशेष काय सांगता येईल?
0: हा, म्हणजे मी जसा इंग्रजीचा प्राध्यापक झालो तेव्हा केवळ प्राध्यापक असणं हे सुद्धा खरं म्हणजे पूरक आहे जगण्यासाठी, परंतु जर एखाद्या विषयामध्ये रस असेल तर त्याचं आपण संशोधनामध्ये रूपांतर करू शकतो. मी एम ए ला असताना अमेरिकन साहित्य हा माझा एक पेपर ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मला अतिशय महत्वाची कवी लेखक अभ्यासाले. म्हणजे जसं की अमेरिकन जीवनाला एक दिशा देणारा जी काही टीम आहे ज्याच्यामध्ये वॉल्ट व्हिटमन आहे, एमर्सन आहे, या लोकांनी अमेरिकेला एक नवं जीवन तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते साहित्य त्यांचं निर्माण झालं. त्याचप्रकारे त्या अमेरिकन साहित्यामध्ये मला आणखी एक अशी ओळख झाली की अमेरिकेत जो नेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, मूळ रहिवासी ज्याला भारतीय भाषेमध्ये आपण मराठीमध्ये आदिवासी म्हणतो, असा एक आदिवासी फार मोठा घटक अमेरिकेत आहे ज्याच्या जवळपास 360 जमाती आहेत अमेरिकेमध्ये. आणि मग मी त्या काळामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये असं कुठलंही साहित्य उपलब्ध नव्हतं तेव्हा मी ते साहित्य वाचण्यासाठी हैदराबादला गेलो आणि 10-15 दिवस हैदराबादला थांबून तिथल्या ASRC मध्ये मी सगळ्या पुस्तकं उपलब्ध करून पाहिले. ते पुस्तकं तेव्हा फोटोकॉपी करण्याची पद्धत होती त्यांच्याकडे, ते आपल्याला त्याची सत्यप्रत द्यायची फोटोकॉपी करून. तर ती पुस्तकं मी आणली 3 लेखकांची, त्याच्यावर अभ्यास केला आणि अमेरिकेतल्या आदिवासी जगण्यामधल्या संस्कृतीमधल्या वागण्यामधल्या भाषेमधल्या व्यक्त करण्याच्या पद्धती, किंबहुना त्यांचा जो अतिशय समृद्ध असा इतिहास आहे जीवनाचा, त्याच्यामध्ये माया कल्चर नावाची एक फार मोठी संकल्पना आहे की माया नावाचं एक फार मोठं पिरॅमिड आहे अमेरिकेमध्ये, ते जगामधल्या अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे की इतकं मोठं त्या काळात त्यांनी कसं बांधलं. आणि त्यांना आपण आदिवासी म्हणतो परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारची शेती ते करायची, प्रगत शेती असं म्हणतो, सगळ्या प्रकारची पिकं ते घ्यायची. म्हणजे आपल्याकडचा बटाटा आहे हे त्यांचं पीक आहे मुळात, अमेरिकेचं मका आहे हे आदिवासींनी घेतलेलं अमेरिकेतलं पीक आहे, ते आपल्याकडे नंतर मायग्रेट झालं. तर या साहित्यावर मग नंतर मी अभ्यास केला, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला, भाषेचाही अभ्यास केला आणि मग ते मी साहित्याच्या रूपाने हे मांडलं. आणि मला एक मांडताना आणखी एक असं जाणवलं की ह्या आदिवासी लोकांना जे व्हाईट अमेरिकन्स होते हे खऱ्या अर्थाने माणूसच मानत नव्हते. ह्या लोकांनी 1968 ते 1970 काळामध्ये प्रचंड मोठा संघर्ष केला, सामाजिक न्यायाच्या भूमिका त्यांनी मांडली, आम्हाला न्याय भेटला पाहिजे याचं आंदोलन उभं केलं आणि या सामाजिक आंदोलनातून त्यांनी त्यांचं साहित्यसुद्धा उभं केलं. आणि या साहित्याला त्या काळामध्ये 1968 त्यांच्याकडे एनस्कॉट मम्माडे नावाचा एक फार मोठा लेखक आहे, त्यांचा हाऊस मेड ऑफ डॉन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं जी अमेरिकन साहित्यामधली एक महत्वाची कादंबरी आहे. तिला 1969 पुलित्झर पुरस्कार भेटला जो की जागतिक साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार आहे एवढाच मान्यता प्राप्त असा पुरस्कार आहे. आणि त्यानंतर मग नेटिव्ह अमेरिकन किंवा अमेरिकन आदिवासींचं साहित्य, आदिवासींच्या कला, आदिवासींचा डान्स, आदिवासी म्युझिक हे सगळ्या जगासमोर आलं, त्याचा एक मला चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला आणि त्याच्यावर मी माझं संशोधन पूर्ण केलं आणि त्याचं ग्रंथरूपात सुद्धा मी नंतर इंग्रजीमध्ये त्याचं प्रकाशित.
1: सर, तुमचा प्रथम कविता संग्रह पत्ता बदलत जाणारा गनिम हा आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: खरं म्हणजे पत्ता बदलत जाणारा गनिम जो आहे याच्यामधला गनिम हा जो शब्द आहे तो शत्रू या अर्थाने येतो आणि शत्रू हा फक्त युद्धामधला शत्रू नसतो, हा बाह्य जगतामधला शत्रू असतो, हा आपल्या मनामध्ये पण एक शत्रू असतो. मला असं वाटतं की हा एकच शत्रू नसतो, अनेक प्रकारचे गनिम, अनेक प्रकारचे शत्रू आपल्या अंतर्गत असतात. खरं म्हणजे आपला कोण पराभव करतो यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेने जगतो याच्यावर विचार करण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे गनिमाच्या अनेक छटा मी समाजामध्ये जगताना या जातीव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये शोधण्याचा एक प्रयत्न केला आणि मग त्याच्यावर मी त्या काही कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. ही खरं म्हणजे एका अर्थाने माझीच मला ओळख आहे. मला असं वाटतं की माझ्या सुद्धा एक गनिम आहे आणि प्रत्येक माणसामध्ये सुद्धा एक गनिम आहे जो कधी कधी त्याच्या विरुद्धच काम करत असतो. अशा काही कविता, जवळपास 100 कविता मी गनिम हे थीम घेऊन त्या लिहिल्या आणि मग त्या प्रकाशित केल्या आणि त्या कविता मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याच्यावर नंतर मग त्याची मांडणी केली, त्याचं भाषांतर केली आणि त्यानंतर पुढे.
1: या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं की काय सांगायचंय तुम्हाला त्या.
0: मॅडम, हे जे पुस्तक आहे गनिम याचं मुखपृष्ठ महत्वाचे चित्रकार दासू भगत यांचं आहे. दासू भगत हे असे चित्रकार की त्याने माझ्या कविता सगळ्या वाचल्या आणि मग त्यांनी चित्र तयार केलं. याच्यामध्ये जो गनिम आहे ह्या गनिमाची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही रूपं त्यांनी आपल्या या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला.

0: पारंपरिक अर्थाने जो गनिम येतो तो असा भाता बाण असं घेऊन येतो. त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा, त्याचं रूप सुद्धा त्याने आपल्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मनाच्या दाट गुहेमध्ये सुद्धा एक गनिम असतो, त्याचं सुद्धा एक चित्रण कुठतरी आलं पाहिजे, हेही त्याने या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या चित्राला पूरक म्हणून या संग्रहामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी रेखाटनं तयार केली जे की त्या त्या कवितेला पूरक आहेत. म्हणजे जवळपास 100 कवितांमध्ये जवळपास 30-40 रेखाटनं त्यांनी केली आणि त्या प्रत्येक रेखाटनामध्ये ही कविता काय सांगते,
1: हे दाखवून दिलेलं
0: कोणत्या
1: आहे.
0: प्रकारचा आवाज हिला द्यायचा आहे, कोणत्या प्रकारची साथ घालायची आहे, हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न. त्यामुळे दासू भगतने याच्यावर खूप काम केलेलं असं मला वाटतं.
1: सर, तुमच्या कविता संग्रहातील काही कविता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत,
0: हो,
1: काय सांगाल?
0: खरं म्हणजे ही कविता जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा काही लोकांनी उत्स्फूर्तपणे याचे भाषांतर केले. म्हणजे मला न सांगता मला एका गुजराती कवीने फोन केला की सर तुमच्या संग्रहामधल्या ह्या कविता मला फार आवडल्या. डॉक्टर वनकर नावाचे कवी आहेत, म्हणजे ते सायकॉलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ फार मोठे. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या कविता भाषांतरित केल्या आणि गुजरातीमध्ये भाषांतरित करून मला ते पाठवल्या की ह्या कविता सर मला अशा अशा आवडल्या, मी ह्या गुजरातीमध्ये आता ट्रान्सलेट करू. ह्या मला एक आश्चर्याचा धक्का होता. त्याचबरोबर एक हिंदीमधले ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक नानासाहेब गोरे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी हा संपूर्ण संग्रह हिंदीमध्ये गनिम या नावाने भाषांतरित केला आणि तो राजस्थानमधल्या एका प्रकाशकाकडून तो प्रकाशित झाला. त्यानंतर याच्यामधल्या काही कविता, खरं म्हणजे हा संग्रहच ओझोन लेयर या नावाने डॉक्टर सुनील राऊत, जे की महात्मा फुलेंच्या साहित्याचे अतिशय चांगले अभ्यासक आहेत, त्यांनी महात्मा फुलेचे अखंड भाषांतरित केले इंग्लिशमध्ये. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे एक सन्माननीय विद्यार्थी आणि एस आर टी विद्यापीठाचे पहिले माननीय कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या मुठभर माती नावाचं जे आत्मकथन आहे, बंच ऑफ सॉइल, हे त्यांनी भाषांतरित केलं. तर त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्या कविता त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या. त्याचं शीर्षक त्यांनी ओझोन लेअर असं ठेवलं. ओझोन वायू जो आहे तो माणसाच्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे, त्याच्यावरून त्यांनी ओझोन लेअर असं त्याचं भाषांतर केलं. आणि पुण्याचे प्रकाशक दिलीप लाठी यांनी त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते प्रकाशित केलं. तर ह्या 3 भाषेमध्ये तर केल्याच कविता, त्याशिवाय काही मित्रांनी आमच्या उर्दूमध्ये पण ह्या कविता भाषांतरित केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: हो, उर्दूमध्ये पण त्या कविता पोचलेल्या आहेत.
1: कविता लेखन तर तुम्ही करताच,
0: हो,
1: पण तुमचं समीक्षा आणि वैचारिक लेखन सुद्धा बरंच आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: हा, कविता लिहितानाच जो काही विचार आपल्या मनात येतो, प्रामुख्यानं सामाजिक विचार, ज्या अंगाने मी विचार करतो त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं वैचारिक वाटचालीमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे किंवा सामाजिक परिवर्तनामध्ये जे काही पूरक अशा प्रकारचे विचार असतात त्या विचारांना मी बऱ्याचदा प्राधान्य देतो. आणि त्यामुळं समीक्षेमध्ये सुद्धा मी काय केलं की या लेखक कवींचं जे काही लिखाण आहे त्याचा एक चिकित्सकपणे मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावर भाष्य करण्याचं काम मी माझ्या संग्रहाच्या माध्यमातून केलं. जसं की अस्मितेच्या नव्या वाटा जसा आपण उल्लेख केला, या समीक्षा ग्रंथामध्ये मी प्रामुख्यानं वामनदादा कर्डकांची एकूण कविता, खरं म्हणजे वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही चरित्र आहे ते काव्यरूपानं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मराठीमधलाच नव्हे तर जगातल्या एकूणच वाङ्मय प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं जीवन बालपणापासून ते अंत्यविधीपर्यंत कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम वामनदादा कर्डक या कवीनी करण्याचा
1: केलेलं
0: प्रयत्न केला. त्यांनी खरं म्हणजे मराठीमध्ये कविता लिहिल्या, हिंदीमध्ये पण त्यांच्या कविता आहेत. आणि केवळ बाबासाहेबांचं जीवन नाही तर जागतिकीकरणापर्यंत त्यांच्या अनेक प्रकारच्या कविता आहेत. जवळपास 15-16 हजार कविता वामनदादा कर्डकांनी लिहिल्या असं म्हणतात. तर मी त्यांच्या कवितेवर सुद्धा एक वैचारिक लेख समीक्षेच्या माध्यमातून मांडला. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर एक निळ्या नभातला लाल तारा असं त्या लेखात शीर्षक आहे, तो या ठिकाणी मांडला. वसंत आबाजी डहाके जे मराठीमधले अतिशय महत्त्वाचे कवी आणि समीक्षक आहेत, लेखक आहेत, त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृती यावर एक अतिशय मोठा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं परीक्षण मी केलं. जवळपास 350-400 पानाचा तो डेमी आकारातला मोठा ग्रंथ आहे, त्याचं मी परीक्षण केलं. अरुण काळे, हेमंत डिवटे किंवा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्याने की आदिवासी साहित्यावर फार मोठा संशोधन प्रकल्प केला होता, त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करण्याचं काम केलं. तर हे एकूण समीक्षेच्या अंगाने ते मांडण्याचा प्रयत्न केला मी अस्मितेच्या नव्या वाटामध्ये. आणि त्यासोबत काही

0: परिवर्तनवादी जी काही विचार परंपरा आहे त्याची मांडणी सुद्धा मी माझ्या वैचारिक लिखाणामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फुले आंबेडकरी साहित्य भान आणि भूमिका असा एक समीक्षा ग्रंथच म्हणा तो मी त्या वैचारिक लिखाणाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे. समीक्षेमध्ये मला प्रामुख्यानं विलास सारंग जे आहेत अतिशय मोठे लेखक आहेत, इंग्लिशचे प्राध्यापक होते, मुंबई विद्यापीठात ते होते, नंतर सौदीमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांनी समीक्षेमध्ये, कथेमध्ये, कवितेमध्ये आणि कादंबरीकार म्हणून फार मोठं काम केलेलं आहे. त्यांची समीक्षा मी खऱ्या अर्थाने महत्त्वाची मानतो. त्यासोबत भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले सर यांचंसुद्धा समीक्षेमधलं काम मला महत्त्वाचं वाटतं.
1: सर, आपण वाचन भरपूर करत असाल, आवडता लेखक किंवा कवी कोणता आहे?
0: खरं तर आता खूप आवडते कवी लेखक आहेत असं एक सांगणं म्हणजे थोडंसं बाकीच्या कवी लेखकावर अन्याय करण्यासारखं होऊ शकतं. परंतु मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीमधले मी अनेक कवी वाचले ज्याचा मला कविता लिहिताना खरं म्हणजे न सांगता काही त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर, ज्याच्यामध्ये WB Yeats आहे हा अतिशय महत्त्वाचा कवी आहे इंग्रजीमधला, किंवा PB Shelley आहे, किंवा Wordsworth आहे, किंवा मी त्याचा उल्लेख केला आता की एनस्कॉट ममाडे आहे, लेसी मर्मन सिल्कू आहे, हे इंग्रजीमधले फार महत्त्वाचे लेखक कवी आहेत. फ्रान्सिस बेकन नावाचा एक फार मोठा निबंधकार इंग्रजीमधला आहे, तो मला फार अतिशय चांगला वाटतो आणि जीवनावर भाष्य करणार वाटतो. मराठीमध्ये खरं म्हणजे खूप नावं मला सांगता येतील असं या निमित्ताने, परंतु ज्याचा माझ्या एकूणच लिखाणामध्ये मी महत्त्वाचा रोल मानतो त्याच्यामध्ये दोन कवी खरंच म्हणजे महत्त्वाचे वाटतात मला, एक वसंत आबाजी डहाके आणि दुसरे कवी ग्रेस. यांच्या कविता मी फार बारकाईने वाचल्या आणि मला त्या कविता बऱ्याचदा माझ्याच कविता अशा वाटायच्या, तर त्यांचा मला फार महत्त्वाचा रोल असं वाटतो. अनेक कवींचे नाव मला सांगतात, जसं की मी अरुण काळेचं नाव सांगितलं. अरुण काळे हा जागतिकीकरणावर अतिशय चांगल्या प्रकारची कविता लिहिणारा एक कवी आहे. नंतर लोकनाथ यशवंत नावाचा एक कवी आहे, त्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झाले. परंतु त्यांनी, मी असं म्हटलं त्यांच्यावर भाष्य करताना, की मराठी कवितेची बाराखडी बदलणारा हा कवी आहे. त्यांनी म्हणजे गझल पण नाही, मुक्त छंदातली कविता पण नाही, परंतु तुकड्या तुकड्यामधून एक अतिशय गंभीर स्वरूपाची वैचारिक कविता मराठी जगताला दिलेली आहे, त्यामुळं मला ते पण आवडतात. असे बरेच नाव सांगते, परंतु मी काही म्हणजे वानगी दाखल काही नाव तुम्हाला सांगितले.
1: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, प्रथम पुरस्कार तुम्हाला केव्हा मिळाला आणि त्यावेळेची तुमची मनस्थिती काय होती?
0: खरं तर आता कविता कळणं किंवा एखाद्या कविते कवीची कविता आपल्याला कळते का हा एक फार मोठा प्रश्न असतो.
1: नक्कीच,
0: बऱ्याचदा माझी कविता अनाकलनीय आहे असं मला बऱ्याचदा माझे मित्र म्हणतात किंवा काही समीक्षक पण म्हणतात. तर मला असं वाटलं की आपल्याला कविता आवडते, आपण ती लिहित जायचं, त्याला पुरस्कार मिळतील न मिळतील हा पुढचा भाग आहे. परंतु अचानकपणे मला एक पुरस्कार घोषित झाला औरंगाबादचा. त्यावर्षी मला असं वाटतं पहिल्यांदाच त्यांनी महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी साहित्य पुरस्कार देण्याचं ठरवलं होतं. आणि मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य पुरस्कार मला घोषित केला 2010-12 दरम्यान. तर तो घोषित केल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं की आपली कविता पुरस्कारापर्यंत जाऊ शकते याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. तर मला असं वाटलं की आणि ही कविता आवडण्यासारखी आहे याचं मला खूप छान वाटलं आणि त्याचा मला की मनस्वी आनंद झाला की आपली कविता लोकांना लोकांपर्यंत जात. ते म्हणजे कविते एखादा पुरस्कार मिळणं म्हणजे एखाद्या अर्थाने ती कविता मान्यता प्राप्त होते, तर तो मान्यता प्राप्त होण्याचा जो काही आनंद होता तो मला त्या कवितेच्या माध्यमातून मिळाला, त्याचा एक मनस्वी आनंद मला वाटला.
1: तुम्ही देश विदेशातील साहित्य संमेलनांना भेटी दिलेल्या आहेत,
0: हो यस.
1: एखादा अनुभव, छान असा अनुभव सांगता येईल?
0: हे खरं म्हणजे थोडंसं गंमतशीर आहे की मी बाहेर जाऊन मराठी साहित्यामध्ये काहीतरी आपण असं करू असं मला काही वाटलं नव्हतं. परंतु काय झालं की आमचे काही मित्र आहेत नागपूरचे, त्यांनी एक दिवस काय केलं की कोविडचा काळ होता आणि एकमेकांना भेटणं संभाषण करणं शक्य नव्हतं, मग त्यांनी वामनदादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्ताने एक व्याख्यान ठेवलं आणि मला सांगितलं की सर याच्यावर तुम्ही बोलाल का तेव्हा माझ्याकडे वामनदादा कर्डक अध्यक्ष नव्हतो विद्यापीठाचं, त्यामुळे मग त्यांनी माझं नाव शोधून काढलं आणि मला त्यांनी फोन केला. म्हटलं हरकत नाही. तर मग मी वामनदादाच्या निमित्ताने जवळपास एक दीड तास त्या विषयावर बोललो होतो तेव्हा ऑनलाईन व्याख्यानात.

0: माध्यमातून, तर त्यांना ते माझं एवढं एवढं भाषण आवडलं की ते म्हणाले की सर आम्ही अशा अशा प्रकारचा उपक्रम राबवतो आणि आमचं दुसरं आंबेडकरी साहित्य संमेलन हे मलेशियामध्ये होणार आहे, तर तुमची इच्छा आहे का यायची? म्हटलं हरकत नाही, बघेन म्हटलं मी. मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की या संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं. तर मी पहिल्यांदा मलेशियाला त्या संमेलनासाठी गेलो आणि अध्यक्ष म्हणून तिथं मी भाषण केलं आणि पाहिलं की मलेशियामधले काही लोक आणि काही आपली महाराष्ट्रीयन माणसं ही त्या ठिकाणी संमेलन अटेंड करतायत, कविता वाचतायत, कथा सांगतायत, वैचारिक देवाणघेवाण करतायत. तर हा एक आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचं विचार मांडणं मला असं वाटतं तेव्हा महत्त्वाचं होतं आणि अध्यक्ष म्हणून मला त्याचा एक फार चांगला अनुभव त्या ठिकाणी आला.
1: नवसाहित्यिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: खरं म्हणजे नवसाहित्यिकांना संदेश देणं तसं सोपी गोष्ट नाही आहे, कारण हे जे नवसाहित्यिक आपण ज्यांना म्हणतो हे अतिशय सजग अशा प्रकारचे म्हणजे लेखक आहेत. आणि आता आपण जर थोडा विचार केला 50, 60, 70, 80 किंवा 90, 2000 दरम्यानचा आणि 2020 नंतरचा, आपल्या असं लक्षात येतं की आता जग हे ओपन झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे सगळ्या लोकांना. एक काळ असा होतं की तुम्हाला महत्त्वाचा ग्रंथ पाहिजे असेल तर तुम्हाला बाहेर कुठेतरी जाऊन तो ग्रंथ प्राप्त करावा लागायचा, तो सहजपणे मिळत नव्हता.
1: त्या गावाला जाऊन किंवा
0: त्या गावाला जाऊन, जसं मी हैदराबादला,
1: तुम्ही सांगितलं,
0: हैदराबादला PhD करण्यासाठी मला जावं लागलं, तिथून ग्रंथ घ्यावं लागले, किंवा आता एखाद्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात जावं लागतं, तशी आता अवस्था नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला ग्रंथ सहजपणे उपलब्ध होतात, म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ग्रंथ मिळतात. त्याच्यामध्ये एक आर्काईव्ह नावाची एक वेब सिरीज आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय की जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचं नाव टाकलं तर ते पुस्तक आहे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं, तुम्ही ते वाचू शकता. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की याची मला प्रिंट घ्यायची तर त्या पुस्तकाची PDF कॉपी तुम्हाला मिळते, त्याची प्रिंट पण तुम्हाला सहजपणे कधी कधी मोफत स्वरूपात सुद्धा प्राप्त करता येते आणि ते वाचता येतं. असे अनेक दुर्मिळ ग्रंथ म्हणजे अनेक वैचारिक ग्रंथ तुम्हाला सहजपणे मिळतात, कविता संग्रह मिळतात, अनेक चित्रकारांची चित्र पाहायला तुम्हाला मिळतात. म्हणजे इतकं मोठं ओपन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते ह्या अलीकडच्या पिढीच्या लोकांना हे उपलब्ध आहे. आणि एक प्राध्यापक म्हणून मी असं पाहिलं की अनेक विद्यार्थी याचा उपयोग करून घेतात, ऑनलाईन जे काही नॉलेज आहे त्याचा सकारात्मक फायदा ते घेतात, हा एक भाग आहे. याशिवाय मी असं पाहिलं की यूट्यूबवर सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. मग जगातल्या अनेक दुर्मिळ पुस्तकावर कुठल्या जगातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या समीक्षकाने साहित्यिकाने केलेलं भाष्य, त्याची समीक्षा, त्याचं थोडक्यात एखाद्या प्रत्येक चॅप्टरचं धड्याचं रसग्रहण हे तुम्हाला पाहायला मिळतं, हा एक अलीकडचा फायदा फार मोठा याच्यामध्ये आहे. याशिवाय अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ग्रंथ तुम्हाला परिचित होतात, उपलब्ध होतात, ऐकायला मिळतात, त्याच्यातून भाषा ऐकायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये मी आणखी एक गोष्ट पाहिली की कवितेचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे अनेक फोक सॉंग्सचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक संगीतकारांचे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं संगीत ऐकायला मिळतं. असे दुर्मिळ गायक आहेत, त्यांची गीतं किंवा त्यांच्या रचना तुम्हाला ऐकायला मिळतात. तर कधी कधी अलीकडचे नवोदित जे गायक आहेत, संगीतकार आहेत, यांच्यासुद्धा रचना तुम्हाला सहजपणे प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात, हे याचं उदाहरण आहे. मी असं सांगेन की उर्दूमध्ये फार चांगल्या प्रकारचं काम याच्यामध्ये होतं. एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जुने कवी, नवीन कवी, अलीकडच्या पिढीचे कवी ह्या सगळ्यांच्या कविता ते सादर करतात, त्याला दाद देतात आणि जीवनाचं एक तत्वज्ञानसुद्धा ते कळून घेऊ शकतात. अशा अनेक प्रकारची गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत ज्या की नवोदित साहित्यिक त्याच्यातून फायदा करून घेऊ शकतात. म्हणजे साहित्य हे आता जर वाचक असेल, चांगला ऐकणारा असेल, तर त्याच्यासाठी ऑडिओ बुकसुद्धा अनेक, म्हणजे भाषिक मर्यादा न पडता साहित्य तुम्हाला उपलब्ध होतं, त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग हा नवोदित पिढीचा लेखक, कवी किंवा समीक्षक हा करून घेऊ शकतो. ऑनलाईनचा आणखी एक उपयोग काही तरुण मंडळी असा करतात, म्हणजे आपण अलीकडे बघा की जगातले सगळे पर्यावरणवादी आपल्या भूमिका एकमेकांना कळवण्याचं काम ते करतात, सगळा तरुण वर्ग एकमेकांना आपल्या भूमिका मांडण्याचं काम करतात, कवितेच्या माध्यमातून म्हणा, साहित्याच्या माध्यमातून म्हणा, किंबहुना एखादा नवीन विचार जर जन्माला येत असेल तर तो तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ह्या नवीन विज्ञानाच्या माध्यमातून ते एकमेकांना करतात. मला असं वाटतं की त्यामुळं जग हे खऱ्या अर्थाने, म्हणजे जे आपण सात खंडामध्ये विभाजित असं जग म्हणायचं.

0: म्हणजे मग आफ्रिकन्स असतील, अमेरिकन्स असतील, एशियन्स असतील किंवा ऑस्ट्रेलियन्स असतील किंवा युरोप असेल, ह्या जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारच्या संवेदना, भावना, विचार हे एकमेकांना कळवण्याचं काम आता हे विज्ञान करतं. याचा उपयोग हा नवीन पिढी अतिशय चांगल्या प्रकारे करते आहे. आणि त्याच्या ह्या ज्या पाऊलखुणा आहेत, हे ठसे जे आहेत, हे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे मला असं वाटतं की विज्ञानाचा खऱ्या अर्थाने चांगला उपयोगसुद्धा अलीकडच्या काळात होतो. म्हणजे मोबाईल किंवा ह्या यंत्रणेला फक्त नाव ठेवण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोगसुद्धा आपल्याला करता येतो, आणि तरुण पिढी त्या प्रकारे करते असे मला वाटते या निमित्ताने.
1: सर, आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या साहित्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्यिक डॉक्टर उत्तम आंभोरे यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेतलं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरात गंमत जंमत या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिले अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गंमत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिले अरुण पौडवाल यांनी.

मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथे संपतो आहे. मध्यरात्रीचे 3 वाजतायत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना.

0: श्रोते हो कार्यक्रमात आता आपण ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माळगुळकर यांची ही रचना.
1: श्री रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता. तापस वेश धारण केलेले दोन बटू मंडपात आले. ते म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. श्रीरामांना माहीत नव्हतं की आपल्या समोर आपल्या चरित्राचं गायन करणारे हे बटू आपलेच पुत्र आहेत. स्वयं श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाते. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाती. राजस मुद्रा वेश मुनींचे. राजस मुद्रा वेश मुनींचे गंधर्वचते तपोवनींचे. वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल. बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारिती कुशलव रामायण गाती. फुलापरी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती. कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारिती कुशलव रामायण गाती. सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी. सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी. यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नाहती कुशलव रामायण गाती. पुरुषार्थाची चारी चौकट. पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती कुशलव रामायण गाते. सामवेदसे बाळ बोलती. सामवेदसे बाळ बोलती सर्गा मागुन सर्ग चालती. सचिव मुनिजन स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती. सोडुनी आसन उठले राघव. सोडुनी आसन उठले राघव उठून कवळीती अपुले शैशव. सोडुनी आसन उठले राघव उठून कवळीती अपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभया नच माहिती कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती.

श्रोते हो, या रचनेबरोबर आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 3:30 होत आहे. सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरात. संदीप खरे यांची ही रचना, याला संगीत दिलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

मी मनस्वितेला शाप मानले नाही, मी मनस्वितेला शाप मानले नाही, अन उपभोगाला पाप मानले नाही. ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर आणि प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं हे गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबर आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4:00 सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात MS गोपालकृष्ण यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बिलास खानी तोडी. विलंबित गवत आहे 1 तालात आणि मध्यालय गवत आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे विश्वनाथ मिश्रा यांनी. तर ऐकूया MS गोपालकृष्ण यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बिलास खानी तोडी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एम एस गोपालकृष्ण यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बिलासखानी तोडी हा राग ऐकला. यांना तबला साथ दिली होती विश्वनाथ मिश्रा यांनी.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR DTH मराठी वाहिनी. पहाटेचे 4:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्वरदा साठे यांनी गायलेला राग भैरव. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनंत केमकर यांची. तर ऐकूया स्वरदा साठे यांनी गायलेला राग भैरव.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वरदा साठे यांनी गायलेला राग भैरव ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत केमकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। पहाटेचे 5 वाजलेत। सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं हे गीत। याला संगीत दिलं शंकर एहसान लॉय यांनी।

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अष्टविनायक नायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिले अनिल अरुण यांनी.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. पहाटेचे 5:30 होत आहे. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना.